एफएम 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केला आहे आपली रेडिओ मैत्रीण स्नेहल ठाकरे सोबत आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 9 आषाढ, शक्य 1948, अर्थात 30 जून 2026. श्रोतेहो, सकाळचे 5:58 होत आहेत. आता आम्ही आकाशवाणी अमरावतीच्या स्थानिक प्रसारणाला सुरुवात करीत आहोत या मंगलध्वनीनं.

एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 6 वाजतायत. आता हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, आताच आपण अमोल रावडेकर यांच्या सुरात कमलाकर राऊत यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं दीपक पारेकर यांनी.

श्रोतेह आताच आपण सी रामचंद्र यांच्या सुरात अण्णा जोशी यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं नीलकंठ अभ्यंकर यांनी.

श्रोत्या, आताच आपण राणी वर्मा आणि साथीदारांच्या सुरात गदी माडगुळकरांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं सी रामचंद्र यांनी. या गीतासोबतच भक्ती संगीताचा हा प्रवास आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात याच कार्यक्रमात नवीन गीतांसह. तोवर नमस्कार. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊया कार्यक्रमाची रूपरेषा. श्रोते हो, सुरुवातीला जाणून घेऊया आज म्हणजे 30 जून 2026 रोजी प्रसारित होणारे आमचे ठळक कार्यक्रम. आता थोड्याच वेळात सकाळी 6:40 विचारपुष्प अंतर्गत प्राध्यापक शिवाजीराव भोसले यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने चिंतन ऐकू शकाल. लेखन प्राध्यापक डॉक्टर बापूराव उपाध्ये यांचा, तर वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील. 6:55 दिनविशेष आणि सुविचार आपण ऐकू शकाल. तर सकाळी 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकू शकाल. 7:40 अनुरूप विवाह संस्था शोध अनुरूप जोडीदाराचा हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित होईल. 7:45 नाट्य संगीत

0: आनंद आपण घेऊ शकाल, तर सकाळी ठीक 8:40 लोकसंगीताचा आनंद आपणास घेता येईल. सकाळी ठीक 10 विविध अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात नाट्यविद्या काल आज आणि उद्या या विषयावर नाट्यकर्मी सागर रघुवंशी यांची नितीन भट यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. सकाळी ठीक 10:30 मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित गीतगंगा हा कार्यक्रम प्रसारित होईल. सकाळी ठीक 11 गीतगुंजन अंतर्गत स्मृतिगंधमध्ये अभिनेता अभिनेत्री पार्श्वगायक संगीतकार निर्माता दिग्दर्शक यांच्या माहिती आणि गीतांवर आधारित कार्यक्रम आपणास ऐकता येईल. दुपारी ठीक 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. सायंकाळी ठीक 6:30 ICC महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत द ओव्हल मैदान लंडन येथे खेळल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्याचं थेट प्रसारण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जाईल. सायंकाळी ठीक 7:10 विधिमंडळ समालोचन आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकू शकाल. दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजी समाचार तसेच आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रादेशिक राष्ट्रीय आणि ठळक मराठी बातम्या नियोजित वेळेवर सहक्षेपित केल्या जातील. त्या व्यतिरिक्त विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. हे होते 30 जून 2026 रोजी प्रसारित होणारे आमचे ठळक कार्यक्रम. श्रोते हो, आता जाणून घेऊया उद्या म्हणजे 1 जुलै 2026 रोजी प्रसारित होणारे आमचे ठळक कार्यक्रम. सकाळी 5:53 सांकेतिक धोरणे आकाशवाणी अमरावतीच्या स्थानिक प्रसारणाला सुरुवात होईल. 5:55 वंदे मातरम प्रारंभिक उद्घोषण आणि मंगलध्वनी आपण ऐकू शकाल. 6:05 भक्ती संगीताचा आनंद आपणास घेता येईल, तर 6:35 कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकू शकाल. 6:40 विचार पुष्पांतर्गत आनंद या विषयावर चिंतन ऐकू शकाल. लेखन सुनील राऊत यांचं, वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा. सकाळी ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील. 6:55 दिनविशेष आणि सुविचार आपण ऐकू शकाल, तर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. सकाळी ठीक 7:40 सुगम संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल, तर 8:40 मराठी गझलचा आनंद आपणास घेता येईल. श्रोते हो, सकाळी ठीक 10 विशेष कार्यक्रम आरोग्य संवाद हा अंतर्माइंड केअर सेंटर प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यात डॉक्टर विक्रम वानखडे यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत ऐकता येईल. यात विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आव्हान कारण आणि उपाय या विषयावर ऐकू शकाल. श्रोते हो, सकाळी ठीक 10:30 गीतगंगा हा मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित कार्यक्रम प्रसारित होईल. सकाळी ठीक 11 आपकी फरमाईश या कार्यक्रमात श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तर दुपारी ठीक 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. सायंकाळी ठीक 7:10 विधिमंडळ समालोचन आपण ऐकू शकाल, तर दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजी समाचार तसेच आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रादेशिक राष्ट्रीय आणि ठळक मराठी बातम्या नियोजित वेळेवर सहक्षेपित केल्या जातील. त्या व्यतिरिक्त विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz. सकाळचे 6:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत विचार पुष्प.
1: उत्तम वक्ता हा 10,000 एखादाच असतो. त्यामध्ये वक्तृत्व शैलीचे शब्द प्रभू व्यक्तिमत्व म्हणून प्राचार्य शिवाजीराव आनंतराव भोसले यांना अवघा महाराष्ट्र ओळखतो. त्यांच्या वक्तृत्व शैलीचा प्रभाव मराठी मनावर खोलवर रुजलेला आहे. त्यांनी लिहिलेले दीपस्तंभ, यक्षप्रश्न, जागर, प्रेरणा, हितगोष्टी ही पुस्तकं अमूल्य शब्दरत्नांच्या खाणी आहेत. त्यांचे वडील अनंतराव हे प्राथमिक शिक्षक होते, त्यामुळं शिक्षणातील संस्कार, वाचन, लेखन, वक्तृत्व आणि जीवनातील संयम यांचा प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्वात होता. आज जग हे बोलणाऱ्याचं आहे, जो बोलेल तोच चालेल अशी वस्तुस्थिती आहे. बोलणाऱ्याचे कुळीच विकले जातात, पण न बोलणाऱ्यांचं सोनं देखील विकलं जात नाही.

0: आधुनिक जग हे जाहिरातींच आहे. संत तुकारामांनी शब्दची आमूच्या जीवाचे जीवन असं म्हटलं आहे. शब्द हे शस्त्र आहे, शब्द हे धन आहे, आणि शब्दांच्या जोरावरच लाखो माणसांची मनं जिंकून घेता येतात हा प्रत्यय प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या प्रभावी वक्तृत्व कलेतून दिसून येतो. ते रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी होते. त्यांनी आपलं शिक्षण कमवा व शिका या योजनेत काम करून केलं. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या श्रमाधिष्ठित शिक्षणाचे संस्कार त्यांच्यावर झालेले होते. त्यांनी आपल्या जीवनात घामाची फुलं निर्माण केली आणि शब्द माधुर्याची फळं समाजाला चाखायला दिली. हे वेगळेपण जपणारे प्राचार्य शिवाजीराव भोसले हे वाक्पटू म्हणून जसे मोठे होते, तसेच त्यांनी विविध पदांवरून आपलं कर्तृत्व नेतृत्वही सिद्ध केलेलं आहे. ते प्राध्यापक, प्राचार्य, कुलगुरू होते. त्यांनी मराठी मनावर आपल्या शब्दांची छाप निर्माण केली. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं जीवनचरित्र आणि विचारदर्शन आजच्या पिढीला प्रकाश पर्वासारखं आहे. त्यांनी दीपस्तंभ या पुस्तकात विविध सेवाशील आणि आदर्श व्यक्तिमत्वांचा शोध घेतला आहे. या पुस्तकाच्या चरित्रवनातील माझी आनंद यात्रा या मनोगतात ते लिहितात की माझं सगळं आयुष्य युवकांच्या सहवासात गेलं. मी 25 वर्षे प्राचार्य होतो, 3 वर्षे कुलगुरू होतो. वर्गात, वर्गाबाहेर, कार्यालयात आणि सभास्थानी महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील मुलामुलींशी मी बोलतच होतो. आजकालच्या मुलामुलींच्या, युवक युवतींच्या बाबतीत मी निराश नव्हतो आणि नाही. या मुलांपर्यंत नजीकच्या भूतकाळातून आलेला वारसा विचारात घेतला तर ती भाग्यवान ठरतात. मात्र या वारशाकडे त्यांचं लक्ष वेधलं पाहिजे. प्राचार्य शिवाजीराव भोसले हे बोलत्या ज्ञानपीठाचे खरे कुलगुरू होते. त्यांनी आपल्या शब्द सामर्थ्यानं विविध विषयांना सौंदर्याचं कोंदण दिलं आणि थोर व्यक्तींना शब्द अमृताचं समाधान दिलं. त्यांना बोलणं खूप आवडायचं, मात्र लेखन फारसं झालं नाही. ते म्हणतात, आजवर मी उदंड बोलणं केलं पण लिहिणं मात्र उरलं. मला हे कळतं, पण बोलण्याशिवाय लिहिण्याला अर्थ नाही, लिहिण्याशिवाय बोलण्याला रूप नाही. बोलणं हे अनेकांच्या उपस्थितीत त्यांच्या साक्षीनं घडतं. श्रोत्यांचे भाव तरंग मनाला येऊन भिडतात. त्यांच्या अवधानाचा चारा मिळाल्यामुळं वैखरीचं भरणपोषण घडतं. वैखरी अक्षरांनी सजली म्हणजे तिचं भावार्थ दीपिकेशी नातं जडतं. संत ज्ञानदेवांनी श्रोत्यांना जसं अवधान देई जे साठी आवाहन करून केवळ रसिक श्रोत्यांमुळेच वक्त्याला वक्तेपण प्राप्त होतं असं सांगितलं, ती समय सूचकता प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्याकडे होती. म्हणूनच त्यांचं भाषा प्रभुत्व मराठी भाषेचं अमृतधन ठरलं आहे.
1: श्रोते, आताच आपण विचारपुष्प अंतर्गत प्राध्यापक शिवाजीराव भोसले यांच्या स्मृती दिनानिमित्त चिंतन ऐकलं. लेखन होतं प्राध्यापक डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांचं, तर वाचक स्वर होता बाबासाहेब कराडे यांचा. FM बँड 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 6:45 होत आहेत. आता आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. आता सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण बाळ बाळंतिणीची काळजी कशी घ्यायची याविषयी माहिती पाहिली. बाळाचं संपूर्ण अन्न हे पहिल्या 6 महिन्यामध्ये त्याच्या आईचं दूध हेच असतं. त्यामुळे आईने आहारात कसे बदल करावे किंवा काय आहार घ्यावा याविषयीची माहिती आपण बघितलीच. यासोबतच मुलांमध्ये बाळगुटी सुद्धा सुरू करणं गरजेचं आहे. बाळगुटी सुरू करताना मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व त्याविषयीचे जे नियम आहेत ते डॉक्टरांना विचारून घेऊन मग सुरू करावे. सध्या समाजामध्ये काही गैरसमज आहेत की गुटी घेतल्या

0: मुळे पोटाचे विकार वाढतात. तर तसं काही नाहीये, गुटी उगाळल्यानंतर त्याची जी द्रव्य आहेत ती व्यवस्थित स्वच्छ पुसून ड्राय करून जर ठेवली तर त्यावर बुरशी धरत नाही. ती जर तशीच ठेवली गेली गडबडीत तर दुसऱ्या दिवशी त्यावर बुरशी धरते व ती द्रव्य तशीच वापरल्यामुळे पोटाचे आजार होतात. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणामध्ये व योग्य स्वरूपामध्ये बाळगुटी द्यावी. याने लहान मुलांची शारीरिक बौद्धिक वाढ चांगली होते, रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहते, वरचेवर होणारे किरकोळ आजार म्हणजे सर्दी, खोकला व इतर अनेक तक्रारींसाठी वेगवेगळी औषधं घ्यावी लागत नाहीत व किरकोळ तक्रारी आपोआपच कमी होऊन जातात. याबरोबरच सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आईचं दूध. बाळाच्या पोषणासाठी आईचं दूध हे सर्वात आदर्श आहार आहे. स्तनपानाचा उपयोग केवळ बाळालाच नाही तर आईच्या प्रकृतीसाठी सुद्धा क्रमप्राप्त ठरतो. बाळाच्या जन्मानंतर 30 ते 40 मिनिटातच स्तनपान सुरू होणं आवश्यक आहे. पहिल्या 3 दिवसांमध्ये जो स्त्राव असतो त्याला कोलोस्ट्रम म्हणतात. स्तनपान करताना बाळाचं संपूर्ण शरीर व चेहरा हा आईच्या दिशेने असायला हवा. बाळाला मांडीवर घेऊन हाताने कमरे खालून आधार दिलेला असावा. बाळाचं नाक दबलं जाणार नाही ह्याची काळजी घ्यायला हवी. कोलोस्ट्रम जे आपण पाहिलं ते खूप शक्तिवर्धक, रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारं, या दुधामध्ये खूप ल्युकोसाइट्स आणि इम्युनोग्लोबुलिन्स असतात. यामुळे बाळ वारंवार आजारी पडत नाही आणि भविष्यात होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांपासून देखील त्याचं संरक्षण होतं, कारण यामध्ये भरपूर मिनरल्स, प्रोटीन्स, फॅट्स, मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत. आईचं दूध हे बाळासाठी पूर्णान्न असतं, तसंच ते पचायलाही सोपं असतं. आईच्या दुधामुळे बाळाला फूड रिलेटेड ॲलर्जीज टाळायला मदत होते. बाळाचं डायजेशन स्ट्रॉंग होते. आईचं दूध हे शरीराच्या तापमानानुसार एनी टाईम अवेलेबल असतं, त्यामुळे ते कधीही बाळाला मिळू शकतं. पहिले 6 महिने आईने फक्त आपले दूधच बाळाला द्यावे. ब्रेस्ट मधून मिल्क सिक्रिशन साठी ऑक्सिडोसिन नावाचं हॉर्मोन मदत करत असतं. यामुळे गर्भाशय सुद्धा कॉन्ट्रॅक्ट व्हायला मदत होते. म्हणूनच आईच्या दुधाला हे पूर्ण अन्न म्हटलंय आणि ते बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करत असतं. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
1: डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू। निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात। आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12।
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद
0: सहज संवाद
2: सहज संवाद।

0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती.
1: झाडं लावली की आपलं काम संपलं असं म्हणून झाडं किती लावली जातात हाही वादाचा मुद्दा आहे. त्यातली 90% जगत नाही हे आपल्या सगळ्यांनी डोळ्यासमोर दिसत असत. झाडं लावण्या एवढं सोपं काही नाही. त्यांना पाणी घालणं, त्यांची मशागत करणं आणि त्यांना जगवणं हे फार महत्वाचं. दुसरं, निसर्गात मानवानं झाडे लावली नाहीत हे मानवानं कबूल केलं पाहिजे. झाडं, पक्षी, कीटक यांनी लावलेली आहेत. जर मोठी झाडं आपण तोडली तर किती पक्ष्यांची घरटी आपण नुसते केली. म्हणजे आपण रस्त्यावर जाताना बघतो की वडाचं झाड मोठं तोडलं, ते जवळजवळ 5,000 नवीन सॅपलिंग नवीन पाहिजे एवढा ऑक्सिजन निर्माण करत होतं. आता आपण लावलेली 1,000 झाडं जगणार केव्हा, मोठी केव्हा होणार आणि तेव्हा ती आपल्याला उपयोगाला केव्हा येणार ऑक्सिजन देण्यासाठी. मोठं झाडे राखलीच पाहिजेत सगळीकडची, हे आपण पूर्ण

0: विसरून गेलेले आहेत. रोड वाइंडिंग मध्ये हजारो मोठी झाड तोडली आहेत. पूर्वीचे लोक लावायचे वडाची, त्यासाठी लावायची, तिथे सावली होईल, जाणारा तो प्रवासी बसेल काहीतरी त्यालाही सावली मिळेल, आणि त्या झाडावर पक्षी येऊन राहतील, घरटी करतील. आणि खरी झाडं निसर्गात सगळीकडे ते लावतात तेवढे आपण लावू शकत नाही. ती साखळी टिकली तर आपण टिकू शकतो. झाडं लावण्याचं दुसरं कसं आहे, ते डोळ्याला दिसतं लावलेलं झाड. बाकीच्या अनेक गोष्टी अशा आहेत की तुम्हाला गटार साफ करायची आहेत, तलाव साफ करायचा आहे, तर काय दिसण्याजो काय नाही, काढून गेले की पुन्हा पाणी येत. तर झाडं लावण्याएवढंच महत्वाचं आहे की पाणथळ जागा परिसरातल्या सगळ्या स्वच्छ केल्या पाहिजेत, टिकवल्या पाहिजेत. एक म्हणजे पाणी आहे ते वापरासाठी वगैरे आलं, दुसरं जे भूगर्भातलं पाणी आहे ते इथूनच झिरपत असतं. पावसाळ्यात पडलेलं पाणी त्यातून साठून राहत असतं, आणि भूगर्भात जाणारं पाणी ते जमिनीतून तेवढ्या गेल्या ते फिल्टर होऊन जातं, स्वच्छ होऊन बाहेर पडतं. आणि शेतीला वगैरे खाली ज्या हे लोकांना वापरतात ते, त्यांना ते पाणी शुद्ध मिळतं. आपण ते दुर्लक्षात, डोंगर उताराची झाडी आपण तोडतो तर तिथले ओढे नाले झरे लुप्त होतात हे आपण विसरतो. दुसरा, ती झाडी गेली की जमीन उघडी पडली की वरून ज्यावेळी पाऊस येतो, प्रत्येक पावसाचा थेंब 4,000, 5,000, 10,000 फुटावरून येतो, तो बंदूच्या गोळीसारखा येतो आणि तिथली माती ठिसूळ करतो. बघा, पाण्याची थेंब पडली पटकन एक लहानसा एक खड्डा पडतो, अशा खड्ड्याने वरची सुपीक जमीन सगळी वाहून जाते. आता जमीन म्हणजे काय, सुपीक म्हणजे, पर्यावरणाचे जे प्रश्न आहेत जे आपण नुसती हवामध्ये बघायचं नाही, पर्यावरण म्हणजे जमीन ही जिवंत आहे, मृत जमीन असत नाही. जमीन कसदार का होते, त्यात असलेल्या जीवाणूमुळे, आणि ते जीवाणू तिथलं सगळे खाऊन याला का म्हणतो आपण कुस्त, पुन्हा ते घटक फॉस्फेट नायट्रेट काय असेल ते देतात. आणि ही सुपीक जमीन आता पश्चिम घाटात जास्तीत जास्त 6 इंच जमीन व्हायला शेकडो वर्ष जावी लागतात. जर झाडं असतील तर, झाडं नसतील तर काय होणारच नाही. पालापाचोळा कुजाला पालापाचोळाच नाही, मुळच नाहीत कुठे झाडं. तर ते मोठ्या पावसात झाडं असले तर ते पाणी तटून राहतं आणि झिरपतं जमिनीत आणि ते खाली 12 महिने ओढ्याना जात. ते गेल्यानंतर आमच्या धबधबे पाऊस संपल्या थांबतात, कारण वरून सगळे ते गाळ तो माती सुपीक एवढ्या 200-400 वर्षाची सुपीक माती घेऊन जातात आणि कुठेतरी गाळ होतो आणि इथली जमीन नापीक होते, गुढी पडते. हे आपल्या संपूर्ण पश्चिम घाटात प्रकर्षाने दिसतं आणि त्यामुळे ती कमी झाली तिथं, तर तिथं हिरवळ कमी झाली, तिथले लोक काही शेतकरी पिकवत असेल ते कमी झालं आणि खाली गेल्यानंतर तो गाळ झाला, त्यामुळे तलाव असेल, धरणं असेल, पाणी साठवणं कमी झालं. आणि हा सुपीक गाळ तळाला जातो आणि पाण्याच्या प्रेशरमुळे तो घट्ट होतो, कॉम्पॅक्ट होतो आणि तो म्हणजे निरुपयोगी होतो. हे महत्वाचं. दुसरं, आपला संदर्भ पर्यावरणाचा देताना, माणूस ज्या अनावश्यक वस्तू वापरतो आणि ते क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये, हे अतिशय भ्रष्ट असं अनुकरण आहे. आणि सगळं झाले, मग खाण्याचे प्रकार आले, निकृष्ट आहे ते सगळं, पेपर सांगतोय, टीव्ही सांगतोय, तरी आमच्यात अजूनही ते आम्ही पाहिजे, आपलं सकनाने खात नाही. त्यामुळे पर्यावरणाचा आहे तो शारीरिक क्षमता आपली किती आहे ह्यावर सुद्धा तो पर्यावरणाचाच परिणाम आहे. हिंदीत म्हणताना आपण म्हणतो जल, जमीन आणि जंगल, हे तीन पूर्वीची अतिशय घट्ट साखळ्या होत्या समाजाला जगवायच्या, त्याच आता आपण विस्कळीत करून टाकलेले.
1: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

श्रोते, आताच आपण आरोग्य धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलेत. FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 6:55 झाली आहेत. आता ऐकूयात आजचे ठळक दिनविशेष. श्रोते हो, आज जागतिक लघुग्रह दिन आहे. सन 1859 चार्ल्स ब्लोडेन यांनी नायगारा धबधबा एका दोरी बारून कसरत करत पार केला होता. सन 1937 रोजी जगातील पहिला तत्काळ दूरध्वनी क्रमांक 999 लंडनमध्ये आजच्याच दिवशी सुरू करण्यात आला होता. सन 1944 रोजी मुंबईच्या सेंट्रल सिनेमात प्रभातचा रामशास्त्री चित्रपट हा आजच्याच दिवशी रिलीज झाला होता.

1960 रोजी कॉंगोला बेल्जियम पासून आजच्याच दिवशी स्वातंत्र्य मिळालं होतं. 1965 मध्ये भारत पाकिस्तान मध्ये कच्छचा करार झाला होता. 1966 रोजी अमेरिकेची सर्वात मोठी स्त्रीवादी संस्था नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर वुमन्सची स्थापना झाली होती. 1978 मध्ये अमेरिकेच्या संविधानात 26वा बदल संमत झाला, त्यामुळे मतदानाचे वय हे 18 वर्ष आजच्याच दिवशी झाले होते. 1986 रोजी केंद्र सरकार मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात करार होऊन मिझोरामला राज्याचा आजच्याच दिवशी दर्जा देण्यात आला होता. 2002 मध्ये ब्राझीलने फुटबॉल विश्वकप जिंकला होता. 1470 रोजी फ्रान्सचा राजा चार्ल्स 8वा यांचा जन्म झाला. 1919 रोजी हॉट एअर बलूनचे निर्माते एड योस्ट यांचा जन्म झाला. 1928 रोजी कल्याणजी आनंदजी या संगीतकार द्वैतीतील ज्येष्ठ बंधू कल्याणजी वीरजी शहा यांचा जन्म झाला. 1934 रोजी भारतीय रसायन शास्त्रज्ञ चिंतामणी नागेश रामचंद्र राव यांचा जन्म झाला. 1943 रोजी दिग्दर्शक आणि पटकथा लेखक सईद मिर्झा यांचा जन्म झाला. 1917 रोजी ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळविणारे पहिले भारतीय दादाभाई नौरोजी यांचं निधन झालं. 1919 मध्ये नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिक शास्त्रज्ञ जॉन विल्यम स्टूट रॅले यांचं निधन झालं. तर 1992 मध्ये साहित्यिक, वक्ते, समीक्षक डॉक्टर वसंत कृष्ण वराड पांडे यांचं निधन झालं. 1994 मध्ये नाटककार, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक बाळ कोल्हटकर यांचं निधन झालं. 1997 मध्ये शास्त्रोक्त आणि नाट्यसंगीत गायक राजाभाऊ साठे यांचं निधन झालं. सुविचार: शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनाकडे वळवणे म्हणजेच शिक्षण होय. तर श्रोते हो, हे होते आजचे ठळक दिनविशेष.

FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचे अमरावती केंद्र. सकाळचे 7 वाजता हे पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात. ही तर फक्त तुमच्या आणि आमच्या क्षणातील कहाणी, तुमच्या आमच्यातले हे क्षण, हेच तर आयुष्यातले सुखद साठवण.

0: चला तर मग श्रोते हो, वेचूयात ते अनमोल असे क्षण अमरावती आकाशवाणीच्या 101.5 मेगाहर्ट्ज वर।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
3: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
4: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता,
3: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
4: आजच संपर्क करा।
0: ही कुठली स्टाईल? बीडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही।

0: व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्याने नातं जोडा.
1: गाव आणि शेती मातेशी नातं सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका. दर गुरुवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी अमरावती 101.5 MHz वर.

0: तेच सांगण्याकरता आम्ही आपल्याकरता घेऊन आलो आहोत न्यूज ऑन AIR ऍप, खास आपल्याकरता. जगात कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस आपण आपल्या आवडीचे कार्यक्रम नक्की ऐकू शकता. चला तर मग डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हा ऍप.
1: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं. अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया. चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया. हीच आपली भारतीय संस्कृती. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.

0: श्रोते हो, आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमासाठी रेकॉर्डिंग केलं जातं दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत. त्यासाठी आमचा नवीन फोन नंबर आहे 0721-2-99-10-38. क्रमांक पुन्हा एकदा 0721-2-99-10-38. श्रोते हो, मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत आपण फोन करून आपली आवड कळवा. आणि शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत स्वरसंवाद या कार्यक्रमात आपल्या प्रियजनांसमवेत ऐका आपलं फरमायशी गीत. तेव्हा श्रोते हो, या नवीन फोन नंबरवर स्वरसंवाद कार्यक्रमासाठी आठवणीनं फोन करा.
1: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो, या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीती धर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खरं तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाहीत.

0: पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.
1: निसर्ग मानवास देईल भरभरून, तरी मानवाची क्षमेना तहान. निसर्ग मानवाचा दोस्त खरा, त्याच्या संवर्धनाचा विचार करा. आकाशवाणी अमरावतीतर्फे.

एफएम एन 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 7:07 झाली आहेत. आता ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तोवर प्रतीक्षा करावी.

आली आहेत. आता ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तोवर प्रतीक्षा करावी.

0: एक जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत
1: दळण सरल सरल म्हणू कशी हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी.
0: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
2: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा.
0: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
3: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
0: तेव्हा मैत्रिणींनो जरूर ऐका बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे सादर करत्या निलिमा पटवर्धन.
4: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
5: आकाशवाणी
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
5: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
6: मातृत्व आणि मातेला विश्वासाचा आधार देण्यासाठी पुण्यात कोथरूड मध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मोठ्या जिव्हाळ्यानं सखी सुखदा ही संस्था उभारली. या संस्थेच्या संचालिका स्मिता पाटील यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत, दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
7: लढण्याची जिंकण्याची आरंभाची अंताची टाकलेल्या पावलांची.
8: गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
9: मतदारांनो SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.ECI.gov.in किंवा ECINET ऍप वर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
4: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
10: आकाशवाणी पुणे सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा. TET पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांचं विधिमंडळात निवेदन. दोषींना मोकोका लावण्याबाबत पडताळणी. 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात. आता सविस्तर बातम्या. पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं काल फाशीची शिक्षा सुनावली. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगानं पूर्ण करून अवघ्या 15 दिवसात सुमारे 1200 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. विशेष न्यायालयात या खटल्याची दैनंदिन सुनावणी घेण्यात आली. 50 हून अधिक साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरणाचा जलद तपास करून निकाल दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय

0: पोलीस आणि वकिलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत त्यांनी या संदर्भात निवेदन केलं. वेगात काम करायचं ठरवलं तर 2 महिन्यांच्या आत शिक्षा सुनावता येते हे यामधून दिसून आलं. यापुढेही अशाच पद्धतीनं वेगवान काम करण्याचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं आहे. तसंच न्यायालयाचे आभार मानले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या निकालाचं स्वागत केलं आहे.
1: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका निष्पाप चिमुरडीवर अत्याचार अत्यंत निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपी इम्रा कांबळेला आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि अवघ्या 2 महिन्यात खड्ड्याची सुनावणी घेऊन सर्वात जलद गतीने निकाली लागलेला हा मला वाटतं पहिलाच खटला ठरणार आहे. न्यायालयाच्या आजच्या या निर्णयामुळे पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला खरोखरच न्याय मिळाला असं मला वाटतं. हा निर्णय न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा आहे.
0: केंद्रीय राज्यमंत्री पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनीही या निकालाचं स्वागत केलं. ते म्हणाले,
2: फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला वेगाने चालवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी विशेष प्रयत्न केले. शिवाय पुणे ग्रामीण पोलिसांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे वेगवान तपास केला आणि भक्कम पुरावे कोर्टामध्ये सादर केले. केवळ 16 दिवसांमध्ये त्यांनी आरोपपत्र दाखल केलं आणि 60 दिवसांमध्ये माननीय न्यायालयाने या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. त्या निष्पाप चिमुकलीला आज न्याय मिळाला, त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळाला.
0: महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानंही या निकालाचं स्वागत केलं आहे. नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात झालेल्या संरक्षण सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या 2र्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलातील कर्तबगार अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अन्य केंद्रीय मंत्री आणि सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यात पुढच्या वर्षीपासून शिक्षक पात्रता परीक्षेसह इतर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याकरता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल अशी घोषणा शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काल विधान परिषदेत केली. त्यांनी TET पेपर फुटी प्रकरणी काल सभागृहात निवेदन दिलं. या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मकोका लावण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे असंही भुसे म्हणाले. याचा तपास विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्यात आला असून आणखी चौकशी करण्यासाठी बिहारला 2 पथकं तर हरियाणा आणि दिल्लीला प्रत्येकी 1 पथक रवाना झालं आहे. TET फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणतंही परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही असं भुसे यांनी सांगितलं. तत्पूर्वी विरोधकांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपर फुटीचा मुद्दा लावून धरला. या प्रकरणी स्थगन प्रस्ताव मांडण्याची मागणी विरोधकांनी केली. विरोधकांचा हा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ते 10 पर्यंत मराठी भाषा शिकवणं बंधनकारक आहे असं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी काल विधानसभेत सांगितलं. मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर 1 लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल. त्यानंतरही नियमांचं पालन न झाल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल असं भुसे म्हणाले. राज्य शासनानं पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी काल विधानसभेत एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. यापूर्वी राज्यात मासेमारी नौकांना 1 जून ते 31 जुलै या कालावधीत बंदी लागू होती. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या 1 जुलै रोजी होणार आहे. सभापती राम शिंदे यांनी काल ही घोषणा केली. यासाठी इच्छुक सदस्यांना आज दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येतील. अर्जाची छाननीही आजच दुपारी 1 वाजता होईल असं सभापतींनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार आहे. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखांहून अधिक BLO नियुक्त करण्यात आले आहेत.

0: सत्यमेव जयते फार्मर कप या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास हेच त्याचं सर्वात मोठं यश आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं. पाणी फाउंडेशनच्या सहकार्यानं आयोजित फार्मर कप 2026 स्पर्धेचा प्रारंभ करताना ते काल मुंबईत बोलत होते. यामध्ये सध्या सहभागी असलेले 18,000 शेतकरी गट पुढील काळात 50,00,000 शेतकऱ्यांना एकत्र आणतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी स्मार्ट शेती ऍपचं लोकार्पण करण्यात आलं. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यातील शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. जून महिना संपला मात्र शेतीत पेरणीलायक पुरेसा पाऊस राज्यात झालेला नाही. हवामानातील हे बदल आता नवीन नाहीत, पण या बदलांवरील उपाय आपल्या पारंपरिक शाश्वत शेती पद्धतीतच आहेत. अनेक शेतकरी या पद्धतीचा अंगीकार करू लागले आहेत. प्रत्येक शेतकऱ्यानंच ती जाणीवपूर्वक अंगीकारली पाहिजे. वर्तमान पाऊसमानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत सेंद्रिय शेती पद्धतीचा पुनरुच्चार करणारा हा वृत्तांत.
1: जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण, तापमान, भूगर्भातील पाण्याची पातळी, जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता, खत, कीटकनाशक यांचा अतिवापर आणि त्यांचे अवशेष अन्नसाखळीतून आपल्या आहारात शिरणं या सार्वत्रिक समस्यांचं निराकरण सेंद्रिय पद्धतीनं करणं शक्य आहे. शाश्वत शेती, शाश्वत विकास आणि संयमित वापर हे या समस्यांवर उत्तर आहे. सूर्याच्या शक्तीचं रूपांतर अन्नामध्ये करणाऱ्या वनस्पती या सजीवांचा एकमेव आधार आहे. जंगलातील वनस्पती सूर्यप्रकाशाचा अधिकाधिक वापर करतात. शेती सुद्धा लांबी रुंदी उंचीमध्ये केली तर सजीव सृष्टी आणि मानवी गरजा जास्तीत जास्त पूर्ण होऊ शकतील. मूलस्थानी जलसंधारण म्हणजे पावसाचा थेंब पडतो तिथंच तो जिल्हा पाहिजे. नांगरण्याऐवजी वनस्पतींचे अवशेष जमिनीतच कुजले तर जीवाणूंची संपूर्ण परिसंस्था जिवंत राहून मातीच्या आरोग्याची काळजी घेते. ही शेती पद्धती जगा आणि जगू द्या या सिद्धांतावर असल्यामुळं परिसंस्था चांगली राहून निसर्ग आणि पर्यावरण दोन्हींचं रक्षण करणं शक्य आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मनोज क्षीरसागर, पुणे.
0: आषाढी वारीसाठी त्र्यंबकेश्वर इथून संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी काल पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. विठूनामाचा जयघोष करत संत निवृत्तीनाथ महाराजांचा चांदीचा रथ बाहेर काढण्यात आला. लातूर जिल्ह्यात काल पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली. सांगली शहरासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी काल पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. हवामान. राज्याच्या सर्वच विभागात आज पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा. टीईटी पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांचं विधिमंडळात निवेदन. दोषींना मोकोका लावण्याबाबत पडताळणी. 50,00,000 शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण देऊन केलं आहे आकाशवाणीचे अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 7:20 झाली आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
1: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
2: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
2: आजच संपर्क करा.
0: फूल खिलते है, बहारों का समा होता है, ऐसे मौसम में ही तो प्यार जवा होता है. दिल की बातों को होठों से कहते हैं, पर एक दूसरों की मन की बातें भी तो रेडियो से ही सुनवाई और सुनी जाती.

0: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज
2: झाडाविना ढग गेले ढगाविना पाणी गेले पाण्याविना शेती गेली शेतीविना समृद्धी गेली समृद्धीविना सारे हवाल दिल झाले इतके सारे अनर्थ वृक्ष तोडीने केले निसर्ग हा म्हणून कोपला त्याची जाणीव ठेवा श्रोतेहो त्यासाठीच संदेश हा झाडे लावा झाडे जगवा

0: कली कली।
1: चला श्रोते हो, अनेक गाण्यांसह आपलं मन खुलवूयात स्वर संवाद या कार्यक्रमात सहभागी होऊन 0721-299-1038 या भ्रमणध्वनीवर प्रत्येक मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल येणाऱ्या शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान आपल्या आवडत्या गाण्यांसह संवाद साधायला आणि गुणगुणायला।
2: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जासरे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली। झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत।
3: निसर्ग मानवास देईल भरभरून, तरी मानवाची शमेना तहान। निसर्ग मानवाचा दोस्त खरा, त्याच्या संवर्धनाचा विचार करा। आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ।
4: श्रोते हो, आठवड्यात सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 ऐका माहितीपर प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास।

एफएमएन 101.5 MHz आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 7:25 होत आहेत. आतातील खुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, महाराष्ट्राला निसर्ग इतिहास

0: संस्कृती, अध्यात्म आणि साहस पर्यटनाचा असा एक समृद्ध वारसा लाभलाय. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि महाराष्ट्राला जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळक स्थान मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात MTDC गेली 5 दशक सातत्याने कार्यरत आहे. यंदा MTDC आपल्या यशस्वी वाटचालीचा सुवर्ण महोत्सवी टप्पा साजरा करत आहे. या 50 वर्षांच्या प्रवासात पर्यटन, पायाभूत सुविधांची उभारणी, नवीन पर्यटन स्थळांचा विकास, ग्रामीण व पर्यावरणपूरक पर्यटनाला प्रोत्साहन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यटन क्षेत्राला नवी दिशा देण्याचं एक महत्वपूर्ण असं कार्य महामंडळाने केलं आहे. त्या अनुषंगाने आजच्या भागात आपण MTDCच्या स्थापनेपासूनच्या प्रवासाचा आढावा घेणार आहोत. तसेच महाराष्ट्राच्या पर्यटन विकासात महामंडळाने बजावलेली भूमिका, विविध उपक्रम आणि पर्यटन क्षेत्रात घडवून आणलेले परिवर्तन या सगळ्यांविषयी दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री निलेश गटने सर. नमस्कार सर.
1: नमस्ते.
0: कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. खर तर हा 50 वर्षांचा हा मोठा इतिहास आहे. ही एवढी मोठी यशस्वी वाटचाल चा सगळा आढावा आपल्याला जाणून घ्यायचा आहे. कारण सगळ्यात महत्वाचं आहे की ही 50 वर्षाची वाटचाल आणि त्याहूनही महत्वाचं आहे की लोकांचा विश्वास हा जो आतापर्यंत संपादन करून ठेवलेला आहे. सर, मागे वळून बघताना काय वाटतं की कुठले यशस्वी टप्पे तुम्ही बघितलेले आहेत?
1: पर्यटन विभागाचे हे जे प्रयत्न आहेत त्याचं खरं म्हणजे मूर्त स्वरूप 20 जानेवारी 1975 रोजी आलं. त्या दिवशी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना झाली आणि ह्या महामंडळाने सुरुवातीला तत्कालीन लोकांना कदाचित कल्पना असेल मालती तांबे वैद्य ह्या पहिल्या व्यवस्थापकीय संचालिका होत्या आणि त्यांनी खास करून कोकणामधले आणि विदर्भामधले जे अत्यंत पर्यटनक्षम स्थळं आहेत समुद्राच्या किनाऱ्याची किंवा नदीच्या तलावाच्या किनाऱ्याची अशी स्थळं निवडली आणि स्वतः जागेवरती जाऊन त्यांनी अतिशय मोक्याच्या जागा अशा शासकीय जागा नाममात्र दरामध्ये महामंडळाच्या साठी मिळवल्या आणि त्या जागांवरती शासनाच्या प्रयत्नातून निरनिराळे पर्यटक निवास किंवा ज्याला आपण रिसॉर्ट म्हणतो असे रिसॉर्ट उभारले आणि त्या निमित्ताने त्या त्या पर्यटन क्षेत्रांचा विकास झाला आणि महामंडळ हे अशा विकासामध्ये अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या खूप चांगल्या प्रकारे सहभागी होऊ शकलं. तर जर टप्पे आपण म्हणू तर पहिला जो टप्पा होता तो 1995 सालापर्यंतचा टप्पा होता की त्या काळात जास्तीत जास्त जागा ताब्यात मिळवणं हा भाग होता आणि मग नंतरच्या टप्प्यामध्ये त्या पर्यटन स्थळांचा आणि त्या रिसॉर्टचा श्रेणीवाढ किंवा त्याच्या अपग्रेडेशनचा भाग होता आणि आता सद्यस्थितीमध्ये जिथं जिथे पर्यटन स्थळं विकसित झालेली आहेत तर त्या ठिकाणी ज्या खाजगी उद्योजकांनी ज्या स्तरावरच्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत त्या सुविधांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना अजून जास्त चांगल्या प्रकारे करणे हा सध्या आमचा टप्पा सुरू आहे.
0: नक्कीच सर. तसं बघायला गेलं तर पर्यटन क्षेत्र हे खूप व्यापक असं क्षेत्र आहे. कारण आपली संस्कृती आपण जपत असतो, निरनिराळ्या लोकांना त्यातून रोजगार मिळत असतो आणि आज 50 वर्षांचा हा जो कालावधी आहे तो खूप मोठा असा कालावधी आहे. खरं तर आता हे सुवर्ण महोत्सवी जे वर्ष येत आहे आमच्या सगळ्यांकडून खरं तर खूप शुभेच्छा आहेतच, पण स्थापनेपासून आतापर्यंत जर सगळा कालावधी बघितला तर कुठल्या अशा आव्हानांना सामोरं जावं लागलं आहे किंवा कुठले असे बदल झालेले आहेत आतापर्यंत?
1: आव्हानांचा जर भाग म्हणाल तर सर्वात प्रथम पर्यटन विभाग हा जो विकसित झालेला आहे त्यामध्ये जो कर्मचारी वृंद आहे तो कर्मचारी वृंद खऱ्या अर्थाने पर्यटनाचं शिक्षण घेतलेला किंवा ज्याला केटरिंगचं शिक्षण आपण म्हणू अशा प्रकारचाच असा नियुक्त झालेला नाही आणि त्यामुळं जे तांत्रिक शिक्षण किंवा ज्याला तांत्रिक अनुभव म्हणतो त्यामध्ये थोडा अंशी आपण त्रुटी राहिली आहे असं म्हणू शकतो आणि पर्यटन विकास महामंडळाचा जो रोल आहे तो रोल खरं म्हणजे पायाभूत सुविधांचा विकास करणं म्हणजे एखादं अनएक्सप्लोर्ड लोकेशन जे आहे ते नव्याने विकसित करणं किंवा जे विकसित झालेलं ठिकाण आहे त्या ठिकाणच्या नागरी सुविधा अजून चांगल्या प्रकारे करणं. आपल्याला सगळ्यांना कल्पनाच आहे की अजिंठा वेरूळ आणि घारापुरी एलिफंटा ही 3 पर्यटन स्थळं

0: सर्वप्रथम भारतामध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित झालेली स्थळं आहेत. आणि मग जपान गव्हर्नमेंटच्या मदतीने, जायकाच्या मदतीने आपण त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचा विकास करू शकलो आणि त्यांच्या फंडिंगच्या आधारे आपण ती पर्यटन स्थळं खूप चांगली विकसित करू शकलो. तर त्यामुळे आपण जर म्हणाल की एम टी डी सी नेमकं काय करते किंवा एम टी डी सीनी काय करायला पाहिजे, यापेक्षा अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करणं आणि त्या सुविधा नंतर खाजगी उद्योजकांमार्फत कार्यान्वित करणं हे खरं म्हणजे जास्त उपयुक्त आणि योग्य पाऊल आपलं ठरलं असू शकतं. पण आजपर्यंत मात्र महामंडळामार्फतच ह्या सुविधांचं परिचलन करण्याचा आग्रह धरण्यात आला किंवा तशा प्रकारे परिचलन करण्यात आलं आणि मग स्थानिक बाजाराशी किंवा खाजगी उद्योजकांच्या दर्जाशी आम्ही तितकंसं स्पर्धा करू शकलो नाही आणि त्यामुळे त्याचे जे छोटे छोटे विषय असतात, अपग्रेडेशनचे विषय असतात, अपकीपिंगचे विषय असतात, मेंटेनन्सचे विषय असतात, त्या विषयांमध्ये एम टी डी सी म्हणजे एक विश्वासाचं वातावरण की समजा मुलं आणि स्त्रिया ह्या सुद्धा एकट्याने त्या ठिकाणी जाऊ शकतील आणि अगदी सुरक्षितपणे राहू शकतील ह्या प्रकारचा विश्वास मात्र आम्ही नक्कीच निर्माण करू शकलोय. आणि आता गेल्या काही दिवसांमधल्या चर्चेअंती आणि आम्हाला जे नवीन मार्गदर्शन मिळतंय त्या अनुषंगाने आता खाजगीकरणाच्या तत्वावर ह्या सर्व पर्यटक निवासांचा विकास करणे आणि त्यांचं परिचलन करणे हा आता परवलीचा शब्द झालेला आहे आणि तो योग्य सुद्धा आहे. म्हणजे आपण जसं बघितलं असेल की एम आय डी सीनी खाजगी जागा संपादित केल्या आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नागरी सुविधा निर्माण केल्या, म्हणजे वीज व्यवस्था असेल, पाणी व्यवस्था असेल, रस्ते असतील. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सुद्धा तसंच काम करणं अपेक्षित आहे. आम्ही जागा विकसित करणं, जागा संपादित करणं, शासकीय जागा मिळवणं आणि त्या ठिकाणी काही कालावधीसाठी रिसॉर्ट बांधून ते चालून मग त्यानंतर खाजगी उद्योजकांना देणं हा आमच्यासाठी आता महत्वाचा टप्पा ठरलेला आहे.
1: नक्की सर, आता तुम्ही खूप छान सांगितलं की एम टी डी सी जेव्हा आपण म्हणतो की 50 वर्षांचा हा जो प्रदीर्घ प्रवास आहे त्याच्यामध्ये दुसरं नाव विश्वासार्हता आहे. जसं आता तुम्ही सांगितलं की कुठलीही स्त्री असो किंवा फॅमिली असो किंवा कोणीही असो की एम टी डी सी जिथे आम्ही पर्यटन करत आहोत तिथे विश्वासाने आम्ही सुरक्षित आहोत, सगळ्या सुविधा आम्हाला मिळत आहेत, ही ती खूप महत्वाची गोष्ट आहे. सर, या ह्याच्यामध्ये आता खरं तर कुठल्या प्रमुख योजना किंवा अशा आखल्या जात आहेत का?
0: आता आपल्याला मला सांगायला आवडेल की केंद्र सरकारने स्वदेश दर्शन ही एक मोठी योजना जाहीर केलेली होती, त्यामध्ये आपण सॅसी प्रोजेक्ट सुद्धा आहे. तर त्या अंतर्गत त्र्यंबकेश्वरला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील तारकर्ली मालवण या ठिकाणी आपले प्रोजेक्ट मंजूर झाले. राज्य शासनाची प्रादेशिक पर्यटन विकास आराखड्याची योजना आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय पर्यटन मंत्री महोदय आणि आमचे अपर मुख्य सचिव पर्यटन या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या निरनिराळ्या योजनांचा लाभ घेतो आणि जे कॅपिटल वर्क्स ज्याला म्हणतो आपण, भांडवली स्वरूपाची जी कामं आहेत ही अशी शासनाच्या निधीतून मुख्यत्वे करण्यात येतात. किंवा आपण जसं मगाशी बोललो तर अजिंठा वेरूळ सारख्या ठिकाणी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी आहे, त्यांच्याकडनं 0% व्याजदराने आपल्याला कर्ज मिळू शकलं आणि त्यांनी त्या परिसराचा विकास केला. तर महामंडळ हे अशा निरनिराळ्या निधीच्या स्रोतांमधून आपले पर्यटन ग्रह विकसित करतं आणि आता आमचा असा आग्रह आहे की ही पर्यटन ग्रह आमच्या स्वनिधीमधनच त्याचं मेंटेनन्सचं काम, ऑपरेशन आणि मेंटेनन्सचं काम आम्ही पार पाडावं.
1: पर्यटन व्यवसाय किंवा पर्यटन क्षेत्र आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ग्रामीण भाग हाही तितकाच महत्वपूर्ण भाग आहे. तर ग्रामीण भागातील या इको टुरिझमला एमटीडीसी कसं प्रोत्साहन देत आहे?
0: मला आता एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना अजून स्पष्ट करायची आहे की 2019 साली पर्यटन संचालनालय स्वतंत्रपणे स्थापन करण्यात आलं. एकेकाळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा अंतर्गतच तो भाग होता, पण आता प्रोत्साहन आणि निरनिराळ्या प्रकारच्या ग्रामीण किंवा साहसी पर्यटन या सर्व संबंधित योजना या त्या संचालनालयाकडे वर्ग झालेल्या आहेत. पण यामध्ये नक्कीच आमचा समन्वय असतो आणि त्यामध्ये आम्ही एकत्रितपणे काम पार पाडतो. तर ग्रामीण पर्यटन हे लोकांना शहरी धकाधकीच्या जीवनात राहून कंटाळा आलेला असतो, तर लोकांना हा अनुभव पाहिजे.

0: आता अनुभूतीचं क्षेत्र आहे, म्हणजे लोकांना खूप मोठं 5-स्टार हॉटेलमध्ये जाऊन आपण राहू आणि त्या सगळ्या चकचकीत वातावरणात राहू अशा प्रकारची आता पर्यटनाची अपेक्षा राहिलेली नाही. आता जी नवीन पिढी आलेली आहे किंवा जुन्याही पिढीतल्या लोकांना की शहरी धकाधकीच्या जीवनातून मला 4-5 महिन्यानंतर एक थोडासा ब्रेक पाहिजे अशा प्रकारची मानसिकता आलेली आहे. आपण जर बघाल 80-90 च्या दशकापर्यंत फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्या मामाच्या गावी जाणं किंवा एखाद्या तीर्थक्षेत्राच्या गावी जाणं एवढ्याच आपल्या पर्यटनाच्या संकल्पना होत्या. पण आता मात्र पर्यटनाची संकल्पनाच बदलत चाललेली आहे. लोकांना अनुभूती पाहिजे, म्हणजे एक्सपिरियन्स टुरिझम असं आपण ज्याला म्हणतो ते हवंय. लोकांना शेतात जायचंय, शेतात काम करायचं आहे, लोकांना काही साहसी खेळ शिकायचे आहेत, काही जे ग्रामीण खेळ आहेत विट्टीदांडू सारखे असे खेळ, बैलगाडीतला प्रवास, अशा प्रकारची सुविधा पाहिजे. त्यामुळं लोकांच्या जसजशा गरजा बदलत जात आहेत तस तशा त्या सुविधा निर्माण करणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हे आमचं काम करतंय.
1: नक्कीच खूप छान सांगितलं सर आता तुम्ही, कारण आपण परत आपल्या मुळाकडे परत जातोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण की जी शांतता किंवा जे एक आपलं मूळ होतं ग्रामीण भाग किंवा एक शांतता, आज पर्यटन म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं की फक्त उन्हाळ्याच्या सुट्ट्या राहिलेल्या नाहीयेत, तर स्वतःचा शोध घेण्यासाठी सुद्धा आता पर्यटनला जाण्यासाठी लोक अवलंब करू लागले आहेत. सर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीबाबत तसेच पर्यटन क्षेत्रात गेल्या 5 दशकात झालेल्या परिवर्तनाविषयी आपण अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली आहे, त्याबद्दल खरंच आपले मनपूर्वक आभार. श्रोते, आजच्या भागात आपण एमटीडीसीच्या कार्याचा गौरवशाली प्रवास जाणून घेतला, परंतु विषयाची व्याप्ती पाहता पुढील भागात आपण पर्यटन क्षेत्रातील वर्तमान उपक्रम, भविष्यातील संधी, शाश्वत पर्यटन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोतेहो, आताच आपण दिलखुलासा प्राजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. FM 101.5 MHz आणि न्यूज ऑन EIR या मोबाईल ॲपवर आपण देऊन केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 7:40 झाली आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
1: 10 लाख द्या वाचाल. सर, एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
1: सर, 2 लाख
3: काय झालं बाबा?
1: बेटा, हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
2: अरे
1: ठेवला
3: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
1: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा.
0: श्रोते, आपण देऊन केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, अनुरूपच्या मॅनेजिंग डिरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर आज आपल्या बरोबर आहेत. त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार गौरी.

0: नमस्कार
1: गौरीताई, अनुरूपचे थेट भेट कार्यक्रम हे दरवर्षी होत असतात आणि यावर्षी सुद्धा US मध्ये हा कार्यक्रम होणार आहे, तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय, काय सांगाल?
0: नक्की. साधारणपणे गेली जवळपास 12-13 वर्ष 2014 पासून आम्ही US मध्ये हे थेट भेट कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असतो. या वर्षीचा पहिला थेट भेट कार्यक्रम आम्ही 14 जूनला कॅलिफोर्नियामध्ये आयोजित केलाय आणि या कार्यक्रमाला फक्त वधूवर असतात, मुलं मुली असतात, पालक नसतात, त्यामुळे त्यांना खूप मोकळेपणाने एकमेकांशी गप्पा मारायला चान्स मिळतो, मोकळेपणा असतो या सगळ्यामध्ये आणि हे दरवर्षीच होत असतात आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो.
1: हा प्रतिसाद तर आम्हाला माहिती आहे कारण बऱ्याचदा आम्ही हे ऐकलेलं आहे, पण जे पहिल्यांदा ऐकतात किंवा जे नवीन लोक आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार की हा थेट भेट कार्यक्रमाचा उद्देश काय आहे आणि तो इथे कशा पद्धतीने सफल होतो?
0: बरेचदा काय होतं की आपण वेबसाईट वरती किंवा ऍप मध्ये आपण कुठली एखाद्या व्यक्तीची माहिती वाचली किंवा फोटो पाहिले तरी लग्न ही गोष्ट अशी आहे ना की जी मला असं वाटतं आपल्या आयुष्यात टर्निंग पॉइंट आहे आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर आपल्याला एक वेगळा इमेज आपल्या मनामध्ये तयार होते, तर त्यासाठी हा थेट भेट कार्यक्रमांचा खूप चांगला उपयोग होतो.
1: गौरीताई, मग हा जो कार्यक्रम आहे थेट भेटचा हा फक्त कॅलिफोर्नियामध्येच होणार आहे की अजून कुठे होणार
0: आहे? न्यूयॉर्कला पण घ्यायचा आमचा विचार आहे, तर त्याची तयारी आमची चालू आहे. आणि या थेट भेट कार्यक्रमामध्ये प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलगी ही प्रत्येक मुलाला समोरासमोर भेटून गप्पा मारून त्यांच्या मनातल्या शंका हे सगळं विचारू शकतात.
1: अरे वा, याबद्दल आपण अजूनही बोलूयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-7991 1-800-267-7991 1-800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwah.com. गौरीताई, आता सध्या जी युद्धाची पार्श्वभूमी आहे त्यामुळे व्हिसा मिळण्यामध्ये सुद्धा खूप अडचणी येतात, मग अशा वेळेला जे मुलं मुली तिथे US मध्ये थेट भेट कार्यक्रमासाठी उपस्थित राहू इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: की आताची परिस्थिती खूपच अवघड होऊन चाललेली आहे आणि त्यामुळे जी मुलं मुली US मध्ये आहेत तर हा व्हिसाचा जो इश्यू आहे तर त्याच्यासाठी कसं आहे की आपल्या इथनं भारतातनं तिकडे जाणं हे आता जरा अवघड वाटतंय मला, कारण व्हिसा प्रॉब्लेम्स आहेतच, त्यामुळे तिथे असणाऱ्या मुलामुलींनी एकत्र भेटून आपापसात लग्न जमवणं हे आताच्या साठी खूप महत्वाचं आहे. आणि त्यातूनही इकडून आपल्याला काही मुलींना जर तिकडे जायचं असेल, मुलांना जायचं असेल, तर त्यांची ओनली इन्फॉर्मेशन या कॅटेगरी खाली त्यांची नुसती माहिती आपण तिथे सादर करू शकतो.
1: अगदी, तर कॅलिफोर्नियामध्ये 14 जूनला अनुरूप विवाह संस्थेचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे. यामध्ये तुमच्या मुलांना नक्की सहभागी व्हायला सांगा आणि जे जाऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ओनली इन्फॉर्मेशनचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे. श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-7991 1-800-267-7991 1-800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwah.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर गौरी कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोते हो, आताच आपण शोध अनुरूप जोडीदाराचा हा प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्थेचं ऐकलात. FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन EIR या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम नाट्य संगीत.

श्रोतेहत्त्याचं पण रामदास कामंत यांच्या सुरात कुसुमाग्रजांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी. या गीतासोबतच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार.

FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून राष्ट्रीय मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत. आता सुरुवातीला ठीक 8 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात.

0: conflict. In football, Gabriel Martinelli scored the winning goal late in injury time to give five-time champion Brazil a 2-1 win over Japan in a round of 32 clash of the FIFA World Cup at Houston Stadium in Texas, US last night. In another round of 32 fixture, Germany got eliminated from the tournament after a 1-1 draw against Paraguay that led to a penalty shootout in Foxborough. Gustavo Alfaro's men held their nerve in the penalty shootout to secure a historic 4-3 victory. The India Meteorological Department, IMD, has issued an orange colour warning for very heavy rainfall over parts of Northeast India, Sub-Himalayan West Bengal, Bihar, Konkan, Goa, Maharashtra, Karnataka, Kerala and Mahe today. Heavy rainfall is also expected over Odisha, Jharkhand, Uttar Pradesh, Uttarakhand, Madhya Pradesh, Vidarbha, Chhattisgarh, Telangana, Tamil Nadu, Puducherry and Karaikal for tomorrow. And now, for a look at today's newspapers, it's over to V.C. Pramod.
1: Thank you, Abhishek. A month-long special intensive revision SIR of the electoral roll beginning today is covered by some of the dailies. SIR process begins in Delhi and four states today, reports the Asian Age. Voter verification drive begins in Delhi today, leads the Times of India. The statesman quoting Prime Minister Narendra Modi says, Indian diaspora living bridge between India, Seychelles. Bengal passes preventive detention legal curbs bill, notes the Hindu. Prime Minister to skip Khamenei's state funeral leads the Asian Age. And finally, Delhi mandates all two new wheelers to be electric from 2028 to fight pollution, reports the Indian Express. And with that, it's back to you, Abhishek.
0: Thank you, Pramod. And now, before we end the bulletin, the headlines once again. Centre to withdraw temporary restrictions on sale and distribution of petrol and diesel from the 1st of July. West Bengal government to implement uniform civil code in the state, says Chief Minister Shubhendu Adhikari. Information and Broadcasting Minister announces major decisions to boost Indian film industry. Delhi government clears electric vehicles policy, cars under 30 lakh rupees to be exempted from road tax and registration fees. India strongly condemns Pakistan airstrikes in residential areas of Afghanistan that killed 36 civilians and injured 163 others. US and Iran to hold talks in Qatar's capital Doha today to resolve the dispute over Strait of Hormuz. And in football, Brazil enter round of 16. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
3: आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरचे तारपुरते निर्बंध उद्यापासून मागे. पश्चिम बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना. चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा. आणि फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझील आणि पॅराग्वेचे विजय. आता सविस्तर बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरच्या तात्पुरत्या नियामक उपाययोजना मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. उद्या म्हणजे 1 जुलै पासून सार्वजनिक तेल कंपन्यांच्या विक्री केंद्रांवर आधीचे निर्बंध लागू होणार नाहीत असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे जाहीर केलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे सर्वसामान्य नागरिकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या कच्च्या तेलाच्या वाढत्या भावांपासून वाचवण्यासाठी वितरण विषयक निर्बंध लागू करण्यात आले होते. या महिन्याच्या 12 तारखेपासून पेट्रोल आणि उच्च क्षमतेच्या डिझेल खरेदीसाठी प्रति व्यक्ती 200 लिटर पर्यंतची मर्यादा लागू करण्यात आली होती. इंधनाचा काळा बाजार होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं. मात्र आता इंधन साठ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेतल्यानंतर हे निर्बंध सरकारनं हटवले आहेत. या निर्बंधांमुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेलची पुरेशी उपलब्धता होऊ शकली आणि सर्वसामान्य ग्राहकांच्या हिताचं रक्षण झालं असं पेट्रोलियम मंत्रालयानं म्हटलं आहे. पश्चिम बंगाल सरकारनं राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी काल विधानसभेत ही घोषणा केली. 2 जुलैला होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाचा मसुदा सादर करण्यात येईल असं ते म्हणाले. या कायद्याची रूपरेषा

तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती विवाह, घटस्फोट, दत्तक विधान यासारख्या 9 बाबींचा विचार करून अहवाल सादर करेल. मात्र अनुसूचित जमातीतील आदिवासी, कुर्मी आणि प्राचीन मूळ निवासी समुदायांना या कायद्याच्या कक्षेतून बाहेर ठेवलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं 2 महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मंत्रालयानं एक उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना केली असून चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार करण्यात आली आहे. नवी दिल्लीत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत काल हे निर्णय घेण्यात आले. उच्चस्तरीय अभ्यास गटाचे अध्यक्ष प्रसार भारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी असतील. या गटात उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदार यांचाही समावेश असेल. हा गट चित्रपट उद्योगासमोरील संधी आणि आव्हानांचा अभ्यास करेल, तसंच या क्षेत्राला बळकटी देण्याचे उपायही सुचवणार आहे. 3 महिन्यांच्या आत मंत्रालयाला अहवाल सादर करण्यात येणार आहे. चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी मंत्रालयानं आदर्श नियमावलीही तयार केली आहे. हे आदर्श राज्य चित्रपट नियम सर्व राज्य सरकारांकडे पाठवण्यात आले आहेत. राज्यांना हे नियम स्वीकारण्याची विनंती करण्यात आली आहे. येत्या 3 जुलैपासून अमरनाथ यात्रेला प्रारंभ होत आहे. भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी यात्रेच्या मार्गावरील पंजाब ते जम्मू काश्मीर पर्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. लांब पल्ल्यापर्यंत नजर ठेवू शकणारे अत्याधुनिक कॅमेरे बसवण्यात आले असून जम्मू पोलिसांची 3rd eye ही पाळत ठेवण्यासाठीची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. आणीबाणीच्या काळात काय उपाययोजना कराव्यात यासाठी सुरक्षा दलांनी काल सराव केला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं काल फाशीची शिक्षा सुनावली. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगानं पूर्ण करून अवघ्या 15 दिवसांमध्ये 1200 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळं हा महाराष्ट्रातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 2 दिवसांच्या आंध्र प्रदेश दौऱ्यावर आहेत. आज राष्ट्रपती विजयनगरम इथल्या केंद्रीय आदिवासी विद्यापीठाच्या पहिल्या पदवी प्रदान सोहळ्यासाठी उपस्थित राहतील. उद्या राष्ट्रपती अनंतपुरमू इथल्या केंद्रीय विद्यापीठाच्याही पहिल्या पदवी प्रदान सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात संरक्षण सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या 2ऱ्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलातील कर्तबगार अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. 3 सैन्य दल, केंद्रीय पोलीस दलांसह अन्य संरक्षण संस्थांमध्ये सेवा बजावताना धाडसी कामगिरी करून शौर्याचं दर्शन घडवणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अन्य केंद्रीय मंत्री आणि सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारतानं तीव्र निषेध नोंदवला आहे. या हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसह अनेक सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्ताननं केलेले हे हल्ले म्हणजे अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावर हल्ला असून या भागातली शांतता आणि स्थैर्य यांना थेट धोका असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. पाकिस्तानचं सातत्यपूर्ण बेपरवा वागणं यातून दिसतं आणि आपलं अंतर्गत अपयश झाकण्यासाठी आपल्या सीमांपलीकडे हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न दिसतो असंही भारतानं स्पष्टपणे म्हटलं आहे. अफगाणिस्तानची सार्वभौमिकता आणि प्रादेशिक अखंडता यांना आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार भारतानं केला आहे. दरम्यान चीनच्या लष्करानं अरुणाचल प्रदेशमध्ये अतिक्रमण करून आपले तळ उभारल्याच्या वृत्ताचं भारतीय लष्करानं खंडन केलं आहे. याबाबतच्या बातम्या चुकीच्या आहेत आणि त्यांना कोणताही आधार नसल्याचं स्पष्टीकरण लष्करानं दिलं आहे. अमेरिका आणि इराणमध्ये आज हॉर्मुझच्या समुद्रधुनीबाबतच्या वादासंदर्भात कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार आहे. या समुद्रधुनीच्या माध्यमातून जगातील 20% कच्च्या तेलाची वाहतूक होते. मात्र गुरुवारपासून दोन्ही बाजूंकडून सुरू असलेल्या क्षेपणास्त्र

हल्ल्यांमुळे वाहतुकीला पुन्हा खीळ बसली आहे. काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ले वाढवण्याची धमकी दिल्यानंतर अमेरिका आणि इराणी अधिकाऱ्यांनी तात्पुरता संघर्ष विराम करण्यास सहमती दाखवली आहे. सेनेगलच्या संसदेनं आपले अधिकार वाढवण्याची आणि अध्यक्षांचे अधिकार कमी करण्याची वादग्रस्त घटनात्मक सुधारणा मंजूर केली आहे. मात्र सरकारनं याबाबत सार्वमत घेतलं जाईल अशी भूमिका घेतली आहे. बडतर्फ करण्यात आलेले माजी पंतप्रधान औस्माने सोंको हे गेल्या महिन्यात संसदेचे प्रमुख झाल्यानंतर अध्यक्ष बासिराव दिओमाय आणि सोंको यांच्यात राजकीय मतभेद वाढले आहेत. सोंको राजकीय सूड उगवत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. दिल्ली सरकारनं दिल्ली इलेक्ट्रिक वाहन धोरण मंजूर केलं आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी 15,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 31 मार्च 2030 पर्यंत राजधानी उत्सर्जन मुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे अशी माहिती दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काल दिली. पुढच्या 4 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्यानं ही योजना राबवण्यात येणार आहे. त्यासाठी 8,000 कोटी रुपये खर्चून इलेक्ट्रिक वाहन पायाभूत सुविधा तयार करण्यात येणार आहेत आणि या वाहनांना विविध करांमधून सवलती देण्यात येणार आहेत असं रेखा गुप्ता यांनी स्पष्ट केलं. भारताच्या दिशेनं बेकायदा अंमली पदार्थ घेऊन जाणारा एक ड्रोन पाकिस्तानमधील पंजाब प्रांताजवळ शनिवारी कोसळलं. भारत पाकिस्तान सीमेपासून 8 किलोमीटर अंतरावरील नारंग मंडी भागात ही घटना घडल्याचं पाकिस्तानच्या पोलिसांनी म्हटलं आहे. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत काल अमेरिकेतील टेक्सासमध्ये झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात ब्राझीलनं जपानवर 2-1 असा विजय मिळवला. दुसऱ्या एका सामन्यात पॅराग्वेनं जर्मनीवर 4-3 असा विजय मिळवला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरचे तात्पुरते निर्बंध उद्यापासून मागे. पश्चिम बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना. चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा आणि फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझील आणि पॅराग्वेचे विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: FM 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 8:40 झाली आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत.

श्रोतेहो आताचं पण उत्तराकेकर आणि साथीदारांच्या सुरात शाहीर साबळे यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं राम जोशी यांनी.

0: श्रोते हो, आताच आपण योगिता गोडबोले यांच्या सुरात मधुकर अनंत यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं संजय मोरे यांनी.
1: रसिक, जेव्हा सुरेखा पुणेकर यांच्या लोकप्रिय लावण्यांचा विषय निघतो तेव्हा रसिकांच्या काही ठरलेल्या अपेक्षा असतात. त्यामुळे आता हे जणू काही ठरूनच गेलंय की सुरेखा पुणेकर यांची एंट्री रसिकांना लढीवार साथ घालणाऱ्या या लावणीनं व्हायला हवी.

0: श्रोतेहो, आताच आपण सुरेखा पुणेकर यांच्या सुरात ही लावणी ऐकलीत. संगीत दिलं होतं प्रमोद आणि राजू मोरे यांनी. या गीतासोबतच लोकसंगीताचा प्रवास आता आपण इथे थांबूयात. नमस्कार. FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 9 वाजले आहेत. आता मी विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.
1: चित्रलोक कार्यक्रम जारी रहेगा छोटे से अंतराल के बाद.

0: आकाशवाणीचं अमरावती केंद्र।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।

0: FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 10 वाजत आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच. श्रोते हो, पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी, मधुर असावी ही वाणी, ऐकत रहा अमरावती आकाशवाणी.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद, ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरही. आता प्रसारित करीत आहोत विविध अंतर्गत कार्यक्रम नमस्कार अमरावती.
3: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
4: श्रोते हो, आजच्या नमस्कार अमरावती कार्यक्रमात नाट्यविधा काल आज आणि उद्या या विषयावर नाट्यकर्मी सागर रघुवंशी यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
5: श्रोते हो, नमस्कार अमरावती कार्यक्रमात परत एकदा आपलं स्वागत आणि आपल्या सोबत काल जे पाहुणे होते नाट्यकर्मी सागर रणधीरसिंह रघुवंशी आज परत आपल्या सोबत आहेत आणि काल आपण या विषयावर चर्चा करत होतो नाट्यविधा काल आज आणि उद्या. या विषयाचा दुसरा भाग घेऊन आज आम्ही परत आलो आहोत. तर नमस्कार अमरावती कार्यक्रमामध्ये सागर सर, तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत या दुसऱ्या भागात.
6: धन्यवाद.
5: काल आपण अमरावतीच्या रंगभूमीबद्दल बोलत होतो, पण मला खरं तर तुम्हाला थोडस रंगभूमीची दुरावस्था, ज्याला आपण दुरावस्था म्हणजे सगळीच, अगदी सभागृहाची दुरावस्था असो किंवा त्याकरता आकारलं जाणारं भाडं असो, ते पण बरेचदा कधी कधी असं होतं की हौशी नाट्यकर्मी अगदी विनमुख होऊन जातात असं काहीतरी असतं. ते या संदर्भामध्ये नाट्यकर्मी म्हणून तुम्ही कधी काही असं केलं आहे का की या सगळ्या गोष्टींचं काहीतरी सूक्ष्मोक्ष निघावा यातून असं?
6: नाही, अतिशय चांगला प्रश्न आहे. कारण अमरावतीमध्ये नाट्यगृहाची अवस्था बघता, आपल्याकडे 2-3 नाट्यगृह आधी पण होते. आपल्या नेहरू मैदान म्हणून आपल्याकडे जे आहे तिथे एक नाट्यगृह आहे लहानसं,
5: टाऊन हॉल
6: ज्याला म्हणतो आपण. दुसरं आपल्याकडे सांस्कृतिक मंडळाचा आहे ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन. हे दोनच आपल्याकडे नाट्यगृह आहे सध्या.
5: बरोबर.
6: आणि महत्वाचं काय माहितीये का की जी हौशी नाट्य करणारी लोक असतात त्यांच्याकडे तेवढा मुबलक पैसा नसतो. पण आपल्याकडे सध्याची जी दुरावस्था आहे नाट्यगृहाची, म्हणजे सांस्कृतिक नाट्य मंडळ आपल्याकडे जे ज्ञानेश्वरचं आहे, म्हणजे सादरीकरण करताना बाहेरचे जे नाट्य करणारे कलावंत इथे येतात त्यांची पण नाराजी असते, त्यांनी ते बोलवून पण दाखवलेली असते. आपल्याकडचे बरेचसे जे संच आहेत जे नाटक करतात त्यांची सुद्धा ओरड असते की इथे व्यवस्थितपणे पूर्णच्या पूर्ण आपल्याला सोयी नाही आहेत. या बाबतीमध्ये 1-2 वर्षापूर्वी एक मुद्दा मी स्वतःच त्या बाबतीमध्ये बोललो होतो, याची कुठतरी दुरुस्ती व्हायला पाहिजे. याचं जे भाडं आहे

0: ते त्या पद्धतीमध्ये अवश्य लोकांना कमी करायला पाहिजे आणि इथल्या लोकांना कमीत कमी असं कुठेतरी अभिमान वाटायला पाहिजे की अमरावतीमध्ये अतिशय सुंदर नाट्यगृह आहे. त्याचा पडदा व्यवस्थित चालत नाही, स्टेजवरती फार अडचणी आहेत, नेपथ्याचं सामान नाही आहे, लायटिंग करण्यात आता खूप अडचण जाते. तर असं एक अद्ययावत नाट्यगृह अमरावतीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये होतं जेव्हा ते बांधलं गेलं, पण त्याच्यानंतर हळूहळू दुरावस्था झाली. पण ह्या सगळ्या बाबतीमध्ये ओहापोह झाल्यावरती अखिल भारतीय नाट्य परिषदेची अमरावतीची शाखा आहे, त्याचे अध्यक्ष सध्या चंद्रकांत डोरले म्हणून आहेत आणि आपले इथले प्रख्यात विधितज्ञ ऍडव्होकेट प्रशांत देशपांडे हे सध्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या स्टेट लेवल कार्यकारिणीमध्ये आहेत. आमच्या सर्वांनी एका अमरावतीच्या ग्रुपमध्ये प्रत्येक रसिकाला इथल्या आणि बाकीची जी काही मंडळी आहेत ज्यांना नाट्या बाबतीमध्ये अशा सर्वांना बोलवून त्या बाबतीमध्ये आम्ही चर्चा केली. त्याच्यावरती सर्वांचं असं म्हणणं पडलं की ह्या बाबतीमध्ये आपण कुठतरी याला ज्याला आश्रय म्हणतो आपण असा राजकीय आश्रय असेल किंवा अजून कुठला असेल या बाबतीमध्ये आपण करायला पाहिजे आणि त्या माध्यमातून अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या माध्यमातून आणि इथल्या लोकांच्या माध्यमातून आपण इथल्या अधिकाऱ्यांना इथल्या
1: स्थानिक प्रशासनाच्या कानावर घातलं,
0: कानावर आम्ही टाकलं. त्याच्या बावनकुळे सरांकडे सुद्धा हा प्रस्ताव गेला होता आणि आता सध्या महानगरपालिकेमध्ये ऍडव्होकेट प्रशांत देशपांडे सध्या स्वीकृत सदस्य म्हणूनही आले आणि अतिशय धाराळीचं काम करतात. त्यांच्या नाटकाबद्दलची आस्था खूप मोठी आहे. त्यांनी आणि चंद्रकांत डोरले आणि आम्ही बाकी मंडळी या सर्वांनी मिळून त्यांच्या माध्यमातून महापौरांकडे महानगरपालिकेमध्ये हा प्रस्ताव टाकलेला आहे की ह्या बाबतीमध्ये कुठेतरी चांगली दुरुस्ती व्हावी आणि भाड्याच्या बाबतीमध्ये सुद्धा कुठेतरी हौश मंडळाचं थोडं लक्ष द्यावं. त्या बाबतीमध्ये त्यांनी टाकलेल्या प्रस्तावाला अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे प्रशासनाने. इथल्या आमदार खासदारांनी सुद्धा त्या बाबतीमध्ये उत्सुकता दाखवलेली आहे. त्याच्यामुळे असं वाटतं आता की ह्या बाबतीमध्ये कुठेतरी दुरुस्ती होईल
1: आणि सकारात्मक
0: पावलं उचललेली आहे आणि हौशी नाट्य मंडळ करणाऱ्या माणसांना सुद्धा या बाबतीमध्ये कुठेतरी फायदा होईल.
1: सागर सर, नाटकाचं परीक्षण म्हणजे फार मेहनतीने आपण नाटक बसवतो आणि मग परीक्षण करणारी व्यक्ती येते आणि काहीतरी दोष असा काढते की खरं तर मग त्या नाट्यकर्मीने परत नाटकाकडे वळूच नये, त्यांनी परत नाटकच करू नये. तर नाट्य परीक्षण हे तुमच्या नाट्यकलाकृतीच्या सादरीकरणाला आणि एकूणच काय त्याच्यावर परिणाम करतं?
0: अतिशय सुंदर प्रश्न आहे. अमरावतीतले एवढे नाटक करणारे कलावंत असतील, संच असतील, त्या सर्वांच्या मनातला प्रश्न आहे.
1: बरोबर.
0: कारण स्पर्धेच्या माध्यमातून जेव्हा आपण चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या बाबतीमध्ये त्या पद्धतीमध्ये आपल्याला कुठतरी गुणवत्ता प्रमाणपत्र तरी असेल किंवा आपली गुणवत्ता मोजली गेली पाहिजे ही प्रत्येकाची अपेक्षा असते. आणि नाटक बसवणाऱ्या प्रत्येक माणसाला हेच वाटतं की मी चांगलं नाटक बसवलं आहे. त्याच्यामध्ये कमी जास्तपणा काय असेल हे बाहेरच्या माणसांना कळतो पण प्रत्येकाला कळतो आहे. पण परीक्षण मंडळाकडनं येणारे जे परीक्षक असतात, म्हणजे हा मी जे बोलतोय त्याच्यामध्ये थोडं दारिश्र आहे की परीक्षण करताना बऱ्याच वेळा कुठतरी गल्लत होते असा बऱ्याच लोकांचा आरोप आहे आणि त्याच्यामध्ये थोडंफार तथ्य आहे. पण होतं काय त्याच्यामध्ये माहिती आहे का, की 19-20 समजा असेल तर चालू शकेल, काय हरकत नाही. एखादा वरचढपणा असेल, कमीपणा असेल, पण एखादी गोष्ट चांगली वाटते परीक्षकाला, कारण ते परीक्षकाचं व्यक्तिगत मत असतं.
1: बरोबर.
0: तो नेमकं कुठल्या गोष्टीला चांगलं पाहतो आणि कुठल्या गोष्टीला वाईट देतो हे त्या प्रत्येक माणसाच्या स्वतःच्या दृष्टिकोन आहे. पण 19-20 ठीक आहे, पण एकदम 10 आणि 20 नाही चालत ना. त्याच्यामुळे स्पर्धेमध्ये समजा असा 10-20 कुठला परिणाम झाला तर त्या बाबतीमध्ये गैरसमज निर्माण होतो आणि थोडस वादंगाले तोंड फुटत. पण याचा अर्थ नाट्य स्पर्धेमध्ये आपण भागच घेऊ नये असं होत नाही.
1: बरोबर.
0: कारण प्रेझेंटेशन हा पॉझिटिव्हिटीचा प्रकार आहे. प्रत्येकाने प्रेझेंट करायला पाहिजे नाटक.
1: बरं वाईट बोललं जाणारच आहे पण आपण
0: होणारच
1: जाण्यात अर्थ
0: नाही, खसण्यामध्ये अर्थ नाही आहे. पण नाटक कुठेतरी करणं हे आपलं काम आहे. कारण कसं आहे, त्याच्याशिवाय ही कुठल्या प्रकारची चळवळ चालणारच नाही. पण याचा अर्थ परीक्षकाने सुद्धा ह्याकडे दुर्लक्ष करावं असंही नाही. त्यांनी सुद्धा जबाबदारीनेच परीक्षण करायला पाहिजे. कारण त्या बाबतीमध्ये बऱ्याचशा लोकांनी घेतलेली मेहनत आणि त्याच्यावर फिरणारं पाणी, या बाबतीमध्ये बरेचसे लोक नाटक सोडतात, बरेचसे संच बंदही होतात. पण त्या बाबतीमध्ये कुठतरी हुरूप देणारा निर्णय समजा लागत असेल तर त्या बाबतीमध्ये सगळ्याच लोकांना तर काही पूर्णतः मी समाधान देऊ शकत नाही, हे फार कठीण काम आहे. पण परीक्षणाचा दर्जा दुरुस्त व्हायला पाहिजे ही निश्चितपणे आवश्यक गोष्ट आहे.
1: सागर सर, आजच्या भागातलं पहिलं गाणं ऐकवायची आता आमच्या श्रोत्यांना वेळ झाली आहे.
0: एक गाणं मला अतिशय चांगलं आवडतं, फुलों के रंग से दिल के कलम से.
1: क्या बात है.
0: हे गाणं मला
1: किशोर कुमार
0: यांनी गायलेलं आहे.

0: मंडळी नमस्कार. अमरावती कार्यक्रमात आपण चर्चा करतो आहोत नाट्यकर्मी सागर रघुवंशी यांच्याशी नाट्यविधा काल आज आणि उद्या या विषयावर. सर, एक साधारणपणे प्रत्येक कलाकाराला किंवा दिग्दर्शकाला विचारला जाणारा हा प्रश्न आहे, म्हणून मी तो तुम्हाला विचारतो आणि तो विचारला गेला पाहिजे. तो असा की तुमची आवडती नाटकं नेमकी कोणती आहे? समजा तुम्हाला तीन नाटकं सांगायची झाली, तुमची आवडती तीन नाटकं, तर ती कोणती तुम्ही सांगाल आणि का ती नाटकं तुमची आवडती आहे?
1: तसं पाहिलं तर हा जरा विस्तृत प्रश्न आहे, कारण कुठलाही दिग्दर्शक जेव्हा एखादं नाटक बसवतो तेव्हा ते त्याच्या मनातलं असतं म्हणूनच बसवतो.
0: बरोबर.
1: त्याच्यामुळे ते आवडत नाही असं होणंच नाही आहे. पण काही काही नाटकं आपल्याकडे आठवणीमध्ये असे राहतात की ते बसवताना त्याच्यामध्ये जी गंमत आलेली असेल, त्याच्यामध्ये जे नाविन्य असेल आणि जे आपल्याला पहिल्यांदा भावलं असेल, असे नाटक करताना त्या बाबतीतली जी कसरत आहे किंवा ते शिकवताना त्याचा पूर्णच्या पूर्ण अभ्यास करताना आणि ते झाल्यावरती त्याच्यामध्ये मिळणारं जे यश आहे, ते यश जेव्हा आपण बघतो ना, ते का मिळालं याचा जेव्हा तुझा गाभा जो असतो ना, तो गाभा फार महत्त्वाचा
0: असतो.
1: आणि तो गाभा म्हणजे कसं आहे की नाटक हे शेवटी कुठतरी मेसेज देणारं माध्यम आहे. तर त्या माध्यमातून जर पाहिलं आपण तर मला माझे तर सगळीच नाटकं चांगली वाटतात, पण निवडणं कठीण आहे.
0: पण तरी आम्हाला तरी तीन नाटकं पाहिजेत तुमची आवडती.
1: एक पब्लिक सेक्टर नाटक, मी ज्या नाटकापासून या नाटक क्षेत्रामध्ये आलो ते नाटक मला भयंकर.
0: काय विषय होता त्या नाटकाचा?
1: पब्लिक शिट्टी हे एक सटार आहे, रमेश पवार सरांचं नाटक आहे आणि त्या माणसाने मला खूप शिकवलं. पब्लिक शिट्टी हे नाटक असं आहे की ते तुम्ही वाचायला दिलं एखाद्या माणसाला तर त्याला ते बसवता येणार, कारण त्या नाटकातली भाषा, त्या नाटकातलं नेपथ्य, त्या नाटकाचं सादरीकरण आणि त्या नाटकामध्ये कौतुकाची गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये एकही ब्लॅकआउट नाही आहे.
0: बरं.
1: नाटक कुठेच बंद होत नाही, लाईट असताना नाटकाचं नेपथ्य बदललं जातं.
0: बरं.
1: आणि ती जी त्याच्यामधली जी पॅरिटी आहे ती इतकी उत्सुकतेने करायची असते की ती आपल्या लोकांना कळतं असतं की आता हा सेट चालला आणि हा सेट येतो आहे.
0: बरं.
1: आणि महत्वाचं त्याच्यामध्ये कसं आहे की सगळं लाईव्ह म्युझिक आहे त्याला. त्यांनी जे लिहिलेलं नाटक आहे ना, त्याची सतार जे आहे ते प्रहसनी म्हणता येणार नाही त्याला, ते विडंबनात्मक नाटक आहे असं. आणि समाजव्यवस्थेवरती त्याचा आशय आहे. या समाजव्यवस्थेमध्ये ज्या मी म्हटलं ना तुम्हाला आधी की उत्कृष्ट विनोदी चुटका कुठला, तो वास्तवतेतील विसंगती राहणार आहे. या नाटकामध्ये जे आहे ते वास्तवतेमधली विसंगती राहिलेली आहे.
0: हा नाटकाचा विषय होता.
1: हा विषय होता नाटकाचा. आणि ते करताना त्याच्यामध्ये एवढं काही लाईव्ह होतं, गाणे लाईव्ह, म्युझिक लाईव्ह, सगळंच लाईव्ह. त्याच्यामुळे ते करताना अतिशय मजा आली मला. आणि ते नाटक मी आतापर्यंत चार वेळा गेलं आणि चारही वेळा मी वेगवेगळ्या संचात केलं. पहिल्यांदा मी ते नाटक केलं तेव्हा त्याच्यामध्ये मी नेपथ्यकार होतो. दुसऱ्यांदा जेव्हा नाटक केलं तेव्हा ते दिग्दर्शक म्हणून केलं आणि त्या नाटकामध्ये माझ्या मुलीने पण काम केलं. तिसऱ्यांदा

0: आतापर्यंत नाटक केलं त्याच्यामध्ये पण मी तोच रोल केला होता जो रोल त्याच्यामध्ये होता गाणाऱ्याचा, दिग्दर्शक असेल गाणं असं माझ्याकडे तो रोल होता. त्याच्यामुळे त्या नाटकामध्ये खूप मजा आली मला.
1: दुसरं आणि तिसरं नाटक,
0: दुसरं आणि तिसरं नाटक त्याच्यानंतर दुसरं माझं नाटक होतं दंबद्वीपचा मुकाबला. आमच्या एमएससीबीच्या टीमने बसवलेलं नाटक, अतिशय सुंदर कलावंत माझ्या आयुष्यामध्ये मला मिळालेत, ज्या लोकांनी जीवाचं रान करून त्या नाटकाचं किंवा माझ्यासोबत असलेल्या प्रत्येक नाटकाचं सोनं केलं.
1: बरोबर.
0: कारण लोकांच्या शिवाय होतच नाही ते. कारण एमएससीबीची आमची टीम त्या पद्धतीमध्ये फारच एकदम कॉन्क्रीट आहे. विजय तेंडुलकरांचं नाटक आहे ते दंबद्वीपचा मुकाबला, विषय पण क्लिष्ट होता तो आणि तीन अंकी नाटक आणि इतकं त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की ते बोलताना आम्हाला पत्रांची नावं आठवायचे नाही हो, इतके क्लिष्ट नावं होते.
1: अच्छा.
0: म्हणजे प्रणनारायण, त्याच्यानंतर कर्कशीर्ष, अरण्यकेतू, भगदंत, असे त्याच्यामध्ये नाटकाची पत्रांची नावं,
1: जिभेला सहज येणार नाही
0: असं फेस यायचं बोलताना, इतकं त्याच्यामधलं लिखाण कठीण आणि त्याचं नेपथ्य फारच क्रिटिकल होतं. म्हणजे ते वाचल्यावर कळत नव्हतं. ते नाटक ऍक्च्युली नकळत घेतलेलं नाटक आहे ते. मी लायब्ररीमध्ये जाऊन वाचण्याचा माझा छंद आहे, त्याच्यामुळे मी लायब्ररीमध्ये जाऊन चालत असताना मला ते अचानक दिसलं. ते दिसल्यावरती मला असं वाटलं की हे करूया आपण, पण ते ऑनलाईन जेव्हा करायला गेलं तेव्हा असं वाटलं फारच क्लिष्ट नाटक आहे, हे तर कळणंच कठीण आहे. त्याच्यामुळे पण नंतर घेतल्यावरती मग सोडता येत नाही ना, मला स्वभाव नाही तसा. घेतल्यावरती पूर्णची पूर्ण त्याच्यामध्ये समोर निभावायलाच पाहिजे आपण.
1: तिसरं कुठलं?
0: तिसरं माझं नाटक होतं त्याच्यातलं कोर्ट मार्शल तयार केलं होतं एक आपण.
1: अच्छा.
0: कोर्ट मार्शल नावचं नाटक होतं. सगळे नवीन पोरं आता अमरावतीमध्ये अतिशय चांगलं काम करतात, झाडीपट्टीमध्ये पण ते अतिशय चांगलं काम करतात. त्यावेळेस ती फार नवीन होती. त्या मुलांसोबत बसवलेलं पूर्णच्या पूर्ण नवीन नाटक होतं ते. ते नाटक पूर्ण करताना पूर्ण मिलिटरीचाच अभ्यास करावा लागला.
1: अच्छा.
0: कारण ते मिलिटरी बेस्ड नाटक आहे. ते बसवताना सुद्धा त्याच्यामध्ये प्रत्येकाकडनं ती तालीम करून घेताना त्याला मिलिटरी सारखा दिसायला पाहिजे, चालायला पाहिजे, बोलायला पाहिजे, ही त्याच्यातली गंमत फार वेगळी होती.
1: अच्छा.
0: त्याच्यामुळे ते एक नाटक मला फार जवळचं वाटतं माझ्या.
1: तुमचे तीन आवडते नाटककार कोण आहेत आणि एखादी अशी आठवण आहे का मग त्याबद्दल सांगण्यासारखी?
0: नाटककार तर तसे भरपूर माझ्या आयुष्यामध्ये भरपूर लोक आले तसे आणि मला खूप चांगले शिकून गेले आहेत त्या. पण तीन म्हणाल तुम्ही तर एक रमेश पवार सगळ्यात
1: पब्लिक म्हणालात
0: ते. त्याच्यानंतर प्रलय मयेकर म्हणून नाटककार होते आपल्याकडे फार सुंदर, त्यांचे मी तीन चार नाटकं केलेत. त्यांच्याशी माझे फार व्यक्तिगत संबंध होते. काळोखाच्या सावल्या असेल त्यांच्यासोबतच आम्ही पांडगो इलोरी बैलो नाटक केलेलं आहे.
1: अच्छा.
0: अतिशय बेफाम नाटक. आणि तिसरे होते विजय तेंडुलकर. विजय तेंडुलकरांची नाटकं तर मी दोनच केलीत पण दोन्ही भयंकर क्लिष्ट होते. तर प्रसंग त्याच्यातला असा आहे विजय तेंडुलकर सरांचा आणि प्रलय मयेकरांचा मला सांगता येईल. पण तेंडुलकरांचा आवर्जून यासाठी सांगतो की मी जेव्हा दंबद्वीपचा मुकाबला हे नाटक बसवलं तेव्हा त्याची परमिशन घ्यायला मी मुंबईला गेलो होतो त्यांच्या घरी. पण मी गेलो तेव्हा ते कुठेतरी बाहेर जायच्या तयारीमध्येच होते. त्यांनी मला विचारलं कुठून आले, म्हणजे मी अमरावतीवरून आलो सर, तर नाटकाची परमिशन पाहिजे आपल्या, तर म्हणजे कोणतं नाटक बसवत आहे. मी म्हटलं मी ते दंबद्वीपचा मुकाबला असं दंबद्वीपचा मुकाबला कशाला घेतलं म्हणे हो, ते नाटक कोणी करत नाही म्हणे, तुम्ही कशाला घेतलं ते. तर नाटक कमर्शियल लोकांनी घेऊन ते सोडून दिलंय. मी म्हटलं सर मी ते बसवून टाकलं आता. तर म्हणे तुम्ही बसवलं नाटक पूर्ण, सांगा बरं माझी स्क्रिप्ट काय आहे, एखादं पात्र सांगा म्हणे मला समजू. मी त्यांना म्हटलं सर त्याच्यामधलं प्रणनारायण नावाचं एक पात्र आहे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देऊ शकतो. आणि त्यांना ते प्रणनारायण मी 15-20 मिनिटाच्या ऐवजी अर्धा पाऊंडच ऐकवलं.
1: अच्छा.
0: तेव्हा तिथे मोहन आगाशे पण बसले होते सर, त्यांनी ते सगळं ऐकल्यावरती ते म्हणाले की परमिशन तुम्हाला 2 मिनिटात देतो.
1: अच्छा.
0: आणि मला ही खात्री झाली म्हणे की हे जे नाटक मी लिहिलंय हे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला कळलंय आणि मला याचे मंदनी नको, पण फक्त मला याचा रिझल्ट कळवा. सुदैवाने ते नाटक महाराष्ट्रामध्ये पहिलं आलं, सगळी बक्षिसं त्या नाटकाला मिळालीत. आणि मी जेव्हा ते पत्र लिहून सरांना कळवलं की सर हे नाटक मी केलं आणि याची सगळी पारितोषिकं आपल्याला मिळालेली आहेत, तेंडुलकर सरांचं जे पत्र मला आलं त्याच्यानंतरच ते अजूनही माझ्याकडे पडलं आहे. ही फार मोठी
1: पावती असते आपल्या कामाकरता मिळालेली. तिसरे कोण?
0: तिसरे म्हणजे प्रलय मयेकरांच्या सोबत तुम्ही भरपूर कामं केलेत. त्यांच्या स्वतःच्या गावी जाऊन आम्ही त्या बाबतीमध्ये त्यांच्याकडनं समजून घेतलेले प्रयोग आहेत. पांडगो इलोरे वायलो हे मच्छिंद्र कांबळींचं फार मोठं नाटक आहे,
1: फार गाजलेलं नाटक.
0: आणि ते करण्याकरता आम्ही त्यांच्याकडे गेल्यावरती ते म्हणाले की मी तुम्हाला देतो परमिशन, पण मला आधी तुमच्याकडचे लोक दाखवा. आम्ही त्यांना बोलवलं, ते आले आमच्याकडे, त्यांनी पाहिलं तालीम वगैरे, समाधान झालं. त्यांचं काळोखाच्या सावल्या नावाचं एक नाटक मी केलं, त्यांची परमिशन जेव्हा मी घ्यायला गेलो तेव्हा ते म्हणाले ह्याच्यातलं एकही वाक्य

0: एडिट करायचं नाही,
1: बरं,
0: जसे आहे तसे सगळं बोलायचं, ह्याच्यामध्ये कुठलाही फरक मी चालवच येणार नाही हे करत असाल तर परमिशन देतो. मी म्हटलं ह्याच्यात काय, आम्ही वाचून पाहतो एकदा. इतक्या भयंकर शिव्या होत्या त्याच्यात,
1: बरं,
0: आणि सगळ्या लेडीजच्या तोंडी.
1: अच्छा.
0: आणि ते घेताना आम्ही इथल्या लेडीजला जेव्हा बोलवायचो असं की बा आपल्याला नाटक करायचं आहे, लेडीज म्हणायचं याशिवाय आम्ही कशी देणार, आम्ही करू शकत नाही नाटक आहे. पण कालांतराने जेव्हा 2-4 दिवसानंतर मी ते नाटक पाहिलं आणि जेव्हा वाचलं तेव्हा त्यातला फ्लो आणि त्या नाटकातल्या असलेल्या शिवा किती गर्भेदार्थ आहेत आणि त्याचा अर्थ किती प्रॉपर आहे त्या नाटकात, हे जेव्हा मी मयकर सरांना सांगितलं
1: आणि त्या शिव्यांची गरज आहे,
0: गरज आहे, मी गरज म्हणजे त्याच्याशिवाय नाटकच होऊ शकत नाही. आणि मयकर सरांनी जेव्हा नाटक पाहिलं ते आम्ही जेव्हा सादर केलं त्यांनी येऊन शाबासकी दिली की मला तू पहिला माणूस मिळाला असा की ज्याने शिव्याने गाळल्या. अतिशय सुंदर काम आणि त्यांच्यासोबत माझे अतिशय चांगले, आमच्या पूर्ण टीमचे चांगले संबंध.
1: क्या बात आहे सर. परत एकदा कार्यक्रमामध्ये तुमच्या आवडीचं पुढचं गाणं ऐकायची वेळ झाली आहे, कुठलं गाणं सुचवा?
0: एक मराठी गाणं आहे, तुला पाहिले मी नदीच्या किनारे.
1: ग्रेस साहेबांची रचना आहे आणि क्या बात,
0: मला फार आवडतं,
1: फडकेंचं संगीत आहे. तर श्रोते हो, ऐकूया तुला पाहिले मी नदीच्या किनारी.

0: श्रोते हो नमस्कार. अमरावती कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत आज आहेत नाट्यकर्मी सागर रघुवंशी आणि आपण या मुलाखतीच्या समारोपाकडे आहोत. अगदी जाता जाता सर मला दोन छोटेसे प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत आणि त्याचं उत्तर मला तुमच्याकडून हवं आहे. नाटक म्हटलं की साधारणपणे घरच्यांचा सपोर्ट ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, कारण नाट्यविधा सांभाळणं म्हणजे लष्कराच्या भाकरी भाजणं असं ज्यांना फारशी त्याची आवड नसते त्यांना असं वाटतं, ज्यांना आवड नसते त्यांना म्हणतोय मी. तर तुमच्या घरून असा कसा सपोर्ट मिळाला मग तुम्हाला नाट्यक्षेत्रासाठी?
1: नाही, हा प्रश्न तुम्ही विचारला नसता तर प्रॉब्लेम झाला असता. हा प्रत्येक नाटककाराला विचारणारा जायला
0: विचारलं गेला,
1: कारण कसं आहे माहिती का, की तुम्ही ज्या गोष्टीवरती डिंगा मारता, ज्या गोष्टीवरती तुम्ही बाहेर जाऊन तुमच्या मनाचं करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्ही कुठेतरी त्या बाबतीमध्ये कौटुंबिक स्वरूपामध्ये जगताय याचं सुद्धा भान ठेवायला पाहिजे. मी बरेचसे नाटककार असे पाहिले आहेत किंवा कलावंत असे पाहिलेले आहेत की ज्यांना सपोर्ट समजा नाही मिळाला तर ते कुठेतरी उद्ध्वस्त तरी झाले आहेत किंवा घर तरी बेकार झालं. असे भरपूर उदाहरणं मी तुम्हाला दाखवू शकतो. पण एमएसएमईमध्ये काम करताना आम्हाला एक रेग्युलर पगार मिळायचा म्हणून आम्ही कमीत कमी सगळी जी काही आमची कला असेल ती आम्ही जोपासू शकलो. पण तरीसुद्धा समरसता असल्याशिवाय तुम्हाला कुठली ऍक्टिव्हिटी करता येत नाही. ह्या बाबतीमध्ये माझे सौभाग्य होते आणि माझी मुलं आणि माझ्या सगळ्या जवळच्या माणसांनी ज्या पद्धतीने मला सपोर्ट केला, ज्याच्यामुळे हे वाटचाल मला व्यवस्थितीने करता आली, त्या लोकांच्या आधाराशिवाय मला करता येत नाही. आणि कुठल्याच कलावंतांनी किंवा नाटककारांनी हे म्हणूच नाही की मी घरच्यांच्या सहकार्याशिवाय नाटक करतो. त्यांचं जे काही काम आहे ते अतिशय चोखपणे करत असतात. आणि जे लोक नाटक करतात त्यांनी एक जबाबदारी घेणं फार महत्वाचं असतं की घरच्या लोकांचा वेळ ते घेत असतात तुम्ही नाटक करता तेव्हा.
0: बरोबर.
1: तेव्हा नाटकाच्या कम्प्लिशन मध्ये त्यांना तुम्ही हे नेहमी दाखवून द्या की तुमचा जरी वेळ आम्ही इकडे घेतला असेल तरी आम्ही त्याचं सोनं केलेलं आहे.
0: खरं खरं
1: ते पाहण्याकरता तरी ते नाटक करण्याकरता येईल ही जाणीव प्रत्येक कलावंताने ठेवायला पाहिजे. घरच्या लोकांची जी किंमत आहे त्याला मोल नाही आहे कुठे. त्यांच्याशिवाय कुठला माणूस घडू शकत नाही, त्यांच्याशिवाय कुठल्या पद्धतीमध्ये यशही मिळू शकत नाही.
0: त्याच्यामुळे तुम्हाला मिळालेल्या यशाचं
1: त्यांनाच असतं सगळं,
0: त्यांना असतं.
1: पण त्यांनाच लोक विचारतात की हे कोण आहेत.
0: बरोबर.
1: त्याच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर जे सुख असेल ते पाहण्यामध्ये धन्यता मांडणं हे आमचं काम आहे. त्याच्यामुळे त्यांच्याशिवाय वाटचाल नाही होऊ शकत.
0: सागर सर, अगदी जाता जाता आताची जी होतकरू नाट्यमंडळी आहे म्हणजे नाटकात येऊ घातलेली किंवा आलेली आता आता, तर अशा या होतकरू नाट्यमंडळींना तुम्ही काय संदेश जाता जाता द्याल?
1: संदेश देण्यापेक्षा मी थोडं माझं मनोगतच सांगतो तुम्हाला. माझं एक मानणं आहे असं की मूल जन्माला येतो तेव्हा ते रडतं, पण कोणीतरी त्याला जवळ घेतं. त्याच्या लेखी पण नसतं की मला कोणी जवळ घेतलेलं आहे, पण ते रडायचं थांबतं. ते म्हणजे त्याची कोणीतरी तेव्हा दखल घेतलेली असते ही जाणीव त्याला जन्म जात असते. मला कोणीतरी घेतलेली म्हणजे दखल जर जाणवली तर त्या बाबतीमध्ये मला आयुष्य जगण्याची जी मूर्तिमंत मिळालेलं वरदान आहे ते मला आयुष्यभरामध्ये जर जोपासता आलं तर त्या बाबतीमध्ये मला एक दखल घेता येते की ज्या नाटकाच्या प्रवासामध्ये मी कामाला लागलेलो आहे त्याच्यामध्ये असलेल्या सर्वांची मला दखल घेणं भाग आहे. आणि माझ्यामुळे या नाट्यकलाकृतीचा किंवा या नाट्यकलेचा कुठे ऱ्हास होणार नाही किंवा याला कुठे कालबोट लागणार नाही ह्याची दखल जर मी घेतली कधी तर ही नाट्यसृष्टी अजून भरेल. हे प्रत्येक कलावंताने दखल घेणं फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे नाटक बंधनीय व्हायला पाहिजे किंवा त्याच्यामुळे एखाद्या वेळेस नाटक अजून जास्त बहरायला पाहिजे. नाटक संपेपर्यंत त्या संस्थेसोबत राहणं, त्या नाटकासोबत राहणं, त्या कुटुंबामध्ये रमणं आणि त्याच्यानंतर त्या पूर्ण नाट्यकलाकृतीचा आनंद घेणं हे जर जमलं तर स्वतःला कलावंत म्हणून घेण्यामध्ये कुठेतरी निश्चितपणे आपल्याला अभिमान वाटेल.
0: काय बात आहे. म्हणजे सागर सर,
1: थोडक्यात घ्यावं असं मला वाटतं.
0: थोडक्यात असं की अनिश्चिततेच्या क्षेत्रात जर वावरायचं असेल म्हणजे यशाचीही निश्चिती नाही आणि अपयशाचीही निश्चिती नाही, तर अशा क्षेत्रात वावरताना जे काय केलं पाहिजे ते हे केलं पाहिजे,
1: आवश्यक आहे.
0: मंडळी आपल्यासोबत होते सागर रघुवंशी सर. अनेक वर्ष नाट्यक्षेत्रामध्ये ते यशस्वीपणे वावरत आहेत आणि खूप छान विषय त्यांनी या दोन भागांमध्ये आपल्यासमोर आपल्याला मार्गदर्शन केलं, नाट्यविधा काल आज आणि उद्या. तर या त्यांनी दिलेल्या अमूल्य माहितीकरता मार्गदर्शनाकरता आपण सागर सर आकाशवाणी अमरावतीच्या वतीने आणि आमच्या सर्व प्रेक्षकांच्या वतीने मी तुमचे खूप खूप आभार मानतो की खूप मोलाचा विषय तुम्ही या ठिकाणी आला त्यामुळे आमच्यासमोर अगदी फुलवून सादर केलात. याकरता तुमचे आकाशवाणीच्या वतीने खूप खूप धन्यवाद.
1: मी सुद्धा आकाशवाणीसाठी आभार मानतो की त्यांनी मला

0: तुमचं सन्मान आणि मला जी संधी दिली त्याकरता मी आकाशवाणीचे आणि आपल्या इथल्या सगळ्या लोकांचे मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो.
1: धन्यवाद. श्रोतेहो, आजच्या नमस्कार अमरावती कार्यक्रमात नाट्यविधा काल आज आणि उद्या या विषयावर नाट्यकर्मी सागर रघुवंशी यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा दुसरा आणि अंतिम भाग आपण ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं सचिन जगताप यांचं, तांत्रिक सहाय्य दिलं होतं सुनील किनीकर यांनी, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.
2: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
3: FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 10:30 झाली आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
4: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
5: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
4: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: श्रोते, आपण ट्यून केलं आहे आकाशवाणी अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत गंगा.
6: गीत गंगा.
3: मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित गीतगंगा या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत करते. आणि आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवते चल रे लक्ष्य मुंबईला या चित्रपटातील हे गीत.

श्रोते हो, आताचा पण उषा मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांच्या युगलसुरात चल रे लक्ष्य मुंबईला या चित्रपटातील गीत ऐकलेत. शांताराम नांदगावकरांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं अनिल मोहिले यांनी.

श्रोतेपण उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या युगलसुरात सुधीर मोघे यांची शब्दरचना ऐकली. चटक चांदणी या चित्रपटातील या गीताला संगीत पथ केलं होतं श्रीकांत तेलंगे यांनी.

श्रोतेहो आताच आपण लता मंगेशकर यांच्या सुरात जगदीश केवडकरांची शब्दरचना ऐकली. संसार या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

श्रोते हो, आताच आपण उत्तरा कळकर, ज्योत्स्ना हर्डीकर आणि साथीदारांच्या सुरात जगदीश खेपूडकरांची शब्दरचना ऐकली. माहेरची साडी या चित्रपटातील गीताला संगीतबद्ध केलं होतं अनिल मोहिले यांनी.

श्रोते हो, आताच आपण अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या गलसुरात माझं घर माझा संसार या चित्रपटातील गीत ऐकलेत. सुधीर मोघे यांच्या रचनेला संगीत पथ केलं होतं अरुण पौडवाल यांनी.

0: श्रुती होताच आपण बेला शेंडे यांच्या सुरात अशोक पटोले यांची शब्दरचना ऐकली. चिनगी या चित्रपटातील या गीताला संगीत पथ केलं होतं अशोक पत्की यांनी.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले चढकाल.
3: 10 लाख द्या वाचाल.
1: सर एवढे कुठून आणणार?
3: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
1: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
1: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
3: अरे ठेवला
4: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
1: फ्रॉड?
4: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवाल.
5: RBI सांगते, जाणकार बना, सतर्क राहा.

name of the day.

0: माझ्या काळजाला लागली कळ, पाहणी थेंब थेंब गळ।
1: श्रुती खात्याचा आपण सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांच्या युगस्वरात दे तनादानी या चित्रपटातील गीत ऐकलं। प्रवीण दवने यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं तर अनिल मोहिले यांनी। या गीतासोबतच गीतगंगा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत।
2: गीतगंगा।
3: चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। सकाळचे 11 वाजले आहेत। आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत गुंजन।
5: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा। गीत गुंजन, गीत गुंजन।
1: अभिनेता, अभिनेत्री, पार्श्वगायक, संगीतकार, निर्माता, दिग्दर्शक यांच्या माहिती आणि गीतांवर आधारित स्मृतिगंध या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी मनापासून स्वागत करते। आणि आजच्या कार्यक्रमात भारतीय अभिनेत्री आणि राजकारणातही आपली छाप उमटवणाऱ्या जया भादुरी उर्फ जया बच्चन यांच्यावर आधारित गीतांचा आनंद घेऊयात। या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या मुख्य प्रवाहातील आणि समांतर अशा दोन्ही प्रकारच्या चित्रपटातून आपल्या सहज अभिनयाची छाप रसिक श्रोत्यांच्या मनावर पाडली आहे। वयाच्या अवघ्या 15व्या वर्षीच त्यांनी सत्यजित रे यांच्या महानगर 1963 मध्ये आलेल्या बंगाली चित्रपटातून बाल कलाकार म्हणून पदार्पण केलं। 1971 मध्ये आलेल्या गुड्डी या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं। या चित्रपटातील साध्या गोळ्या भूमिकेने त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली।

श्रोतेहो, आताच आपण वाणी जयराम आणि साथीदारांच्या सुरात गुड्डी या चित्रपटातील गीत ऐकलेत. गुलजार यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं वसंत देसाई यांनी.

श्रोतेहो, आताच आपण नया दिन नई रात या चित्रपटातील गीत ऐकलं. लता मंगेशकर आणि साथीदारांच्या सुरात राजेंद्र कृष्णन यांच्या शब्दरचनेला संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

श्रोते हो, आताच आपण लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या युगल सुरात मजरूह सुलतानपुरी यांची रचना ऐकली. दुसरा आत्मी या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं राजेश रोशन यांनी.

श्रोते हो, आताच आपण लता मंगेशकर यांच्या सुरात नौकर या चित्रपटातील गीत ऐकलेत. मजरूह सुलतानपुरी यांच्या रचनेला संगीत दिलं होतं आर डी बर्मन यांनी.

श्रोते हो, आता आपण लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या गजरात पिया का घर या चित्रपटातील गीत ऐकलं. आनंद बक्षी यांच्या रचनेला संगीत बद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

मृतदेह आताच आपण लता मंगेशकर आणि साथीदारांच्या सुरेश योगेश यांची शब्दरचना ऐकली. मिली या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं एस टी बर्मन यांनी.

श्रोते हो, आता जपन लता मंगेशकर यांच्या सुरात अनामिका या चित्रपटातील गीत ऐकलत. मजरूह सुलतानपुरी यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं आर डी बर्मन यांनी.

श्रोतेहो आताच आपण किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या युगल सुरात आनंद बक्षी यांची शब्दरचना ऐकली. जवानी दिवानी या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं आर डी बर्मन यांनी. या गीतासोबत घेऊया एक छोटीशी ही विश्रांती. चला श्रोतेहो, अनेक गाण्यांसह आपलं मन खुलूयात स्वर संवाद या कार्यक्रमात सहभागी होऊन 0721-299-1038 या भ्रमणध्वनीवर प्रत्येक मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल येणाऱ्या शुक्रवारी 11:00 ते 12:00 या दरम्यान. आपल्या आवडत्या गाण्यांसह संवाद साधायला आणि गुणगुणायला छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा गीतगुंजन मधील स्मृतिगंध मध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण जया बच्चन यांच्यावर आधारित गीतांचा आनंद घेत आहोत. आता ऐकूयात अभिमान या चित्रपटातील गीत लता मंगेशकर यांच्या सुरात. मजरूह सुलतानपुरी यांच्या शब्दरचनेला संगीत पथ केलं आहे एस टी परमन यांनी.

श्रोत्या आताच आपण लता मंगेशकर यांच्या सुरात मजरूह सुलतानपुरी यांची शब्दरचना ऐकली. अभिमान या चित्रपटातील या गीताला संगीत पथ केलं होतं एस टी परमानी यांनी.

श्रोतेहो आताच आपण लता मंगेशकर यांच्या सुरात आनंद बक्षी यांची शब्दरचना ऐकली. चुपके चुपके या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं एस टी बर्मन यांनी.

श्रोते हो, आताच आपण लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या युगल सुरात मजरूह सुलतानपुरी यांची शब्दरचना ऐकली. एक नजर या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

संजू, ए बिट्टू, ए मुन्नी, तुम भी गाओ।

श्रोते हो, आताच आपण आशा भोसले, किशोर कुमार आणि साथीदारांच्या सुरात गुलजार यांची शब्दरचना ऐकली. परिचय या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं आर डी बर्मन यांनी.

श्रुती आताच आपण सोनू निगम यांच्या सुरात जावेद अख्तर यांची शब्दरचना ऐकली. कल हो ना हो या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं शंकर एहसान लॉय यांनी.

0: ऐकले तर लता मंगेशकर यांच्या सुरात. समीर अंजान यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं जतीन ललित यांनी. श्रोतेहो आजच्या स्मृतिगंध या कार्यक्रमात हिंदी चित्रपट सृष्टीतील जया बच्चन यांच्यावर आधारित गीतांचा मनसोक्त असा आनंद आपण घेतलात. आता मात्र वेळ झाली आहे ती आपली रजा घेण्याची. पुन्हा भेटूयात याच कार्यक्रमात याच वेळेत नवीन गीतांसह. आपल्या रेडिओ मैत्रीला त्या रजा. नमस्कार.
1: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन, गीत गुंजन.
0: FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, दुपारचे 12 वाजतात. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात.

0: सहाव्यांदा सुखदा सहाव्यांदा ऐकलं असे गाणं, अगं ते गाणं सुद्धा आता वाजून वाजून दमलं असेल, थांबलं एकदाच.
1: मोबाईल थांबला म्हणजे मोबाईलवरचं हे गाणं थांबलं, पण मनात घोळणारं संगीत काही थांबायला तयार नाही.
0: मी अगदी हेच म्हणणार होतो, म्हणजे प्रत्यक्ष वाजणारं गाणं जरी थांबलं ना, तरी त्याचं मनामध्ये असणारं गुंजन ते नाही थांबत.
1: बापरे, गुंजन वगैरे. म्हणजे पण आता खरंच हे गाणं ऐकताना शब्दमोह की संगीत काय कळत नाही, का स्वर्गीय आवाज म्हणून का सगळं एकत्र येतं आणि त्यातून निर्माण झालेला निर्मळ भाव असं काही असेल.
0: यस, अगदी हीच हीच गत होते कुमारजींना ऐकताना. कुमारजींची निर्गुणी भजनं, आहा.
1: उड जाएगा हंस अकेला, किंवा काय ते सुनता है गुरु ज्ञानी.
0: आणि ते हिरना समज बुज बन चरना, किंवा अवधूता कुदरत की गत न्यारी, खरच किती खोलवर अर्थ आहे या शब्दांमध्ये, नाही का, या भजनांमध्ये सुखदा.
1: खरंच आहे. आणि आपण हे सगळं ऐकतो खरंच छान वाटतं रे. परवा की नाही आम्ही भिशीतला मैत्रिणी जमलो होतो आणि कबीर जयंतीचा संदर्भ होता.
0: अगं पण भिशीमध्ये कबीर कुठे आहे, म्हणजे खाणं पिणं सेल शॉपिंग एकूण मज्जा मज्जा असते, आणि तिथे हे कबीर कुठे आले.
1: तुला माहिती आहे ना की आम्ही काही फक्त

0: टप्पा करायला जमत नाही, तर एखादा विषय आम्ही घेतो आणि त्याच्यावर गंभीरपणे बोलतो सुद्धा.
1: अच्छा अच्छा अच्छा. पण मजा असते ना जोडीला, हे खरंय की नाही?
0: हो अर्थातच रे, ती असतेच. पण ऐक ना, तिथे आमच्या रजनीने कबीरांची कुमारजींनी गायलेली भजनं गायली.
1: बर, म्हणजे अजून डोक्यात कुमारजी आणि कबीर घोळत आहेत तुझ्या तर.
0: हो रे, 15व्या शतकामधले कबीर असं म्हणतात की देशभरातल्या किंवा जगभरातल्या 50 पेक्षा जास्त भाषांमध्ये त्यांच्या रचना अनुवादित झाल्यात.
1: अगं सहज शक्य आहे, कारण जगण्याचा अर्थ शोधण्यामध्ये सामान्य माणसाचा जन्म निघून जातो आणि कबीरांनी अगदी थोडक्यात ते सगळं किती छान सांगितलेलं आहे.
0: जन्म मरण, नाते संबंध, वाणी, वर्तन, विचार,
1: देव गुरु परमार्थ किंवा स्वचा शोध, प्रेमाच्या व्याख्या, बाप रे काय काय लिहून ठेवले कबीरांनी. खर तर या रचना ना कालातीत आहेत,
0: शाश्वत आहेत. शब्दात किती ताकद असते नाही का रोहित? शब्द क्षणार्धात आपल्याला शांत करू शकतात आणि क्षणात मूक करून जातात.
1: दुःखातून हे शब्दच आपल्याला बाहेर काढू शकतात आणि हेच शब्द काटे बनून ऋतूही शकतात.
0: शब्द प्रश्न टाकतात आणि शब्द उत्तर सुद्धा देऊन जातात.
1: आणि म्हणूनच शब्द नेहमी जपून वापरावा असं म्हणतात.
0: चल, हवं तर थोडा वेळ आपण तुझ्या आवडीची उडती गाणी लावूया, चालेल का? हिंदी, मराठी का तुझ्या प्लेलिस्ट मधली इंग्लिश गाणी?
1: हे बघ सुखदा, काहीही लावू नकोस, आपण दोघ जण शांत बसूया आणि ही शांतता ऐकूया.
0: वा, शांतता ऐकूया.
1: शांतता ऐकूया हे तुझंच वाक्य आहे सुखदा, आठवलं का तुला? अगं आपण ओरिसाला गेलो होतो आणि सगळा परिसर असा शांत शांत होता.
0: हो, वाहनांचा आवाज नाही, माणसांची वर्दळ नव्हती, निसर्ग आणि फक्त निसर्ग.
1: आणि कॅम्प मधली सगळी माणसं गाढ झोपलेली होती, तू मात्र भल्या पहाटे उठून समोरच्या तळ्याकाठी जाऊन एकटीच त्या गवतावर बसली होतीस.
0: कितीतरी वेळ आभाळाकडे बघत
1: काय तर म्हणे, पहाटेच्या शांततेचा आवाज ऐकतीये मी.
0: खरंच रे, तू आता आठवण करून दिलीस तो सगळा माहोल किती मनात अगदी उजळून निघतो. पहाटेची शिरशिरी, मंद लाटांची ये जा, दूर कुठेतरी केशरी रेषा फटफटणारी, आहा.
1: आणि सगळ्यात कहर सुंदर म्हणजे पलीकडच्या काठावर असलेल्या मंदिरातून येणारे त्या झुंजुमुंजू वातावरणात सहज मिसळून जाणारे आरतीचे आणि घंटेचे मंद मधुर स्वर,
0: पाण्यात दूर दूरवर डुलणाऱ्या होड्या आणि त्यात ते टिमटिमणारे अंधुकचे दिवे,
1: संमोहित करणारे क्षण, आपलीच आपल्याला नव्याने ओळख करून देणारे क्षण.
0: कुठून कुठे जातो ना आपण आठवणींचे दोर पकडून. गंमत वाटते सगळी, कबीर काय, गाणं काय, शब्द काय आणि तळ्याची आठवण काय.
1: अगं गाण्यावरून आठवलं,
0: काय
1: काल शैला मावशीचा फोन आला होता. अगं नंदुताईची जान्हवी गाण्याची तिसरी परीक्षा फर्स्ट क्लास मध्ये पास झाली म्हणे.
0: अरे वा वा, खरंच मस्त रे, गोड गळा आहे जान्हवीचा. ए ती आपल्या घरी आली होती तेव्हाची गंमत आठवते का?
1: गंमत कसली गंमत ग?
0: ती नंदुताईला अगदी मनापासून काहीतरी पटवून देत होती आणि ताई आपली शंका काढत होती.
1: मग वैतागली असेल जानू.
0: वैतागली नाही, पण पटकन म्हणाली, अगं आई तंबोऱ्याची शपथ.
1: हो,
0: मला इतकं आवडलं ना तिचं हे वाक्य, तंबोऱ्याची शपथ.
1: आपण शपथ कोणाची घेतो? तर आपल्याला परमप्रिय असलेल्या व्यक्तीची किंवा गोष्टीची.
0: म्हणजे लहानपणी नाही का आई शपथ असं सारखं म्हटलं जायचं आणि हिने मात्र थेट तंबोऱ्याची शपथ घेतली. बघ ना, म्हणजे तिची गाण्यातली किंवा संगीताबद्दलची ओढ आणि आदर मनापासूनच असतं
1: आणि त्या तंबोऱ्याला तिनं आपल्या मनातलं अगदी सर्वोच्च स्थान देऊन टाकलं. बरं तेही कोणाच्या सांगण्या शिकवण्यावरून नाही, अगदी उत्स्फूर्तपणे, नाही का?
0: तर ते म्हणतात ना स्पॉन्टेनियसपणे, म्हणजे खोल मनातून आलं आणि बोलली ती.
1: खरंच सुखदा, ही निरागस्तता, हा निर्मळपणा, साधेपणा फार दुर्मिळ झालं नाही का आजकाल? म्हणजे क्वचितच असं कुठेतरी आपल्याला दिसतं.
0: हो, आणि तसं तर असेल ना तर आपली कला ही खरंच स्वच्छ सुंदर होऊन समोर येईल.
1: पण काय होतं की वाढत्या वयाबरोबर म्हणजे अनेकांच्या धारणा किंवा तत्व बदलत जातात आणि वागण्या बोलण्यातली कोवळी खरून जाते.
0: नॅचरल आहे रे ते, म्हणजे नैसर्गिक आहे. म्हणजे मत आणि विचार नक्कीच बदलू शकतात, पण जे काही असेल त्यात स्पष्टता आणि निर्लेप भाव असायला हवा.
1: हो हो, ऐकायला छान वाटतंय, पण प्रत्यक्षात आणणं जरा अवघड आहे, नाही का?
0: अजिबात नाही, सांगणारा आणि ऐकणारा दोघही जर का सुज्ञ असतील ना, तर

0: टाकून नवीन स्वीकारणं आनंदाचं होऊ शकतं.
1: अच्छा, सांगणार आणि ऐकणारा दोघेही सुज्ञ असावेत. म्हणजे ऐकणारा तर आहे. म्हणजे उदाहरणाने जरा स्पष्ट कर बरं.
0: बरं, फार लांब नको जायला. रेखाचंच उदाहरण देते तुला.
1: काय?
0: तुला आठवत आहे ना, 5 वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं.
1: अगं हो, तिच्या लग्नामध्ये तुझा उत्साह केवढा होता आणि ती सुद्धा ताई ताई ताई करत सगळ्या गोष्टी तुला विचारून करत होती.
0: हा ते झालं, पण मी काहीतरी वेगळं सांगते. लग्नानंतर पहिली 2 वर्ष वटसावित्रीला तिची सुट्टी असायची आणि उपास सुद्धा.
1: अच्छा, नटून तटून पूजेची ताट घेतलेल्या स्त्रियांच्या ताफ्यात ती सुद्धा होती तर. आणि त्या सगळ्यांच्या ताटामध्ये वडाच्या फांद्या होत्या, नाही का? बर मग
0: दुसऱ्या वर्षीच मी तिला समजावून सांगितलं, म्हणजे तिला कळेल अशा भाषेत म्हटलं, अगं झाडाच्या फांद्या तोडणं बरोबर नाही.
1: आणि मग तुझा तो आवडता क्लास घेतला असशीलच तू. नवरा बायकोचं नातं झाडाला दोरे बांधून नव्हे तर संसारात एकमेकांना समजून घेतल्याने घट्ट होतं वगैरे वगैरे वगैरे.
0: क्लास वगैरे नाही घेतला, पण एकूणच निसर्ग रक्षण किंवा पर्यावरणाला हानी न

0: मी तिला समजावून सांगितलं, म्हणजे तिला कळेल अशा भाषेत म्हटलं, अगं झाडाच्या फांद्या तोडणं बरोबर नाही.
1: आणि मग तुझा तो आवडता क्लास घेतला असशीलच तू. नवरा बायकोचं नातं झाडाला दोरे बांधून नव्हे तर संसारात एकमेकांना समजून घेतल्याने घट्ट होतं वगैरे वगैरे वगैरे.
0: क्लास वगैरे नाही रे घेतला, पण एकूणच निसर्ग रक्षण किंवा पर्यावरणाला हानी न पोहोचवता सणवार कसे साजरे करता येतील हे तिला सांगितलं.
1: अच्छा अगं, पण तिला हे पचवणं जरा जडच गेलं असेल.
0: मी तिला असं म्हटलं की तुझी श्रद्धा असेलच तर घरच्या घरी देवाला हळदी कुंकू वाहून तुझ्या मनात काय ते सांग. झालं
1: सुखदा, पण तू एकटीने हे पाळणं किंवा केवळ एका बाईला शहाणं करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे कसं माहितीये का, समुद्रातल्या वाळूचा एक एवढासा कण जपावा तसं झालंय.
0: अगदी अगदी, कणभर असेल पण मी मनापासून सांगितलं आणि तिने ऐकलं. त्यानंतरच्या वर्षी तिने सुट्टी घेतली नाही आणि वडाच्या फांद्या सुद्धा तोडल्या नाही.
1: हो
0: हा, कालच्या वटपौर्णिमेला सुद्धा म्हणाली, ताई घरच्या देवाला नमस्कार करून आले.
1: वा वा वा, सुखदा क्या बात है, ब्रावो. म्हणजे तू जिंकलीस म्हणायचं तर.
0: जिंकले बिंकले काही नाही रे, म्हणजे वडाची पूजा करायला माझा विरोध नाहीये. वड हे खरोखर औषधी झाड सुद्धा आहे, खूप उपयोग आहेत, पण वडाच्या फांद्या मात्र तोडू नका इतकंच.
1: मला कौतुक वाटत सुखदा तुझं.
0: कसलं काय,
1: म्हणजे कसं आहे की तू परंपरा पण जपतेस आणि नव्याचा पण अंगीकार करतेस. आता तू जे काही बोललीस ना ते म्हणजे कसं, कर्मण्ये वाधिकार असते मा फले शुकदा.
0: एकदम, म्हणजे तू काही हरभऱ्याच्या झाडावर चढू नको. मी इतकी मोठी नाहीये आणि मला काही सिद्धही करायचं नाहीये, सोशल मीडियावर दाखवायचं तर अजिबात नाही.
1: हे मात्र 100% खरं. सुखदा तुला एक गंमत सांगतो, माझी आई सुद्धा म्हणजे म्हटलं तर ती मागच्या पिढीतलीच नाही का.
0: हा, मी अगदी हेच सांगणार होते. ते पर्यावरण रक्षण वगैरे सगळं आत्ताच्या काळात आपण जास्त बोलतो, पण तुझी आई काय किंवा माझी आई काय हे कधीपासून पाळत आलेले आहेत.
1: म्हणजे उपास तपास करणं याला त्यांचा दोघींचा पूर्ण विरोध आहे. खर तर काळाच्या पुढे चालणाऱ्या बायका आहेत या, नाही का.
0: उपवास करण्यामध्ये आमची माई आत्या सगळ्यात पुढे, त्याच्यानंतर मग तिला ऍसिडिटी, गरगर, चक्कर, अशक्तपणा, अति करू नये रे कुठच्याही गोष्टीच.
1: हो ना, म्हणजे एक वेळ आपण म्हणतो ना उपवास करावा, पण ते उगाच उपाशी राहणं वगैरे योग्य नाही. आता त्यांना कोण समजावणार, इतरांना अशक्तपणा येईल समजावताना. मग काय, कारण अशी मंडळी ना त्यांचा हेका कधी सोडत नाहीत बघ.
0: हल्ली काय ते इंटरमिटेंट फास्टिंग त्याचा बोलबाला आहे. ठराविक वेळेत खाणं आणि ठराविक वेळेत उपवास.
1: ओ, ते साधं प्रकरण नाही आहे सुखदा, त्याचे सुद्धा प्रकार आहेत. 16/8 म्हणजे 16 तास काहीही नाही.
0: हा,
1: 8 तासात खाणे किंवा
0: आणि काय ते नाही का दुसरं, 5/2 म्हणजे काय, 5 दिवस नॉर्मल जेवण, 2 दिवस अगदी कमी कॅलरी असलेलं अन्न.
1: मला काय वाटतं माहितीये का सुखदा, जेवणाखाण्यातले कुठलेही बदल स्वतःच्या मनाने किंवा लेटेस्ट फॅड फॉलो करूया म्हणत किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे व्हिडिओ बघून करू नयेत.
0: अगदी बरोबर, आपल्या डॉक्टरांच्या, आपल्या वैद्यांच्या किंवा तज्ञांच्या सल्ल्यानेच ह्या गोष्टी करायला हव्यात.
1: आणि काय, आजकाल आहार आरोग्य यासारख्या गोष्टी आल्या की सगळे आपले सुरूच होतात एकदम.
0: अगदी, प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय, अर्थातच प्रॅक्टिकल आणि रोजच्या जगण्यात उपयुक्त असे हे विषय. ये ग ये शर्वरी, काय ग आज बेल तुझ्या नेहमीच्या पद्धतीने म्हणजे ठण ठण ठण ठण घणघण घणघण अशी नाही वाजवलीस.
1: एवढी हळूच बेल वाजवणं म्हणजे सौम्य पद्धतीनं तेही शर्वरीने, काय काय झालं, काय बरं नाही की काय माझ्या लाडक्या बहिणीला.
2: ए रोहित दादा, काही बोलू नकोस, एकदम ठणठणीत आहे मी.
1: हा मग ठीक आहे, नाहीतर म्हंटल
2: काही म्हणू बिडू नकोस, मला आधी बसू दे.
0: हो बस बस, वारा खा पाणी पी.
1: सुखदा आता काय, तू इथे इथे बसरे मोरा वगैरे म्हणण्याची काही नाही, म्हणजे वारा खा पाणी पी असं छान लईत म्हणत होतीस, आता म्हणशील भुर कनुडून जा.
0: रोहित काय रे, शर्वरी इथे बस पंख्याखाली. हा वाटलं असेल ना तुला आता
2: मस्त.
0: का ग, आपल्या मुक्ताबाईंची शाळा सुरू झाली असेल.
2: झाली ना अगं, शाळेत जायचं म्हणून पहिल्या दिवशी एवढी खुश होती मला की नाही, तिचा बालवर्गाचा दिवसच आठवला.
0: हो, पहाटेच उठून बसली आणि घरातल्या सगळ्यांना उठवून ठेवलं, उठा उठा चिमण्यांचा आवाज येतोय, सकाळ झाली, आज मी शाळेत जाणार.
1: खरंच शर्वरी, मुले किती पटकन मोठ्या होतात ग.
2: हो ना,
1: एवढीशी आपली मुक्ता आणि आता छान पुस्तकं वगैरे वाचते. हो, काय काय माहिती आपल्या सुद्धा सांगत असते.
2: हो ना, आणि आता काय म्हणे, मोठ्या वर्गात गेलीये ना.

0: आता अभ्यास सुद्धा वाढला पण गाडी खुश आहे बरं का शाळेत.
1: वा वा.
0: आणि वर्ग शिक्षकाबाई तर एकदमच आवडून गेल्यात.
1: हे महत्वाचं आहे. अभ्यास तर होतच राहतो पण शाळा आणि शाळेचं वातावरण आवडणं हे महत्वाचं आहे.
2: खरंय, म्हणजे हे ना मेंदूच्या वाढीचे दिवस असतात आणि आयुष्यभराच्या आठवणी सुद्धा असतात. त्यामुळे सगळ्यांनाच ना चांगले शिक्षक आणि चांगल्या शाळा मिळायला पाहिजेत.
1: शाळा कुठचीच वाईट नसते रे. आणि शिवाय म्हणजे शासनाच्या पण वेगवेगळ्या योजना असतात. विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तकं, दुपारचा पोषण आहार हे सगळं आहे. प्रत्येक विषयाची दुसरी बाजू सुद्धा आपण बघितली पाहिजे.
0: ज्यांची शिकायची इच्छा आहे पण परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही अशा मुलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं वाटतं.
2: पण शर्वरी, अशा मुलांसाठी मदत मिळवून देणारे सुद्धा अनेक हात आहेत, अनेक संस्था आहेत, ट्रस्ट असतात.
1: आमच्याकडे म्हणजे माझ्या आईकडे तर पद्धतच आहे की घरातल्या प्रत्येकाच्या वाढदिवसाला एका मुलाच्या शिक्षणाच्या खर्चासाठी ते पैसे पाठवायचे.
2: हो खरंय, तू म्हणतेस मला माहिती आहे ही गोष्ट. पण जाहिरात करायच्या ह्या गोष्टी नसतात ना.
0: आता विषय निघालाय म्हणून सांगते. आमच्या मावशींच्या मुलीला यंदा 10वीला 90% मिळाले.
1: अरे वा.
0: पण पुढे कसं काय अशा थोड्याशा त्या काळजीत दिसल्या.
1: खरंय ग, हल्ली शिक्षण सुद्धा किती महाग झालंय.
0: तेव्हा मोहित त्यांना म्हणाला की तिच्या आवडीच्या शाखेत तिला ऍडमिशन घेऊ द्या, फीच्या पैशांची काळजी करू नका.
2: वा खरंच, अशा गोष्टी ना कुठल्याही पुस्तकात शिकवल्या जात नाहीत. या गोष्टी बघून ऐकून आणि समजून घेऊन करायच्या असतात, नाही का?
0: अगदी बरोबर बोललास दादा. परवा मुक्ता बरोबर बोलताना सुद्धा हाच विचार मनात आला.
1: अगं मुक्ता, ती किती लहान आहे ग या सगळ्याबद्दल विचार करायला.
0: नाही नाही, विषय वेगळा होता. सध्या पाऊस आणि पाणी यावर जिथे तिथे चर्चा सुरू असतात ना.
2: हो ना, पाऊस यंदा डोळ्यातून पाणी काढतो की काय अशी परिस्थिती होती.
1: आपल्याकडे तर 2 आठवड्यांपूर्वी जाहीर झालंय आठवड्यातून 2 दिवस पाणी येणार नाही.
0: तरी आपण नशीबवान आहोत, मुंबईत काही टक्केच पाणी कपात जाहीर झाली आहे.
2: पण तुला माहितीये ना शर्वरी, पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकामासाठी, स्विमिंग पुलासाठी किंवा गाड्या धुण्यासाठी वगैरे केलेला आढळला तर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे.
0: हो ना, आमच्या सोसायटीने सुद्धा तशीच नोटीस काढली आहे.
2: हे बघ, माझं काय म्हणणं आहे, फक्त चर्चा करून किंवा दोषारोप एकमेकांवर करून काहीही साध्य होणार नाही. खरं तर देशामध्ये पाणी भरपूर आहे, फक्त ते योग्य पद्धतीनं साठवण्याची मानसिकता आपल्याकडे नाहीये ग.
1: माणसाची वृत्ती कशी असते ना, पाणी मिळतंय तोवर त्याचा वारे माप वापर करायचा, चक्क उधळ पट्टी करायची.
0: हो ना, मग कुठे फटका बसला की लोकांचे डोळे उघडतात.
2: आणि दुष्काळाचं नुसतं सावट जरी जाणवलं ना तर इतरांवर ठपका ठेवायला सुरुवात होते. खरं तर पाणी काय किंवा कुठलीही नैसर्गिक संपत्ती काय
1: ती जपली जायला हवी, किंवा या सगळ्या गोष्टींचा विचारपूर्वक आणि काटकसरीने वापर करायला हवा.
0: तू मागे सांगत होतीस तसं पाण्याचा कितीतरी ठिकाणी रियूज सुद्धा करता येईल. म्हणजे भाज्या वगैरे धुतलेलं पाणी झाडांना घालता येईल, कपडे धुतलेलं पाणी वॉशरूम मध्ये ओतायला वापरता येईल.
2: नळाची धार धोधो सोडून न ठेवता बारीक धारेत सुद्धा भांडी कपडे करता येतील, असे बरेच उपाय आहेत.
0: खरं तर साफसफाईच्या काही गोष्टी एक दिवसाआड करून पण चालतात, त्या हट्टाने रोजच करायच्या हा हेका मात्र सोडायला हवा.
1: याशिवाय फक्त मी एकट्याने करून काय साध्य होणार असा विचार न करता थेंबे थेंबे तळे साचे हा विचार सगळ्यांनी केला तर खूप पाणी वाचवता येईल.
0: आपण वाचवलेलं 4 बादल्या पाणी कोणासाठी दिवसभराच्या वापराचं पाणी सुद्धा होऊ शकतं ना ग.
1: नक्कीच होऊ शकतं. इथे बसून आपल्याला बाहेरची परिस्थिती कळत नाही. बायका एक एक दोन दोन हंडे पाण्यासाठी मैलोन मैल चालत जातात.
2: खरंय, आपल्याला पाणी टंचाईचे फक्त थेट परिणाम दिसतात. पण आता कारखान्यांना सुद्धा कमी पाणी जर मिळालं तर शेती उद्योग या आपल्या मुख्य व्यवसायांना जबर फटका बसतो, नाही का?
1: फक्त हे होणार ते होणार असं म्हणत कुढत बसण्यापेक्षा याच्यावरचा मार्ग उपाय याचा गंभीरपणे विचार करायला हवा.
0: ए सुखदा, परवा किनी आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये पावसाला साकड घाला म्हणून काही लोकांनी आर्थिक श्लोक काहीतरी पाठवला होता.
2: काय या गोष्टी मानसिक बळ देण्यासाठी बऱ्या असतात पण समोर उभ्या असलेल्या संकटाचा हा उपाय नाही.
1: होय, आणि रोहित मगाशी ते म्हणाला ना की आपण भाग्यवान आहोत की आपल्याकडे पाण्याचा तुटवडा नाहीये, फक्त पावसाचं पाणी साठवायचं कसं याच्यावरती मोठ्या प्रमाणावर विचार आणि कृती करण्याची गरज आहे.
0: हल्ली शाळांमध्ये हे सगळं शिकवतात बरं का. मुक्ता सुद्धा सांगत होती रेन वॉटर हार्वेस्टिंग, कॅचमेंट एरिया, ठिबक सिंचन, म्हणजे बरंच काय काय ती सांगत होती.
2: हे खरंच छान आहे शर्वरी. अगं पुढच्या पिढ्यांना हे कळणं जास्त गरजेचं आहे कारण पर्यावरणाचा जो ऱ्हास होतोय ना तो बघ.

0: निसर्गाशी संबंधित असलेले प्रश्न यानंतरच्या काळात अधिकाधिक समोर येणार आहेत.
1: तरीही मला असं वाटतं की इतकं निराशाजनक चित्र उभं नको करायला. पावसाने थोडा दिलासा दिलाय आता आणि आपल्यासारखे निसर्गाचा विचार करणारे सुद्धा अनेक जण आहेत. शिवाय नदीजोड प्रकल्प, पूर, दुष्काळ निवारण याविषयी सरकारही काम करतच असतं.
0: माणसाने आशावादी असायलाच हवं सुखदा. सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला एवढी काळजी वाटतेय तर आपले पालक असलेल्या सरकारला कैक पट जास्त काळजी वाटत असणारच ना.
2: येस, माणसाने आशावादी असायला हवं पण त्याला प्रयत्नांची पण जोड हवी.
1: करेक्ट. आणि याची सुरुवात स्वतःपासून करायला हवी. एकूणच विचार आणि व्यवहारात तारतम्य आलं की गोष्टी सोप्या आणि आनंदाच्या होऊ शकतात. क्या बोलते, मुळात आनंदी राहूया काय?
0: अरे सुखदा शर्वरी, अगं खिडकीतून बाहेर बघा
1: काय
0: चक्क आभाळ भरून आलंय. आहा, वारं पण काय छान सुटलंय. आता कधीही बरसू लागेल.
2: अरे वा, आपलं आशावादी बोलणं निसर्गानं ऐकलं की काय. वा वा वा, येरे येरे पावसा.

श्रोत्या कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. श्रोतेहो, यानंतर आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रम असणार आहे. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आहार याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. तेव्हा श्रोतेहो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. तेव्हा श्रोते हो, नक्की सहभागी व्हा. आणि आता ऐकूया हे छानसं गाणं.

0: श्रोतेहो, आपल्या संस्कृतीत अन्न हे पूर्णब्रह्म असं म्हटलं जातं. कारण अन्न हे केवळ पोट भरण्याचं साधन नसून ते आपल्या शरीराचं पोषण, मनाची प्रसन्नता आणि उत्तम आरोग्याचा पाय आहे. पण आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात फास्ट फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ, अनियमित जेवणाच्या वेळा, अपुरी झोप आणि वाढता ताण यामुळे आज अनेक आजार वाढताना दिसतायत. पण या सगळ्याचं कारण म्हणजे आहाराच्या चुकीच्या सवयी. पण या अशा परिस्थितीत आयुर्वेद आपल्याला केवळ काय खावं एवढंच सांगत नाही, तर केव्हा खावं, किती खावं, कसं खावं आणि प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार कोणता आहार घेणं गरजेचं आहे याविषयी आयुर्वेदातून माहिती मिळत असते. तर श्रोते हो, आज आपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून कोणता आहार घेतला पाहिजे याविषयी जाणून घेणार आहोत. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. डॉक्टर सिद्धेश तावडे गेली 15 वर्षे आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून मुंबईमध्ये कार्यरत आहेत. आकाशवाणी मुंबईमध्ये नैमित्तिक उद्घोषक म्हणून त्यांची निवड झाली आहे. आयुर्वेदिक कॉलेजमध्ये अध्यापनाचा त्यांना अनुभव आहे. त्यांनी आरोग्यविषयक नियतकालिकांमध्ये आयुर्वेदाच्या विविध विषयांवरती लिखाण केलं आहे. नमस्कार डॉक्टर, आरोग्य दर्पण कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आयुर्वेदानुसार योग्य आहार म्हणजे नेमकं काय त्याविषयी सांगा.
1: आयुर्वेद हे आयुष्याचं शास्त्र आहे. आपल्या पूर्वाचार्यांनी, ऋषीमुनींनी खूप अभ्यास करून हे शास्त्र बनवलंय. खरं तर या ऋषीमुनींना शास्त्रज्ञच म्हटलं पाहिजे, कारण त्यांनी आपल्या शरीराचा, शरीरातल्या रचनेचा, आतल्या अवयवांचा आणि बाहेरील वातावरणाचा, बाहेरील परिस्थितीचा या शरीरावर कसा परिणाम होतो याचा अगदी सखोल बारकाईने अभ्यास केलाय. रोगस्तु दोष वैषम्य दोष साम्य अरोगता असा एक श्लोक आहे. याचा अर्थ वात पित्त कफ हे जे 3 दोष आहेत यांची साम्यावस्था ज्याने राहते तो आहार योग्य, आणि जेव्हा या 3 साम्यावस्था बिघडते, ज्या आहाराने हे साम्यावस्था बिघडते तो आहार अयोग्य, एवढी एक डोबळ व्याख्या आपल्याला करता येईल.
0: डॉक्टर, योग्य आहाराविषयी तुम्ही सांगितलं, पण सात्विक, राजसी आणि तामसी हे आहार म्हणजे नेमके काय?
1: हो, एक महत्वाचा प्रश्न आहे हा. आयुर्वेदाने मानसिक आणि शारीरिक या दोन्ही व्याधींना महत्व दिलंय, म्हणजे अन्नाने मनाचेही पोषण होतं हा एक खूप महत्वाचा विचार आयुर्वेदाने मांडलेला आहे. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की जो आहार शरीरासोबतच मनाला पण आनंद देतो म्हणजे तो कशा प्रकारचा, जो सात्विक आहार म्हणजे जो स्निग्ध आहे, उष्ण आहे, त्याने कुठल्याही प्रकारचे दोष चाळवले जात नाहीत, मनाला शांत वाटतं, तो आहार हा सात्विक आहार. राजसिक आहार कोणाला म्हणता येईल? तो जो अति तीक्ष्ण आहे किंवा तिखट आहे, जळजळीत आहे, झणझणीत आहे, ज्याने आपल्याला वेदनाच होतील, त्रासच होईल, म्हणजे तो मुखाला चांगला वाटतो, चटपटीत वाटतो, पण नंतर तो आपल्याला त्रास देतो, तो आहार राजसिक गटात येईल. आणि तामसिक म्हणजे अर्ध कच्चा, अर्ध शिळा किंवा ज्याला गंध व्यवस्थित नाहीये. आता आपण एक उदाहरण द्यायचंच तर बरेच वेळा हल्लीचा चायनीज आहार हा अर्ध कच्चा असतो, त्यातला तांदूळ म्हणा किंवा त्यातल्या नूडल्स म्हणा हा त्या प्रकारात मोडणारा असू शकतो. तर ढोबळ मनाने सात्विक, राजसिक, तामसिक आहाराचं विभाजन असं करता येऊ शकतं. ह्यात एक

0: अजून एक आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे बरेच वेळा असा एक गैरसमज असतो की श्वेत पांढऱ्या रंगाचा आहार म्हणजे सात्विक आहार. तर असं अगदी नाहीये. जो आहार आपल्या मनाला आपल्या शरीराला शांत करतो तो आहार सात्विक गटात मोडता येईल.
1: डॉक्टर, आता ऋतू बदल होतोय तर या ऋतू बदलानुसार आपल्या आहारात बदल करणं गरजेचं आहे. तर ते कोणते बदल करणं अपेक्षित आहे?
0: हो, खूपच महत्वाचं. आता मी येतानाही पाऊस पडत होता, ऋतू बदल झालेला आहे, वर्षा ऋतूचं आगमन झालेलं आहे. आपल्या ग्रंथांमध्ये या सहाही ऋतूंचं अगदी खूप सखोल वर्णन केलेलं आहे. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे सहा ऋतू आणि त्यानुसार होणारी दिनचर्या ऋतुचर्या हे अगदी त्यांनी बारकाईने सांगितलेलं आहे. एक श्लोक आहे, यावत देहे तावत लोके, म्हणजे आपण ज्याला ढोबळ जसं म्हणतो जे पिंडी ते ब्रह्मांडी, ज्या प्रकारे बाहेर फरक पडतोय, ज्या प्रकारे वातावरणात बदल होतोय, तसेच बदल आपण आपल्या शरीरामध्येही केले गेले पाहिजेत. म्हणजे थोडक्यात काय, तर शिशिर ऋतू आहे, बाहेर थंडी खूप आहे, तर ते रोक्ष शरीरातही जाणवायला लागतं. मग तुम्ही आहारामध्ये जसं आपण तिळगुळाचे लाडू खातो किंवा आपण स्निग्ध गोष्टी वाढवतो, दूध तूप वाढवतो, असे बदल आपण केले गेले पाहिजेत. आणि त्याचंच उदाहरण आता द्यायचं या वर्षा ऋतूमध्ये, तर वर्षा ऋतूमध्ये अग्नी मंद झालेला असतो, शरीरातली भूक मंदावलेली असते, बाहेर सर्वत्र अम्लता आलेली असते. अशा वेळेला त्या मंद झालेल्या अग्नीला थोडस प्रज्वलित करण्याकरता हलका सुपाच्य आणि साधासा आहार खाणं खरं तर अपेक्षित आहे. तुम्ही बघाल बऱ्याच संस्कृतींमध्ये किंवा आपल्याकडेही याच काळात उपास ठेवण्याची प्रथा आहे, ती त्याच कारणाने योजलेली आहे. तर आपणही हा असा प्रकारचा आहार या वर्षा ऋतूमध्ये सुरू करणं चांगलं, पण तो कसा सुरू करायचा आणि आधीच्या ऋतूचा आहार कसा सोडायचा याबद्दल पण एक नियम आयुर्वेदाने घालून दिलेला आहे. त्याला म्हणतात पादांश. म्हणजे एक ऋतू संपला, दुसरा ऋतू सुरू होत आहे, त्या काळात टप्प्याटप्प्याने आपण आधीच्या ऋतूचा आहार थांबवायचा आणि टप्प्याटप्प्याने नंतरचा नवीन आहार सुरू करायचा. एक चतुर्थांश, पादांश म्हणजे एक चतुर्थांश, हळूहळू सुरू करायचा आणि हळूहळू थांबवायचा. अशा प्रकार जर आपण अवलंबला तर नक्कीच आपण या ऋतूमध्ये वर्षा ऋतूमध्येही आरोग्य नीट राखू शकतो. आणि जसं मध आहे, मधाचा वापर करून आपण वर्षा ऋतूमध्ये बऱ्याचशा कफाच्या व्याधींना दूर करू शकतो आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण हळूहळू पुढे उलगडूया.
1: डॉक्टर, आता लहान मुलांच्या शाळा सुरू झाल्यात तर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढणं खूप गरजेचं आहे, कारण का आता व्हायरल इन्फेक्शन होणं, सर्दी, खोकला, ताप हे मुलांना सर्रास होतं, तर त्यांच्या आहारात काय बदल करणं अपेक्षित आहे?
0: हो, हा अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण बरेच वेळा वैद्यांकडे या ऋतूंमध्ये त्यांच्या आई लहान मुलांना घेऊनच येतात. सर्दी, पडस, ताप हे वर्षा ऋतूमध्ये अगदी नित्य नियमाने होत असतं लहान मुलांना. त्याला कारणे तशीच आहेत. आयुर्वेदाने ना दोषांचं आणि वयाचं एक वर्गीकरण केलंय. वृद्धापकाळामध्ये वाताचं आधिक्य अधिक असतं. मध्यम वय जो असतो 30 ते 40 वयोगटाच्या व्यक्तींमध्ये पित्ताचं आधिक्य दिसतं आणि लहान मुलांमध्ये कफाचं प्राबल्य असतं. त्या मुलांना कफाचे व्याधी होण्याचीही शक्यता जास्त असते. कृमींचे व्याधी त्यांना जास्त होतात. अशा मुलांनी खर तर या वयोगटामध्ये षटरसांचं सेवन केलं पाहिजे. षटरस म्हणजे आपले सहाही रस, मधुर, तिक्त, अम्ल, कटुकषाय, ह्या सर्व रसांचं जर सेवन असेल तर बरेचदा ती व्याधी प्रतिकार शक्ती मुलांमध्ये उपजत जी असते ती अजून चांगली होऊ शकते. आईकडून दुधातून मिळालेली रोगप्रतिकार शक्ती काही काळ पुरते, पण पुढची आपल्या मुलांना स्वतःच निर्माण करायची असते. पण हल्ली आपण बघतो बरेचदा चिप्सचं सेवन जास्त असतं किंवा प्रोसेस्ड फूडचं जेवण खाणं जास्त होतं, त्यातून लवण सेवन जास्त होतं. लवण म्हणजे खारट. या खारट खाण्यामुळे केस पांढरे होणं, त्वचेला सुरकुत्या पडणं अशी लक्षणं दिसतात आणि ही संख्या आपण बघतो अधिक झालेली आहे. डोळ्यांवरही त्याचा परिणाम होतो. तर मुलांना शक्यतो या वयामध्ये एखादं रसायन चालू करणं, आवळ्याचा चवनप्राश हे एक रसायन आहे. चवनप्राश ही एक उत्तम कलाकृती आयुर्वेदाने केलेली आहे, जी जर मुलांना रोज एक चमचा चवनप्राश दिला गेला तर नक्कीच ती रोगप्रतिकार शक्ती किंवा इम्युनिटी आपण ज्याला म्हणतो ती डेव्हलप होते आणि वारंवार आजारी पडणारी मुलंही तशा प्रकारात आजारी पडत नाहीत.
1: नक्कीच. डॉक्टर, ऋतू बदल झाला की त्या ऋतूनुसार वेगवेगळे फळ भाज्या बाजारात येत असतात, ती बऱ्याचदा खाल्ली जातील असंही नाहीये, तर वेगवेगळ्या ऋतूनुसार येणारी ही फळ आणि भाज्या यांचं सेवन करणं गरजेचं आहे का?
0: हो, हा एक अजून एक चांगला प्रश्न आहे. या ऋतूमध्ये खूप छान छान भाज्या येतात. रानभाज्या म्हणतो आपण त्यांना, त्या फक्त याच ऋतूमध्ये येतात, वर्षा ऋतूमध्ये. त्या नक्कीच सेवन केल्या पाहिजेत. टाकळ्याची भाजी एक असते, तीही

0: या ऋतूमध्ये मिळते ती सेवन केली गेली पाहिजे. पण तरीही पालेभाज्यांचं अतिसेवन हे आयुर्वेदाने थोडं वातकर सांगितलेलं आहे, त्यामुळे काही या मोजक्या पालेभाज्या जशा तशा उपलब्ध होतील तशा, पण नियमित न खाता क्वचित प्रमाणात खाणे. जर मगाशी म्हटल्याप्रमाणे कृमींची जर प्रवृत्ती जास्त असेल मुलांमध्ये किंवा घरामध्ये, तर शेवग्याच्या शेंगांच्या पाण्याची भाजी ही खूपच चांगलं काम करते. कृमिहर म्हणून ती फार उत्तम आहे. आयुर्वेदाने खर तर फळभाज्यांचं सेवन हे अधिक चांगल्या प्रकारे करण्याचा निर्देश केलेला आहे. पडवळ आहे, दोडका आहे, दुधी आहे, या फळभाज्या किंवा कारलं या फळभाज्या जर आपण नियमित ठेवल्या आहारामध्ये तर नक्कीच त्या फायदा करतात. फळांचा जर विचार करायचा म्हटला तर डाळिंब हे खूप छान फळ आहे. ते पित्त कमी करणं आणि पचनालाही मदत करतं. आणि त्याचसोबत अंजीर हे आम्ही फळाचा वापर बरेच वेळा करतो. अंजीराचा वापर विशेषत वृद्ध लोकांमध्ये किंवा ज्यांच्यामध्ये कॅन्सर होऊन गेलाय आणि केमोथेरपी होऊन गेलेली आहे अशा लोकांमध्ये अंजीर खूप छान उत्तम रिझल्ट देतं असा आमचा अनुभव आहे. मूळव्याधीचा त्रास असतो बरेच जणांना. सुरण ही अशी एक छान भाजी आहे की ती नक्कीच मूळव्याध बरं करणं किंवा मोडाचे व्याधी बरं करण्याकरता मदत करते. तर अशा वेळेला सुरणाची भाजी आठवड्यातून 2 ते 3 वेळा खाणं याने नक्कीच फायदा होतो. पण हे सगळं सांगितलं तरीही अति सर्वत्र वर्जयेत, म्हणजे फळांचा वापर खूप नेहमी भरपूर असा केला तर हा थंडीचा काळ आहे किंवा थंड वातावरण हवा बाहेर असते, कफ वाढू शकतो, सर्दी खोकला होऊ शकतो, प्रमाणातच गोडसर फळं खाणं, आंबट फळं थोडीशी कमी खाणं असं आपण करून हा सगळा समतोल राखू शकतो.
1: म्हणजे शरीराची प्रकृती आपली कशी आहे त्यानुसार तो आहार घेणं गरजेचं आहे.
0: अगदी बरोबर.
1: डॉक्टरना बऱ्याचदा विरुद्ध अन्नाचं देखील सेवन केलं जातं, म्हणजे दूध आणि फळं, दूध आणि मासे. तर हा विरुद्ध आहार टाळणं किती गरजेचं आहे?
0: हो, विरुद्ध आहार हा आयुर्वेदाचा अगदी एक मूलभूत सिद्धांत आहे. एक विरुद्धाची व्याख्या दिली आहे ती मी आधी सांगू इच्छितो. जे अन्न पदार्थ, अन्न घटक शरीरातले दोष चाळवतात त्यांना त्यांच्या जागातून बाहेर काढतात पण शरीराच्या बाहेर काढत नाहीत अशा प्रकारच्या आहाराला विरुद्ध आहार म्हणतात. तर हे एक फार महत्वाचं लक्षण सांगितलेलं आहे. आपण जेव्हा कुठल्याही प्रकारचं असं संयोग करतो जे की शरीरातल्या दोषांना त्यांच्या स्थानातून बाहेर काढतं तर ते आपल्याला त्रासदायक ठरतात. आपल्याला एक उदाहरण नेहमीच माहिती असतं की फळं आणि दूध एकत्र करू नये. आपण बरेच वेळा बघतो स्ट्रॉबेरी मिल्कशेक बाजारमध्ये उपलब्ध असतो, आंबट फळ आणि ते दूध एकत्र येतं आणि ते शरीरात तितकसा फायदा करत नाही. तसेच अजूनही काही संयोग आयुर्वेदात सांगितलेले आहेत. तूप अधिक मध सम प्रमाणात न एकत्र करणं, दूध सॉरी मध आणि गरम पाणी हेही आपण बरेच वेळा बघतो संयोग लोक करत असतात. गरम पाण्यामध्ये मध टाकून बरेच वेळा बारीक होण्याकरता त्याचा वापर केला जातो,
1: घशासाठी पण चांगला वापर होतो.
0: पण मध गरम करू नये असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारचं जर आपण काही सुधारणा केल्या तर नक्कीच आपल्याला फायदा होतो. ह्यात एक सांगू इच्छितो, युरोपमध्ये किंवा जे पाश्चात्य देश आहेत त्या लोकांची प्रकृती, त्यांचं हवामान वेगळं असतं. तिथे ती लोक ज्या प्रकारचे आहार करतात, ज्या प्रकारचं मांसाहार म्हणता येईल किंवा इतरही अनेक गोष्टींचं सेवन म्हणता येईल ते करतायत, तोच आहार तशीच जीवनपद्धती आपण आपल्याकडे अवलंबू शकत नाही. आपण उष्णकटिबंधात राहणारी माणसं आहोत. आपला देश, आपला काल, आपलं बल हे सगळं बघून जर आपण आपला आहार योजला तर नक्कीच त्याचा फायदा होतो. नाहीतर मग बरेच वेळा दिसतं की विरुद्ध आहार जर खाल्ला गेला तर त्यामुळे पोटाचे विकार जडतात, आतड्याचं काम नीट होत नाही आणि मग त्याचं चिन्ह तुम्हाला स्किनवर दिसतं, त्वचेवर दिसतं. सोरायसिस, एक्झिमा असे अनेक त्वचेचे विकार विरुद्ध आहार नंतर आपल्याला दिसायला लागतात. तर हे जितकं टाळता येईल तितकं आवश्यक आहे.
1: श्रोत्यांचे फोन येत आहेत, डॉक्टर फोन घेऊया आपण. नमस्कार.
2: हॅलो, नमस्कार.
1: नमस्कार, बोला.
2: मी जोशी बोलतोय अंबरनाथहून.
1: बरं,
2: डॉक्टर साहेबांना नमस्कार.
0: नमस्कार.
2: माझा प्रश्न असा आहे की 60 वयाच्या नंतर दूध पिण्याबद्दल आणि दही पिण्याबद्दल, म्हणजे दही जेवण्यामध्ये घेण्याबद्दल, तर डॉक्टरांनी मार्गदर्शन करावं. म्हणजे कोणतं दूध प्यावं, दूध सकाळी प्यावं का संध्याकाळी प्यावं, आणि तसंच दही कोणतं खावं, कधी सकाळी खावं का संध्याकाळी खावं का दुपारी, तर याबद्दल मार्गदर्शन करावं अशी नम्र विनंती आहे. धन्यवाद.
0: दूध सेवन खरं तर कुठल्याही वयोगटाला चांगलंच आहे. दुधाला रसायन म्हटलेले आयुर्वेदात, त्यामुळे अगदी लहानपणापासून ते वृद्धांपर्यंत

0: हडवाने दूध प्यायला पाहिजे. फक्त ते पिण्याचं प्रकार आणि परिस्थिती बदलू शकते. म्हणजे ज्यांना दुधाने थोडासा कफ वाढतोय असं असेल तर ते त्यात हळद मिक्स करून हळद मिसळून दूध पिऊ शकता. काहींना दूध कफ वाढवते असं वाटत असेल तर गरम दूध पिणं हे कधीही श्रेयस्कर आहे. दूध कधी प्यावं, वेळ कुठली असावी, तर शक्यतो सकाळी दूध पिणं चांगलं. काहींना त्यावेळेला कुठला आहार घ्यायची सवय असेल तर संध्याकाळी दूध पिता येईल. तर दूध हे रसायनाचं आहे कुठल्याही वयोगटाला. कोणाचं कुठलं दूध प्यावं, तर म्हशीचं दूध आपल्याला माहितीये जरा पचायला जड असतं. 60 वर्षानंतर कोठा जरासा हलका झालेला असतो. अशा वेळेला खरं तर चांगलं गाईचं दूध मिळालं तर कधीही चांगलं. आजकाल A2 म्हणजे देशी गाईचं दूधही उपलब्ध आहे मार्केटमध्ये. त्यामुळे आपल्याला होलसेन फ्रेझियर किंवा जर्सी गाईचं दूधच घ्यायला पाहिजे असंही नाही. त्यामुळे हलकं पोटाला पचेल असं दूध हे पिणं कधी श्रेयस्कर. दुसरा प्रश्न होता की दही सेवनाबद्दलचं काय नियम आहे. तर एक आयुर्वेदात सूत्र आहे, न नक्तम दधी भुंजित, रात्री दही खाऊ नये असं म्हटलेलं आहे. रात्री दही खाल्लं तर कफाचे व्याधी होतात. त्यामुळे दही जर खाण्यामध्ये येत असेल तर ते दिवसाच खावं, दुपारी खाणं श्रेयस्कर आहे. दह्याचाही काही गुण आहेत, दह्याचाही मंगल असा गुण सांगितलेला आहे. आपणही परीक्षेला जाण्यापूर्वी वगैरे दही खातो तर दहीही चांगलं आहे. फक्त कफाचे व्याधींची प्रवृत्ती असेल त्यांनी दही टाळावं आणि रात्री तर नक्कीच टाळावं.
1: नमस्कार.
2: प्रश्न विचारा आपला.
1: मी आदर पोपडे बोलतोय कारंजा घाडगेवरून, आपला रेग्युलर श्रोता. डॉक्टर साहेब नमस्कार.
0: नमस्कार.
2: प्रश्न विचारा आपला.
1: सर, जे छोटे मुलं असतात, आता वात पित्त आणि कफाचे 3 प्रकृती आपल्यामध्ये आहेतच आयुर्वेदामध्ये, पण जे काही तुम्ही आता दुधाचा उल्लेख केला, पण सर म्हशीचे वगैरे जे किंवा पॉकेट बंद जे दूध असतात ते या दुधांनी खरोखर मुलांचे कप वाढतो हा एक प्रश्न. आणि कृमीसाठी जनरली आपण मुलांना असं काय द्यायला पाहिजे, कारण आता तुम्ही उत्तम मार्गदर्शन चवनप्राश बद्दल केलंय, पण मुलांना जेव्हा कृमी राहतात तर त्यांना घरगुती असं काय द्यायला पाहिजे.
0: हा चांगला प्रश्न आहे. दूध आता थोड्या वेळापूर्वीच सांगितल्याप्रमाणे जर्सी गाईचं किंवा होलसेन फ्रेझियर गायींचं दूध घेण्यापेक्षा एखाद वेळेस म्हशीचं चालेल. पण A2 म्हणून एक मिल्क दूध हल्ली उपलब्ध असतं मार्केटमध्ये, जे की देशी गाईचं दूध आहे. ते थोडंसं महाग असू शकेल, पण ते जर दूध घेतलं तर ते खूपच चांगलं आहे, तब्येतीकरताही चांगलं आहे. म्हशीचं दूध ज्यांना पचतं, ज्यांना कफाचे व्याधी होत नाहीयेत आणि पचतंय, त्यांनी म्हशीचं दूध घ्यायलाही हरकत नाहीये. तर माझा सगळ्यांना अशीच विनंती असेल की प्रोसेस्ड दूध घेण्यापेक्षा किंवा पॅक्ड दूध घेण्यापेक्षा किंवा जर्सी गाईचं दूध घेण्यापेक्षा म्हशीचं चालेल. आणि जर अवेलेबल असेल, उपलब्ध असेल, तर A2 मिल्क घेणं. तुमचा दुसरा प्रश्न होता लहान मुलांच्या कृमींबद्दलचा. लहान मुलांमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे कृमी होण्याची प्रवृत्ती अधिक असते, त्यामुळे त्यांना मधुर आहार देताना ह्याची काळजी घेतली गेली पाहिजे की कुठल्या प्रकारचा मधुर आहार घेत आहेत. आणि जर कृमी होत असतील तर मगाशी एक उदाहरण दिलं होतं मी, शेवग्याच्या पानाची भाजी ही एक खूपच उत्तम कृमीहर म्हणून काम करते. तर ती नक्की देता येऊ शकते. तिचं जर प्रमाण आठवड्यातून 2 आपण शेवग्याच्या पाल्याची भाजी दिली तर त्याने कृमी पडायला लागतात. आम्ही ते बघतो, त्याने कृमी पडतात. तसंच कोणत्या वैद्यांकडून कृमी कोठार नावाचं एक औषध असतं ते जर देऊ शकलात तर अतिउत्तम. पण अशा प्रकारे चिकित्सा करून खरं तर मुलांचे कृमी आपण कमी करू शकतो.
2: नमस्कार.
3: हॅलो.
2: हा नमस्कार.
0: नमस्कार.
3: माझा प्रश्न, मी अनिल नाईक बोलतो, बोरिवली मुंबईहून.
2: प्रश्न विचारा.
3: अनिल नाईक बोरिवली मुंबईहून बोलतोय. माझा प्रश्न आहे की आपण उन्हाळ्यात भरपूर पाणी घेतो, पावसाळ्यात थंडीत आपण पाणी करून घेतो, एक पाणी किती द्यायला पाहिजे आपण, हा प्रश्न आहे. आणि रात्री दही शिवतात खावं
0: की ना खावं. हो, खूप छान प्रश्न आहे हा. पाण्यासंबंधी एक नियम म्हणजे पुरुषम पुरुषम विक्ष असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. आपल्याला खरं तर पाणी कधी प्यावं हा संदेश मेंदूकडून मिळत असतो. आपला मेंदूच आपल्याला सांगत असतो कधी तहान लागते, कधी भूक लागते, तेव्हा आणि तेवढंच पाणी प्यावं. आयुर्वेदाने कधीही सांगितलं नाहीये की 1-1, 2-2 लिटर, 3-3 लिटर, 5-5 लिटर पाणी प्यावं, विशेषतः तेही जेव्हा तहान नसेल तेव्हा. असं एक गैरसमज बऱ्याच ठिकाणी समाजामध्ये असतो की सकाळी उठल्या 1-2 लिटर पाणी प्यायलं जावं, ही चुकीची खरं तर धारणा आहे. शेवटी आपलं शरीर म्हणजे टाकी आहे आणि मध्ये एक पाईप आहे आणि खाली नळ आहे. अशा प्रकारची आपली शरीराची रचना.

0: नाही आहे. आपण जेव्हा पाणी पितो ते अतिरिक्त पाणी, 1-2 लिटर पाणी पिऊ, त्या सगळ्या पाण्याला पचनाच्या त्या सगळ्या व्यवस्थेतून जावं लागतं. पोटातून जातं, आतड्यात जातं, किडनीमधून जातं आणि मग ते बाहेर पडतं. जेव्हा शरीराची मागणीच नाही आहे तेव्हा शरीराला ते अतिरिक्त पाणी द्यायची गरजच नाही आहे. पुन्हा आपण दिवसभरात जवळजवळ 1 ते 1.5 लिटर लाळ तयार होत असते आणि पोटात जात असते. आपल्या शरीरातही वेगवेगळ्या प्रकारचे पाझर होत असतात, त्यामुळे पाण्याची गरज आपल्याला तितकीशी नसते जेवढं आपण पाणी पितो. त्यामुळे पाण्याकरता मेंदूचा संदेश पाळणं हेच सगळ्यात सर्वोत्तम. त्यातही तुमच्या वयानुसार माझं हे सांगणं असेल, सध्याच्या ऋतूमध्ये उकळून गार केलेलं पाणी ज्याला आपण शुद्ध शीत जल म्हणतो ते पिणं. आणि अजून एक त्यात मी थोडंसं ॲड करेन, जे की कोरोनाच्या काळात आम्ही सगळ्यांना सांगायचो की सुवर्ण सिद्ध जल, साधी सोन्याची बांगडी किंवा सोन्याची अंगठी ज्यात खडा नसेल किंवा कुठलाही दुसरा धातू नसेल, प्लेन सोन्याची अंगठी किंवा बांगडी, ते पाण्यामध्ये ठेवून पातेल्यामध्ये स्टीलच्या ते पाणी उकळणं आणि मग ते पाणी गाळून पिणं, ती अंगठी किंवा बांगडी दूर करणं आणि ते फक्त पाणी पिणं, याने सुंदर रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते. विशेषतः ह्या सीझनमध्ये जेव्हा पाणी पण खराब काही वेळा नळातून येऊ शकतं, त्या काळात असं जर पाणी प्यायला गेलं तर नक्कीच एक चांगला फायदा होतो.
1: डॉक्टर, बऱ्याचदा असंही सांगितलं जातं की भूक लागल्याशिवाय जेवू नये, तर त्यामागचं नेमकं कारण काय?
0: हो, हे हा एक खूपच महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही विचारलात. अनेकांना भूक हा प्रकारच माहित नसतो. आम्ही बरेच वेळा दवाखान्यात विचारतो की तुम्हाला भूक लागते का, तर उत्तर आम्हाला मिळतं, हो डॉक्टर, दुपारी 2 वाजता जेवतो, रात्री 9 वाजता जेवतो. पुन्हा विचारतो भूक लागते का, तर त्यांना फक्त एवढंच माहिती असतं की दुपारी जेवायचं, रात्री जेवायचं. कडकडीत भूक हे अनेकांना माहीतच नसते. तर कडकडीत भूक हा खूप महत्वाची गोष्ट आहे जी आपण माझ्या मते शरीरात बघणं आवश्यक आहे, लक्ष देऊन बघणं आवश्यक आहे. एक आयुर्वेदात श्लोक आहे, शांते अग्नौ म्रियते. जेव्हा अग्नि शांत होतो तेव्हा मृत्यूला कारणभूत ठरतो. जाठर अग्नि, जो पोटातला अग्नि आहे, तोच सर्व व्याधींना कारणीभूत आहे. तो जर नीट असेल तर आपलं स्वास्थ्य राहतं, तो जर नीट नसेल तर आपल्याला व्याधी आपल्याकडे येतात. आयुर्वेदाने जाठर अग्नि म्हणजे पोटातल्या अग्नीला खूप महत्व दिलंय. बाकीही धातूंचे म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे जे सप्तधातू आहेत त्यांच्या धात्वाग्नीलाही महत्व आहे. पण जाठर अग्नि जेवढा चांगला राहील तेवढा आपलं आरोग्य चांगलं राहील. आताही आजचा आपला प्रोग्राम तोच आहे की उदर भरण नोहे जाणे ते यज्ञ कर्म. ते यज्ञासारखं जर आपण त्याला वागवलं आणि त्यात बरोबर अन्नाची आहुती दिली तर नक्कीच आपल्याला फायदा होतो. त्याकरता सर्वांना मी श्रोत्यांना एक सांगू शकेन, जिव्हा परीक्षण करा. जिव्हा ही उत्तम दर्शक असतं आपल्या बोटाची परिस्थिती सांगण्याचं. जिव्हेवर कुठला लेप नाही आहे ना हे बघणं. जिव्हा जर निर्लेप आहे तर याचा अर्थ जरण चांगलं चाललंय. एक सुंदर लक्षण बघायचं पुढच्या जेवणाच्या आधी, म्हणजे आदलं दुपारचं जेवण झालंय आणि संध्याकाळचं जेवण करायचंय, तर त्यांनी एक बघायचं की आपलं अंग लागव, अंग हलकं वाटतंय का, तोंडामध्ये लाळ वगैरे अशी सुटते की नाही सुटत आहे, भूक आधीच पचलंय की नाही हे बघण्याचा एक सोपा उपाय म्हणजे थोडस घोटभर गरम पाणी पिऊन बघायचं. त्यानंतर तो ढेकर येतो, त्या ढेकरला जर आधीच्या अन्नाची जर गंध असेल, आधीच्या अन्नाचा वास असेल, याचा अर्थ आधीचं अन्न अजूनही पोटात आहे, त्यावेळेला न जेवणं हेच श्रेयस्कर आहे. आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतरच जर तुम्हाला पचलं असेल सगळं आधीचं जेवण, तरच जेवणाकडे जाणं हे सगळ्यात उत्तम. थंडीच्या ऋतूमध्ये 3 आहार म्हणजे सकाळ, दुपार, रात्र असं जेवणं श्रेयस्कर. इतर ऋतूमध्ये 2 आहारच पुरेसा आहे, कारण तेवढे आपल्या शरीराची हालचालही नसते. आणि मुख्य म्हणजे तो आहार भूक लागली आहे, पचलंय हे बघूनच घेणं चांगलं.
1: पण डॉक्टर, बऱ्याचदा असं म्हटलं जातं की सकाळचा नाश्ता घेणं खूप महत्वाचं आहे. घाई गडबडीत आपण नाश्ता स्किप करतो, डायरेक्ट दुपारचं जेवण करतो, तर सकाळचा नाश्ता हा किती महत्वाचा आहे?
0: याबद्दल आयुर्वेदाचं असं म्हणणं आहे की ब्राह्मी मुहूर्ते उत्तिष्ठेत. जेव्हा सकाळी सूर्योदयापूर्वी पाऊण तास आधी असं उठून मग जीर्णाजीर्ण निरुपयन, तुम्ही बघा किती अन्न पचलंय, पोटाची स्थिती कशी आहे आणि त्यानंतर पुढच्या कार्याला लागा असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. सगळ्यांनी सकाळी सकाळी काहीतरी खाल्लंच पाहिजे असं अजिबात नाही. याचंही लक्षण तेच बघणं की सकाळी तुमचं आदल्या रात्रीचं पचलंय का. जर आदल्या रात्रीचं पचलं नसेल तर काहीही न खाणं श्रेयस्कर. जर पचलं असेल पण भूक नसेल तर मगाशी म्हटल्याप्रमाणे दूध पिऊन किंवा काहीतरी हलकं मखाणे वगैरे असं हलकं खाऊन तुम्ही तुमच्या कामाला जाऊ शकता. आणि सगळ्यात उत्तम म्हणजे भूक नसताना सकाळी जर तुम्हाला बाहेर पडायचं तर पडू शकता. आणि जेव्हा भूक लागेल त्यावेळेला 11-12 जेव्हा कधी भूक लागेल तेव्हा जेवणं. सगळ्या व्यक्तींकरता उत्तम काळ जेवणाचं म्हणजे 10 ते 2 दुपारी आणि संध्याकाळी 7:30 पर्यंत जेवण आटपून घेणं हे खरं तर स्वास्थ्याकरता खूप आवश्यक आहे.
1: नमस्कार.
2: हो नमस्कार.
1: प्रश्न विचारा आपला.

0: मुस मोडे बोलते छत्रपती संभाजी नगर वरून
1: प्रश्न विचारा. हॅलो, आवाज येतो?
0: हॅलो,
1: हा बोला.
0: हा येतो येतो. हा नमस्कार डॉक्टर. कोमर दुधामध्ये मध टाकून प्यायलं तर चालतं का हे विचारायचं होतं. मी फोन ठेवून उत्तर ऐकते.
2: मध चालू शकतो, मधाचा पाण्यासोबतही संयोग चालेल, दुधासोबतही चालेल. फक्त मध गरम करायचं नाहीये, तो विरुद्ध होतो असं एक सूत्र आहे. मध विरुद्ध गरम केलं तर ते पचनाला त्रासदायक ठरतं आणि पुढे जाऊन ते त्रासही शरीराला देऊ शकतं, दोष चाळवतं. त्यामुळे तुम्ही मध वेगळा खा, दूधही प्या, फक्त ते गरम दुधात मध मिसळणं थांबवा. तेवढे आपण संयोग थांबवू शकतो.
1: नमस्कार. हॅलो.
0: नमस्कार. तर माझा प्रश्न असा आहे की माझी मुलगी ना सकाळी 6:30 स्कूलला जाते, तर ती काहीच खाऊन जात नाही, तर त्याच्यासाठी काय खाल्लं पाहिजे, काय आहे त्याच्यावरती उपाय?
2: हो, हा एक सगळ्यांचा एक कॉमन प्रश्न असतो बऱ्याच वेळा पालकांचा, की सकाळी मुलांना काय द्यावं. सकाळी शाळा कितीची ह्याच्यावर खरं तर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. 7 शाळा आहे, 9 शाळा आहे. जसा कमळाचं फूल उमलतं ना हळूहळू, तसंच अग्निही हळूहळू वाढत असतो. जर कोणाची 7 शाळा आहे तर नक्कीच त्यावेळी कोणालाच भूक नसते. त्यावेळी बळजबरीने मुलांना काही खायला देणं हे थोडंसं चुकीचं ठरेल. पण शाळेला आपण पाठवतोय तर दूध पिऊ शकत असतील तर गरम दूध त्यात शतावरी कल्प मिक्स करून, शतावरी कल्प म्हणून एक छान औषध आहे आयुर्वेदाचं, ते तुम्ही त्यात टाकलं तर ते मुलांच्या वाढी करताही आणि आता मुलगी आहे तुमची तर त्यात त्यांच्या वाढी करताही फायदा ठरेल. तेवढं देणं आणि दुपारी डब्यामध्ये तिला पोटभरीचं जेवण देणं हे उत्तम राहील. जर शाळा दुपारची किंवा सकाळी 9-10 असेल तर मग चपाती भाजी, पोळी भाजी हे खरं तर देणं चांगलं राहील. पण या मुलांकरताही हाच नियम राहील की त्यांना भूक लागेल तेव्हा खाऊ द्या. बरेच वेळा पालक मागे लागतात की माझा मुलगा हे नाही खात, ते नाही खात. पण तुम्ही मग कितीही काही दिलं, अगदी आम्ही बघतो की काजू बेदाणे काय काय देतात, पण तरी मुलं बारीकच असतात. त्यांना भूक लागू द्या, त्यांचं आधीचं पचू द्या, त्यानंतर तुम्ही जे पण द्याल त्याने त्यांच्या अंगाला लागेल आणि त्यांची वाढ होईल. तर वेळ कुठली शाळेची हे बघून त्यानुसार दूध द्यायचं की चपाती भाजी द्यायची हे आपण ठरवू शकतो.
1: डॉक्टर, वेळ्यावेळी खाल्ल्यामुळे ऍसिडिटी, बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्या होतात, त्यामुळे काय आहार घेणं, काळजी का कोणत्या आहाराची काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून हे त्रास आपल्याला होणार नाहीत?
2: हो, अजीर्ण, अपचन हे खरं तर नव्या काळाचे खूपच वाढलेले व्याधी आहेत. एक आयुर्वेदात वाक्य सांगितलंय, भुक्तस्य उपरी भोजनम म्हणजेच अध्यक्षण, म्हणजे भुक्तस्य आधी जे जेवलंय उपरी भोजनम परत तुम्ही जेवलात तर ते अध्यक्षण म्हणून ठरतं. जसं आपण बघतो की ज्या भांड्यात आधी दही लावलंय ते भांडं नीट जर विसरलं नाही आणि त्या भांड्यात परत तुम्ही दूध ठेवलं तर ते दूध फाटतं. तसंच शरीरात होतं, आधी तुम्ही खाल्लंय ते तुमच्या मुखमार्गातून आपलं खरं पचन सुरू होतं. आपण बोधक मुखामधला तो पचन सुरू करतो, मग अन्ननलिकेतून पोटात जातं, पोटात ते अन्न 4-5 तास 5-6 तास राहतं, मग पुढे सरकतं. हे सगळं चालू असताना आपण वरून परत पुढचा आहार देतो. आधीचं ऍसिड पोटातले ते पचनाचंच काम चालू आहे, अग्नी काम करतोय, आणि ते अर्धपचित आहार असताना वरून आपण नवीन आहार देतो ते मगाशी म्हटल्याप्रमाणे दुधासारखं फाटतं. त्यामुळे अजीर्ण अपचन टाळण्याकरता भूक बघून वेळ असेल तेव्हाच खाणं हेच श्रेयस्कर आहे. आणि मग त्यानंतर जर हे पाळलं गेलं नाही तर बद्धकोष्ठ होतं किंवा ऍसिडिटी म्हणजे त्याला आपण अम्लपित्त म्हणतो ते व्याधी होतात. त्याला कारणं बरीच असतात. काही वेळेला यकृताचे विकार हे बद्धकोष्ठ करता कारण असतं. बरेच वेळा वृक्ष म्हणजे काहीही न खाणं, तेल कमी करणं, तूप कमी करणं हे कारण असतं. मग त्यानुसार औषधं बदलू शकतात. मग सारक औषध द्यायचं की स्निग्ध औषध द्यायचं हे बदलू शकतं. पण जीवनशैली हे बरेच वेळा अजीर्ण आणि अपचनाला कारण ठरतं.
1: डॉक्टर, आहार आणि मानसिक आरोग्य याचा संबंध कसा आहे? म्हणजे फक्त आहार चांगला केला म्हणजे झालं असंही नाहीये, तुमचं मानसिक आरोग्यही चांगलं असणं गरजेचं आहे, तर त्याविषयी काय सांगाल?
2: हो, शरीर आणि मन हे दोन्ही मानस रोगांचं अधिष्ठान आहे. म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे अन्नाने मनाचं पण पोषण होतं. आणि आपण बघतो की आपण हा विचारच करत नाही, आपण काय खातोय हेच बरेच वेळा आपलं लक्ष नसतं. आपण फक्त खात असतो, समोर गरम गरम जेवण असतं आणि आपलं लक्ष समोर टीव्हीकडे असतं. तर हा परिणाम होतो. जर कोणी जेवताना टीव्ही बघतोय आणि टीव्हीवर काही भयकारक आहे, काही अजून काही आपल्या टीव्हीवर बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या की बघितल्या नाही गेल्या पाहिजेत, आणि जेवताना जर त्या बघितल्या गेल्या आणि ते अन्न आपण खातोय तर अन्न किती चांगलं असलं तरी त्यातून पूर्ण फायदा तुम्हाला मिळू शकणार नाही, कदाचित त्याचे दुष्परिणाम तुम्हाला मिळू शकतील. तर हा एक महत्वाचा

0: उपाय आपण केला पाहिजे की आपण चांगल्या वातावरणात हसत खेळत किंवा शांतपणे एकत्र बसून जेऊ शकतो, ही तर नक्कीच करण्यासारखी गोष्ट आहे. त्रयोपस्तंभ असं आयुर्वेदाने म्हटलंय, म्हणजे एखादं स्थूल असेल त्याचे तीन पाय आहेत, तर आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. म्हणजे ह्या तीन गोष्टी जर पाळल्या गेल्या, चांगला आहार, चांगली निद्रा आणि चांगलं ब्रह्मचर्य म्हणजे चांगल्या प्रकारचं सेक्सुअल लाईफ, ह्या तीन गोष्टी जर पाळल्या गेल्या तर ते स्थूल, तो स्थिरता ही कायम तुम्हाला राहते. म्हणूनच आहार जर नीट नसेल तर आपण हल्ली बघतो की अँझायटी किंवा ओसीडी जे व्याधी आहेत किंवा डिप्रेशन म्हणता येईल, हे जे मानस व्याधी आहेत त्यांचं जे वाढतं स्वरूप आहे त्याचा बराचसा आधी हल्लीचे नवीन प्रयोगही ह्याला पुष्टी देत आहेत की आतड्याचे कंडिशन परिस्थिती चांगली नसेल, तुमची ग्रहणी किंवा पचन नीट नसेल तर त्याचा परिणाम म्हणून हे ऑटिझम सारखे व्याधीही होण्याची शक्यता आहे. तर आहार आणि मानसिक व्याधी यांचा अगदी खूप जवळचा संबंध आहे. तुमची बुद्धी, स्मृती, मुलांचंही 10वीची मुलं आहेत, 12वीची मुलं आहेत, त्यांची नीट राहावी असं हवं असेल तर त्यांचं आतडं चांगलं राहील, पचन चांगलं राहील असं बघा, नक्कीच त्यांच्यात त्यांच्यात प्रगती तुम्हाला जाणवेल.
1: योग्य आहाराबरोबर मानसिक आरोग्य देखील स्थिर असणं गरजेचं आहे.
0: अगदी
1: डॉक्टर, सध्या ना डायटिंगचं फॅड खूप वाढलंय, कोणी किटो, कोणी इंटरमिटेंट फास्टिंग, तर कोणी झिरो कार्ब डाएटचा आग्रह धरतात, तर आयुर्वेदात डायटिंग या संकल्पनेकडे कसं पाहिलं जातं?
0: हो, स्थौल्य हा व्याधी म्हणून आयुर्वेदात पण सांगितलंय आणि स्थौल्यामुळे होणारे पुढचे शरीरामध्ये होणारे मोठी व्याधी यांचं वर्णन आयुर्वेदातही दिलेलं आहे. पण आयुर्वेदाने असं अजिबात म्हणलेलं नाहीये की डायटिंग करण्याकरता तुम्ही फक्त कच्च्या गोष्टी खा किंवा तेल, तूप, दूध पूर्ण सोडा असं आयुर्वेदात कुठेच सांगितलेलं नाहीये. जे की आपण सध्या बघतोय, आम्ही बरेच वेळा बघतो आमच्याकडे रुग्ण येतात ज्या बरेचदा असं सांगायला मला वाईट वाटतं पण तरुणी असतात ज्या की 25 ते 30 वयोगटातल्या असतात आणि त्या फक्त सकाळी उकडलेल्या भाज्या किंवा उकडलेल्या कच्चं काहीतरी खात असतात आणि तेल, तूप, दूध यांचं त्यात पूर्ण प्रमाण कमी असतं. तूप बंद केल्यामुळे रौक्ष वाढतं, कोरडेपणा येतो आणि वातव्याधी होतात आणि बरेच वेळा त्यानंतर पाळीचे आजार वाढलेले आपल्याला दिसतात. तर आमचं म्हणणं हेच असेल की पूर्ण हे बंद करू नका. तीन गोष्टी आहेत ज्या तुम्ही बंद केल्यात तर नक्कीच वजन कमी व्हायला मदत होते. तेल कमी करा, तेलाचा समावेश कमी करा, मीठ एकदम कमी करा आणि गोड. ह्या तीन गोष्टी जर कमी केल्या तर नक्कीच वजन कमी होतं. मीठ, मिठाचा स्वभाव असा असतो की ते पाणी धरून ठेवतं, तर मीठ कमी केल्यानंतर लगेच वजन कमी व्हायला मदत होते. अंगाला तिळतेल लावणं हे आयुर्वेदात सांगितलेलं आहे. तिळतेलाचे गुण असे आहेत की ते अंगाला जर लावलं, स्थौल्य ज्याच्यामध्ये आहे, जो स्थूल आहे व्यक्ती, तो बारीक होतो आणि जे बारीक आहेत, किडकिडीत आहेत, त्या व्यक्ती अंग धरतात, त्यांचं वजन चांगलं वाढतं. तर तिळतेलाचा हा विशेष गुण आयुर्वेदाने सांगितलाय. तर ह्या गोष्टी करून खरं तर आपण व्यवस्थित बॅलन्स डाएट ठेवून बारीक होऊ शकतो.
1: डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आपण कोणता आहार घेणं गरजेचं आहे याविषयी इतकी महत्वपूर्ण माहिती दिलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांझे आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोतेहो, आताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, दुपारचे 1 वाजले आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण

encantada.

0: राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे खरीपाच्या पेरण्यात घट। महाराष्ट्रात विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल। 31वे लष्कर प्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी स्वीकारला पदभार। अमेरिका आणि इराणमध्ये आज कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं वृत्त इराणनं फेटाळलं। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर। मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे। जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे। गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती, त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे। भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं। भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे, कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे। दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं। महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोऱ्हे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते। अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे। विधान परिषदेचे सभापती, उपसभापती आणि विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं। सचिन अहिर हे प्रकल्पग्रस्त कामगार अशा समाजातल्या अनेक घटकांसाठी काम करत असतात, त्यांना उपसभापती पदाची जबाबदारी दिल्यामुळे शिवसेनेला आणि सभागृहाला याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली। विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या होणार आहे। अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत कोणताही कायदा सरकारनं या अधिवेशनात आणलेला नाही, या संदर्भात नेमलेल्या बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली। उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली। अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला। सन 2023 ते मे 2026 या कालावधीत राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण, लैंगिक छळाच्या एकंदर 4 घटना तर सक्तीच्या धर्मांतराची 1 घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। राज्यात अनेक जण परफॉर्मन्स परवाना घेऊन डान्स बार चालवत आहेत, मात्र डान्स बारच्या कायद्यानुसारच हे परवाने घ्यावे लागतील अशी दुरुस्ती महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत आणू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली। कृषी क्षेत्राचा विकास झाल्याशिवाय विकसित भारताचं स्वप्न साकार करता येणार नाही असं मत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केलं। ते आज हरियाणात हिसार इथं खेत बचाओ अभियानाच्या कार्यक्रमात बोलत होते। शेतकऱ्यांना मृदा स्थिती आणि आवश्यक खतांचं प्रमाण याबाबत माहिती देणारं ऍप तयार करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं त्यांनी सांगितलं। मृदा आरोग्य राखण्यासाठी शेतकऱ्यांनी संतुलित प्रमाणात खतं आणि कीटकनाशकांचा वापर करावा, तसंच नैसर्गिक शेतीकडे वळावं असं आवाहन त्यांनी केलं।
1: मैं खाद डालने से मना नहीं कर रहा, संतुलित खाद डालेंगे।
0: एल निनोचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे असंही त्यांनी सांगितलं। महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली। या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथ स्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील। त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील। त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील। या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक BLO नियुक्त करण्यात आले आहेत। नांदेड जिल्ह्यात सुमारे 27,77,000 मतदारांचं विशेष सखोल पुनरीक्षण केलं जाणार आहे। केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा कर अपील न्यायाधिकरणासमोर अपील करण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवली आहे। गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अपील करण्याची मुदत

0: 30 जून होती, मात्र अपील दाखल करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक घटकांनी केलेल्या मागणीवरून ही मुदतवाढ केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनरल धीरज सेठ यांनी भारतीय सेनेचे 31वे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. याआधीचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज सेवानिवृत्त झाले. निवृत्त होताना त्यांनी भारतीय सैन्याच्या आणि सैनिकांच्या समर्पण वृत्तीला सलाम केला.
1: 4 दशक से अधिक समय भारतीय सेना में सेवारत रहना मेरे जीवन का सबसे बड़ा सौभाग्य रहा. भारतीय सेना किसी एक व्यक्ति विशेष से नहीं बल्कि अपने सैनिकों, कमांडरों, पूर्व सैनिकों, परिवारजनों और देशवासियों के अटूट विश्वास से शक्ति प्राप्त करती. सर्वप्रथम मैं भारतीय सेना के हर सैनिक शामिल वीर गति प्राप्त बलिदानियों को नमन करता हूँ.
0: पश्चिम आशियातल्या युद्धस्थितीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावर घातलेले निर्बंध मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. उद्या म्हणजे 1 जुलैपासून सार्वजनिक तेल कंपन्यांच्या विक्री केंद्रांवर आधीचे निर्बंध लागू होणार नाहीत असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. गेल्या 12 जूनपासून उच्च क्षमतेचं पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी प्रति व्यक्ती 200 लिटर पर्यंतची मर्यादा लागू करण्यात आली होती. इंधनाचा काळा बाजार होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं. मात्र आता इंधन साठ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेतल्यानंतर हे निर्बंध सरकारनं हटवले आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये आज होर्मुझ सामुद्रधुनीबाबतच्या वादासंदर्भात कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं अमेरिकेनं जाहीर केल्यानंतर इराणनं हे वृत्त फेटाळलं आहे. इराणनं सादर केलेल्या 14 कलमी मसुद्यावर तातडीनं चर्चा हे आपलं प्रथम उद्दिष्ट असल्याचं इराणनं म्हटलं आहे. अमेरिकेनं दिलेला शब्द आणि जबाबदारी पाळली तर इराणही आपलं वचन पाळेल असं इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी स्पष्ट केलं आहे. दोन्ही पक्षांच्या परस्पर विरोधी दाव्यांमुळे आखातात तणाव अद्याप कायम आहे. भारतानं ऑपरेशन अमिस्ताद अंतर्गत भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाला पाठवल्या जाणाऱ्या मानवतावादी मदतीचा ओघ वाढवत संकटग्रस्तांना वैद्यकीय मदत आणि आपत्कालीन मदत पुरवण्यावर भर दिला आहे अशी माहिती व्हेनेझुएलामधल्या काराकस इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यम संदेशाद्वारे दिली. मदत कार्यासाठी गेलेल्या भारतीय लष्कराच्या तुकडीनं यापूर्वीच तातडीनं वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी तात्पुरतं रुग्णालय उभं केलं आहे. पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. पाकिस्तानची ही कृती अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला असून प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी मोठा धोका आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. देशांतर्गत अपयश झाकण्यासाठी सीमापार हिंसक कारवाया करण्याचा हा पाकिस्तानचा निष्फळ प्रयत्न असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. भारतानं अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार केला आहे. अफगाणिस्तानवर पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यांचा अनेक जागतिक नेत्यांनी आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं तीव्र निषेध केला आहे. येत्या सप्टेंबरमध्ये जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारताचा महिला क्रिकेट संघ जाहीर झाला आहे. कर्णधार पदाची धुरा हरमनप्रीत कौरवर सोपवण्यात आली असून स्मृती मानधना उपकर्णधार असेल. गतविजेत्या भारतीय संघात यंदा शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, जी कमलिनी, भारती फुलमाळी, श्रीचरणी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी यांचा समावेश आहे. अष्टपैलू श्रीयंका पाटील तंदुरुस्त असल्यास सामने खेळेल. 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच पात्र ठरला आहे. ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिका हे पात्र ठरलेले इतर संघ आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे खरीपाच्या पेरण्यात घट. महाराष्ट्रात विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. 31वे लष्कर प्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी स्वीकारला पदभार. अमेरिका आणि इराणमध्ये आज कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं वृत्त इराणनं फेटाळलं. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 101.5 मेगाहर्ट्सवर. आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यांना दुपारचे 3 वाजता आहेत. प्रादेशिक मराठी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. काही क्षणांची प्रतीक्षा.

आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकरांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून प्रारंभ. देशातल्या अपघात प्रवण स्थळांची दुरुस्ती 50,000 कोटी रुपये खर्च करून करण्यात येणार. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट.

0: विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेचे सभापती, उपसभापती आणि विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. दरम्यान अहिर यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि इतर पदांचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. सचिन अहिर हे प्रकल्पग्रस्त, कामगार अशा समाजातल्या अनेक घटकांसाठी काम करत असतात. त्यांना उपसभापती पदाची जबाबदारी दिल्यामुळे शिवसेनेला आणि सभागृहाला याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोरे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या होणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला. या अर्जाची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासल्यास उपसभापती पदासाठी निवडणूक होईल. दरम्यान सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. आमदार आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
1: पहिली प्रतिक्रिया हीच आहे जी आम्ही अनेक दिवस किंवा आता गेले 4 वर्ष आम्ही पाहतोय. जे जवळचे लोक आहेत ज्यांना सगळं काही मिळतं हेच स्वतःच्या स्वार्थासाठी जे निघून जातात हे आम्ही आता पाहत आलो. याच्यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही नाही. तसं पाहिलं तर वरळी असेल पूर्ण शिवडी वगैरे हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत आपण पाहिलं असेल जे काही आधीपासून आतापर्यंत जो प्रवास आहे हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं. म्हणून कोणी येण्याने कोणी जाण्याने धक्का काही बसत नाही. पण एकच दुर्दैवाचं आहे की ज्यांना आम्ही सगळं काही दिलं ही एक व्यक्ती अशी नाही की आदित्य ठाकरे भेटत असते ते बोलूच नाही शकत. कारण परवा पण आम्ही पुण्यातून एकत्र चालू. हे सगळं जरी खरं असलं तरी प्रश्न हाच येतो की अजून काय पाहिजे तुम्हाला, अजून किती ओरबडणार.
0: अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. जालना जिल्ह्यात अल्पवयीन मुलांकडून गुन्हेगारी कृत्य करवून घेतली जात असल्याच्या संदर्भात संबंधित गुन्ह्यासाठीच्या शिक्षेत वाढ करण्यात येईल आणि अशा प्रकरणांमध्ये गुन्हेगारी टोळ्यांचा हात आढळल्यास त्यांच्यावर मुकोका लावता येईल अशी दुरुस्ती कायद्यात करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. अशा गुन्ह्यांचं मानसशास्त्रीय विश्लेषण करण्याची गरज सुधीर मुनगंटीवार यांनी अधोरेखित केली. त्याचा अभ्यास करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण, लैंगिक छळाच्या एकंदर 4 घटना तर सक्तीच्या धर्मांतराची 1 घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नागपूरमध्ये एका स्वयंसेवी संस्थेच्या संचालकानं तिथं काम करणाऱ्या तरुणीशी अश्लील वर्तन, लैंगिक छळ प्रकरणी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. या प्रकरणातल्या आरोपींनी संस्थेत केलेले काही नियम धर्मस्वातंत्र्यावर घाला घालणारे आहेत, मात्र पीडितेवर किंवा तिच्या कुटुंबियांवर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचं निष्पन्न झालेलं नाही अशी माहिती त्यांनी दिली. राज्यात अनेक जण परफॉर्मन्स परवाना घेऊन डान्स बार चालवत आहेत, मात्र डान्स बारच्या कायद्यानुसार हे परवाने घ्यावे लागतील अशी दुरुस्ती महाराष्ट्र पोलीस कायद्यात करू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी म्हणजे घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक BLO नियुक्त करण्यात आले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्र

0: आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्र सरकारनं देशातल्या अपघात प्रवण स्थळं आणि दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या स्थळांची नोंद केली असून 50,000 कोटी रुपये खर्च करून त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ते नवी दिल्लीत रस्ते सुरक्षा या विषयावरच्या कार्यक्रमात बोलत होते. महामार्गावर दिशादर्शक फलक, लेन मार्किंग, भुयारी मार्ग तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं ते म्हणाले. चालकांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं, गाडी चालवताना मोबाईल वापरणं टाळावं असं आवाहन गडकरी यांनी केलं. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती, त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25%पेक्षा जास्त घट झाली आहे, कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे उसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं आहे. टीईटी पेपरफुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता याची पत्नी सुमन कुमारी हिला बिहारच्या पाटणा शेरपूर येथून अटक केली आहे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आग्र्यात छापल्या गेल्या तर बिजेंद्र कुमार गुप्ता आणि त्याच्या साथीदारांनी आधी दिल्ली आणि त्यानंतर भिवंडीत त्या आणल्या आणि तिथे त्यांना पकडण्यात आलं. आग्र्यामधून आरोपींना प्रश्नपत्रिका मिळवून देणारे 4 अन्य आरोपी फरार असून ठाणे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान या प्रकरणी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत NSUI या काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटनेनं आज विधानभवन परिसरात निदर्शनं केली. निदर्शकांनी दादा भुसे यांना काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. गडचिरोलीत पोलीस आणि CRPFच्या संयुक्त कारवाईत महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या बालबेडा जंगल परिसरात माओवाद्यांनी लपवून ठेवलेले शस्त्रनिर्मितीचे साहित्य शोधून जागीच नष्ट करण्यात आलं. सुमारे 5 ते 6 टन वजनाचे 1 लेथ मशीन, 150 क्लेमोर आणि BGL पाईप्स, 220 नग, 12 बोअर पाईप्स, 20 रायफल रॉड, मेटल पट्ट्या यांचा त्यात समावेश आहे. राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या 24 तासात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची नोंद झाली. बीड, अहिल्यानगर, जळगाव आणि लातूर या जिल्ह्यांना पुढच्या 4 दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे. तसंच 2 आणि 3 जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी 3 जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकरांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून प्रारंभ. देशातल्या अपघात प्रवण स्थळांची दुरुस्ती 50,000 कोटी रुपये खर्च करून करण्यात येणार आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 MHz. श्रोत्यांनो, दुपारचे 3:10 झाले आहेत.
2: चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 MHz. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.
4: संवाद का विषय बताया, मतलब ये शर्माने की, घबराने की, मुंह छिपाने

नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूया काही ठळक घडामोडी। विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला। अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे। महाविकास आघाडीनं जगन्नाथ अभ्यंकर यांना उपसभापती पदाच्या निवडणुकीत उमेदवारी दिली आहे। विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या होणार आहे। राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली। या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील। त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील। त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील। मुंबईत चेंबूर इथं डायमंड गार्डन जवळ आज स्कूल बसवर झाड कोसळून झालेल्या अपघातात 10 विद्यार्थी जखमी झाले आहेत। स्कूल बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तातडीनं बचाव आणि मदत कार्य सुरू करण्यात आलं आहे। राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे। गेल्या 24 तासात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची नोंद झाली। बीड, अहिल्यानगर, जळगाव आणि लातूर या जिल्ह्यांना पुढच्या 4 दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे। मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी 3 जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

0: 105 मेगाहर्ट्स वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्स वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही पुन्हा सहक्षेपित करीत आहोत।

फिर क्यों न होगा ये अदाएं उफ यूं मां।

उसके आगे फिर क्या बिसात, उसके आगे फिर क्या बिसात, वो चाहे

0: अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. वर्ष 2023 ते मे 2026 या कालावधीत राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण, लैंगिक छळाच्या एकंदर 4 घटना तर सक्तीच्या धर्मांतराची 1 घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नागपूरमध्ये एका स्वयंसेवी संस्थेच्या संचालकानं तिथं काम करणाऱ्या तरुणीशी अश्लील वर्तन, लैंगिक छळ प्रकरणी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. या प्रकरणातल्या आरोपींनी संस्थेत केलेले काही नियम धर्मस्वातंत्र्यावर घाला घालणारे आहे, मात्र पीडितेवर किंवा कुटुंबियांवर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचं निष्पन्न झालेलं नाही अशी माहिती त्यांनी दिली. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती, त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरड धान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25% जास्त घट झालीय, कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झालीय. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी जिल्ह्याचा गतिमान विकास आणि बळकटीकरणासाठी आवश्यक यंत्रणांना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीनं भरीव निधीची मागणी केली आहे. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मोक्याच्या 152 एकर जागेवर अमरावती विभागीय कृषी संकुल उभारण्यासाठी मंत्रालयात आधीच ठराव मंजूर झाला असून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील या 70 कोटींच्या विभागीय कृषी संकुलाच्या प्रकल्पाला हिरवी झेंडी दिली. हे संकुल अमरावती विभागातील सर्व शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं असल्यानं संकुल उभारण्यासाठी 70 कोटींची पुरवणी मागणी मंजूर करण्याची विनंती खोडके यांनी शासनाला केली. टीईटी पेपर फुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता याची पत्नी सुमन कुमारी हिला बिहारच्या पाटणा शेरपूर इथून अटक केली आहे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आग्र्यात छापल्या गेल्या, तर बिजेंद्र कुमार गुप्ता आणि त्याच्या साथीदारांनी आधी दिल्ली आणि त्यानंतर भिवंडीत आणल्या आणि तिथे त्यांना पकडण्यात आलं. आग्र्यामधून आरोपींना प्रश्नपत्रिका मिळवून देणारे 4 अन्य आरोपी फरार असून ठाणे पोलीस त्यांचा शोध घेत आहे. जनरल धीरज सेठ यांनी भारतीय सेनेचे 31वे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. या आधीचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज सेवानिवृत्त झाले. निवृत्त होताना त्यांनी भारतीय सैन्याच्या आणि सैनिकांच्या समर्पण वृत्तीला सलाम केला आहे.
1: 4 दशक से अधिक समय भारतीय सेना में सेवारत रहना मेरे जीवन का सबसे बड़ा सौभाग्य रहा. भारतीय सेना किसी एक व्यक्ति विशेष से नहीं बल्कि अपने सैनिकों, कमांडरों, पूर्व सैनिकों, परिवारजनों और देशवासियों के अटूट विश्वास से शक्ति प्राप्त करती. सर्वप्रथम मैं भारतीय सेना के हर सैनिक शामिल वीरगति प्राप्त बलिदानियों को नमन करता हूँ.
0: केंद्र सरकारनं देशातल्या अपघात प्रवण स्थळं आणि दरडी कोसळणाऱ्या धोका असलेल्या स्थळांची नोंद केली असून 50,000 कोटी रुपये खर्च करून त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ते नवी दिल्लीत रस्ते सुरक्षा आणि या विषयावरच्या कार्यक्रमात आज बोलत होते.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. विदर्भातील 23,800 पेक्षा जास्त शाळा आजपासून सुरू झाल्या. शाळा समितीच्या मार्फत गणवेशाचं वाटप देखील सुरू करण्यात आलं. गणवेश निधीमध्ये कमतरता असेल तर निश्चितच राज्य सरकार यामध्ये लक्ष घालून त्या निधीत वाढ करून ती शाळा समितींना उपलब्ध करून देईल असं शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. सीतावर्डी इथं सेवा सदन संस्थेच्या शाळेत आज शाळा प्रवेश उत्सवात ते बोलत होते. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी आज गडचिरोली जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये नवागत विद्यार्थ्यांना प्रभात फेरी काढून गुलाब पुष्प देत आणि पाठ्यपुस्तक वितरित करून आनंददायी वातावरणात स्वागत करण्यात आलं. जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी गडचिरोली नजीकच्या मुरखळा इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तसंच आदिवासी विकास विभागाच्या शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. भंडाऱ्यात पीएम श्री लाल बहादूर शास्त्री विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षानिमित्त प्रवेशोत्सव, नवीन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ तसंच मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यवतमाळमध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका, अनुदानित, विनाअनुदानित आश्रमशाळा अशा एकूण 3,324 शाळांमध्ये आजपासून विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला. नवीन शैक्षणिक वर्षात 34,000 विद्यार्थी

पहिली प्रवेश घेणार असून या विद्यार्थ्यांसह उत्साह वाढवण्यासाठी शाळांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले. अनेक गावांमधून विद्यार्थ्यांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट कर्जमुक्तीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. महाआयटीच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि आधार क्रमांकावर आधारित राबवण्यात येणार असून पात्र लाभार्थ्यांच्या याद्या ग्रामपंचायत, बँका, गाव चावडी आणि आपलं सरकार सेवा केंद्रांमध्ये प्रसिद्ध केल्या जाणार आहे. लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आधार आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरण करणं आवश्यक असून एक वेळ समझोता ओटीएस योजनेतील लाभार्थ्यांनी प्रथम त्यांचा वाटा जमा करणं बंधनकारक आहे. या योजनेमुळे लाखो शेतकरी पुन्हा कर्जमुक्त होऊन नव्यानं पीक कर्ज घेण्यास पात्र ठरणार आहे. राज्य मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. त्या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बीएलओ मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी

बंधनकारक आहे. या योजनेमुळे लाखो शेतकरी पुन्हा कर्जमुक्त होऊन नव्यानं पीक कर्ज घेण्यास पात्र ठरणार आहे. राज्य मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. त्या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक BLO नियुक्त करण्यात आले आहे. राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय. 2 आणि 3 जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये येत्या 4 जुलैपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसासह वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. या अंतर्गत आज नागपूर, गोंदिया, अमरावती या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून चंद्रपूर जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. उद्या अमरावती, अकोला, बुलडाणा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून वर्धा, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दरम्यान मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन हवामान विभागाने केलंय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. MPSC ची भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि आधुनिक करण्यासाठी संगणक आधारित परीक्षा पद्धतीचा निर्णय. महाराष्ट्रात विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. विदर्भातील शाळांमध्ये आजपासून किलबिलाट. विद्यार्थ्यांच्या प्रवेश उत्सवाचा सर्व शाळांमध्ये उत्साह आणि विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला प्रारंभ. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत. मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या होणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला. या अर्जांची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासली तर निवडणूक होईल. दरम्यान सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यासाठी CBT अर्थात संगणक आधारित परीक्षा पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग मंत्री आशिष शेलार यांनी दिली. ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांवर अवलंबून राहावं लागतं. केंद्र सरकार, विविध राज्य बँका आणि इतर संस्थांच्या स्पर्धा परीक्षा याच काळात होत असल्यानं परीक्षा केंद्र उपलब्ध नसतात. त्यामुळे CBT पद्धत अधिक उपयुक्त आहे असं शेलार म्हणाले. विधान परिषदेतले आमदार सचिन अहिर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधान परिषद उपसभापती पदासाठी आज अर्ज भरण्यापूर्वी अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. अहिर हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले असून ते शिवसेनेचेच आमदार आहेत असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज दुपारी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत आल्यानंतर अहिर यांच्या प्रवेशानं शिवसेनेची ताकद आणखी वाढेल असं ते म्हणाले. अनुसूचित

जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर झालं. विकास करार रद्द, निरस्त किंवा समाप्त झाला तर मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही अशी तरतूद या विधेयकात आहे. राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या सर्व पुरवणी मागण्या विधानसभेनं आज मंजूर केल्या. या मागण्यांवरची चर्चा काल सभागृहात सुरू झाली होती, ती आज पुढे नेण्यात आली. या चर्चेला मंत्री शिवेंद्र राजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिलं. त्यानंतर सर्व विभागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर झाल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1,00,000 अधिक BLO नियुक्त केले आहेत. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182,00,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236,00,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरड धान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या 24 तासात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची नोंद झाली. बीड, अहिल्यानगर, जळगाव आणि लातूर या जिल्ह्यांना पुढच्या 4 दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे. तसंच 2 आणि 3 जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी 3 जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. कुडाळ तालुक्यात वालावल इथं दरड कोसळून मोठा दगड पायथ्याशी असलेल्या घराला धडकल्यामुळे घराचं नुकसान झालं. रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये सरासरी 106 मिलीमीटर पाऊस पडला. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 144 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरीत आज संपूर्ण दिवसभर पावसाचा जोर कायम आहे. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात आज मुंबईत मोर्चा निघाला. यात राज्यभरातून 1,000 जण सहभागी झाले. या मोर्चाला मेट्रो सिनेमापासून सुरुवात झाली आणि आझाद मैदानावर या मोर्चाचं सभेत रूपांतर झालं. यात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री राजकुमार बडोले,

0: बबनराव घोलप, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई सहभागी झाले होते. सलग 9व्या तिमाहीसाठी सरकारनं विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. उद्या ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत ही तिमाही आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं आज ही माहिती दिली. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2% आहे, तर चालू तिमाहीत 3 वर्षांच्या मुदत ठेवींवरचा व्याजदर 7.1% कायम आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला प्रारंभ. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.ECI.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: आमचं यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई. आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. याचे लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: बालकांना फूस लावून गुन्हा करवून घेतल्यास सूत्रधारांना मोक्का लावणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. व्यापक चर्चेनंतर अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबतचा निर्णय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग. बिश्नोई टोळीसह भाडुत्री गुंडांचा बंदोबस्त करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. अल्पवयीन बालकांना फूस लावून पैशांचे आमिष दाखवून किंवा त्यांच्या हातात शस्त्र देऊन गुन्हा करवून घेतल्यास मूळ सूत्रधार घटनास्थळी हजर नसला तरी त्यानंच तो गुन्हा केला आहे असं समजून त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकरणांमध्ये टोळी सदृश बाबी आढळल्यास संबंधितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद कायद्यात केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. यासोबतच राज्यात वाढत्या बाल गुन्हेगारीच्या शास्त्रशुद्ध अभ्यासासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणाही त्यांनी केली. शिवसेनेचे खासदार अर्जुन खोतकर यांनी जालना जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांचा संदर्भ देत अल्पवयीन मुलांच्या वाढत्या वापराचा मुद्दा तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला होता. या चर्चेत भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनीही उपप्रश्न विचारत चिंता व्यक्त केली. तसंच गुन्हेगारीसाठी अल्पवयीन बालकांचा वापर करणाऱ्यांच्या शिक्षेत वाढ करून कठोर शिक्षेची तरतूद करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाणार आहे. या संदर्भातील कायदा लादायचा नाही. सर्वांना विश्वासात घेऊन सहमतीनंच व्यापक चर्चेअंतीच या संदर्भातील अंतिम निर्णय केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केलं. प्रश्नोत्तराच्या तासानंतर काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा मांडला. उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर आज मुंबईत मोठा मोर्चा निघाला असून लाखो समाज बांधवांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर बदर समितीचा अहवाल सार्वजनिक केल्याशिवाय आणि सर्व संबंधित घटकांशी व्यापक चर्चा केल्याशिवाय कोणतेही विधेयक आणू नये अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. यावर अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत कोणताही कायदा सरकारनं आणलेला नसल्याचं स्पष्ट करतानाच सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जातींमध्ये मागे राहिलेल्या घटकांबाबत निर्देश दिले होते त्यानुसार कर्नाटक आणि तेलंगणासारख्या काँग्रेस शासित राज्यांनी उपवर्गीकरण करून कायदाही बनवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. मात्र राज्य सरकारला यासंदर्भातील कोणताही कायदा लादायचा नाही. कोणत्याही समाज घटकावर अन्याय करण्याचा सरकारचा मानस नाही. मागे राहिलेल्या समाज घटकांना पुढे आणण्यासाठी उचित उपाययोजना करायच्या आहेत. त्यामुळे व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. उपवर्गीकरणासाठी राज्य सरकारनं नेमलेल्या बदर समितीचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत आल्यानंतर त्यावर सूचना आणि हरकती मागवण्याची गरज भासली. त्यामुळे राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. सूचना हरकती मागवण्याची प्रक्रिया सुरू असून त्यावर सुनावणी होईल त्यानंतर निर्णय होईल. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. मुख्यमंत्र्यांच्या या माहितीनंतर अध्यक्षांनी लक्षवेधी पुकारल्या. मात्र हा विषय अतिशय महत्वाचा असून त्यावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. यावरून सभागृहात गदारोळ झाला. विरोधकांनी बोलू

0: अशी मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. परदेशात बसून VPN तंत्रज्ञानाचा वापर करत आणि मास्किंगद्वारे मुंबई पुण्यातील धनिकांना धमकावणाऱ्या बिश्नोई आणि रोहित गोधरा टोळीचे समूळ उच्चाटन करण्यात येईल या टोळ्या स्वतः मैदानात न उतरता उत्तर प्रदेश आणि बिहारमधून 1-2 लाख रुपयांचे भाडोत्री गुंड आणून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लोक काही फार शूरवीर नाहीत. नागरिक उद्योजकांनी घाबरण्याचं कारण नाही. धमक्या देणारे मूळ आका परदेशात असले तरी त्यांचं नेटवर्क मोडून काढण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीनं पावलं उचलली जात असून या भाडोत्री गुंडांवर मकोका लावून त्यांचा पूर्णपणे बंदोबस्त केला जाईल अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी बिश्नोई टोळी आणि शुभम लोणकर यांच्या वाढत्या कारवायांवरून कायमचा बंदोबस्त करण्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. डान्स बारकडून परफॉर्मन्स लायसन्सचा गैरवापर होऊ नये यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमात आवश्यक सुधारणा करण्यात येतील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात दिलं. यंदाच्याच अधिवेशनात ही दुरुस्ती आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं. देशाची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मुंबईत जर 8 ते 10 तास वीज पुरवठा खंडित होत असेल तर मुंबईच्या प्रतिष्ठेसाठी ही बाब खेदजनक असल्याचं सांगत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज नाराजी व्यक्त केली. मुंबईतील वीज पुरवठा करणाऱ्या वाहिनींचे जाळे सुधारण्यासाठी बेस्ट प्रशासनानं कार्यवाही का केली नाही असा प्रश्न करत विधानसभा अध्यक्षांनी बेस्ट प्रशासनाच्या कारभारावर नापसंती व्यक्त केली. तसंच या प्रश्नी ऊर्जा नगरविकास विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची विशेष बैठक बुधवारी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात आयोजित केली जाईल. बेस्टचे व्यवस्थापकीय संचालक मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि शासनाच्या प्रतिनिधींनी या बैठकीला हजर राहावं अशा सक्त सूचनाही विधानसभा अध्यक्षांनी दिल्या आहेत. मुंबईतील वीज खंडित होण्याच्या वारंवार घटनांबाबत सदस्य कॅप्टन सेल्वन अमीन पटेल यांनी लक्षवेधी मांडली होती. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत एक मानक कार्यपद्धती तयार करण्याचा सरकारचा विचार असून त्यासाठी AI तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात लक्षवेधी सूचनेवरील चर्चेच्या उत्तरात दिली. या समितीचा अहवाल 4 ते 6 महिन्यात घेऊन केंद्र सरकारकडे पाठवला जाईल आणि केंद्राच्या धोरणात त्याचा समावेश व्हावा अशी विनंती केली जाईल असंही कदम यांनी सांगितलं.
1: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरी शंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: दीनदयाळ अंत्योदय योजनेच्या निधीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार मंत्री उदय सामंत यांची माहिती. नागपुरातील दूषित पाणी प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात येणार मंत्री उदय सामंत यांची घोषणा. नाशिक कुंभमेळ्याच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही मंत्री उदय सामंत यांची ग्वाही. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे लाभ आणि फायदे याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन या कर्मचाऱ्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल सामान्य प्रशासन मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्रे. राज्यातील सर्व नगरपालिकांमध्ये सन 2013 सुरू करण्यात आलेली दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान सप्टेंबर 2024 रोजी बंद करण्यात आली असून योजनेअंतर्गत काम करणाऱ्या शेकडो स्वयंसेवी संस्थांची देयके अद्याप प्रलंबित आहेत. हे अभियान राबवण्यासाठी केंद्राचा 60% आणि समरूप राज्य हिस्सा 40% याप्रमाणे निधीची तरतूद होती. हे अभियान सप्टेंबर 2024 बंद करण्यात आलं. सध्या या योजनेचे 78.87 कोटी रुपयांचा निधी केंद्राकडून येणं शिल्लक आहे. हा निधी मिळावा यासाठी पुन्हा पाठपुरावा करण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य हेमंत पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. केंद्राचा 60% निधी आल्यावर राज्यही आपला वाटा देईल असं सांगतानाच केंद्राचा निधी येण्याआधी राज्य आपला वाटा देऊ शकतो का याची तपासणी करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. सदस्य प्रवीण दरेकर यांच्या या योजनेच्या पुनरुज्जीवन करण्याच्या सूचनेवर ही मागणी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात येईल असं मंत्री सामंत यांनी स्पष्ट केलं. नागपूर शहरात पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या ऑरेंज सिटी वॉटर कंपनीकडून अनियमित दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. सप्टेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीत करारनाम्यानुसार सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता न घेता नागरिकांना जास्त देयके पाठवण्यात आली.

0: परंतु महानगरपालिकेनं ही देयकं त्वरित मागे घेण्याचे निर्देश दिल्यानंतर ती रद्द करण्यात आली आहेत. तरीही या काळात जर ग्राहकांना पाणी बिलांची देयके चुकीची पाठवण्यात आली असतील तर ती तपासून घेण्यात येतील अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य भाई जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मंत्री सामंत बोलत होते. तसंच नागपूर शहरातील काही भागांमध्ये झालेल्या दूषित पाणी पुरवठ्याबाबत चौकशी करून दोषींवर नियमानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले. शहरात दूषित पाणी येत असेल तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जातील असंही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केलं. ऑरेंज सिटी प्रायव्हेट लिमिटेड कडून शहरात 24 तास पाणी पुरवठा व्हायला हवा, करार करताना घालून दिलेल्या अटी शर्तींची अंमलबजावणी का केली नाही याची विचारणा करण्यात येईल. कंपनीकडून पाणी पुरवठा सुरू ठेवायचा किंवा कसे याचा निर्णय नागपूर महानगरपालिकेच्या महासभेनं घ्यावा असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. नाशिक कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्य शासनासह विविध यंत्रणांमार्फत 34,732 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. सदस्य सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. तांबे यांनी सुचवल्याप्रमाणे मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याची विनंती करण्यात येईल अशी ग्वाही सामंत यांनी दिली. तसंच कुंभमेळ्याआधी कामे संपावी यासाठी एकाच वेळी अनेक प्रकल्पांची कामं सुरू असल्यानं वाहतूक कोंडी होत असून ती होऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयी कंत्राटदारांची चर्चा करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. रस्ते रुंदीकरणासह विविध प्रकल्पांची कामं वेगानं सुरू असून भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. रस्ते रुंदीकरण आणि नवीन रस्त्यांच्या 36 कामांपैकी सुमारे 40% कामं पूर्ण झाली आहेत. 25 गावांमधील 406 हेक्टर जमीन संपादित करण्याचं नियोजन असून त्यापैकी 35 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यासाठी 352 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. खासगी जमीन संपादनासाठी 3,659 कोटी रुपये आणि रिंग रोडसाठी 3,954 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे लाभ आणि फायदे याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन या कर्मचाऱ्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही सामान्य प्रशासन मंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य अभिजित वंजारी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना मंत्री शेलार यांनी ही माहिती दिली. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची संख्या राज्यात जवळपास 3,000 ते 3,500 असून सेवानिवृत्त पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांची संख्या 50 पेक्षा अधिक आहे. शासन सेवेत पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यास नियुक्तीची वयोमर्यादा 46 ते 55 वर्षांपर्यंत असल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या शासन सेवेचा कालावधी अत्यल्प ठरतो. वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार तसंच उच्च न्यायालय संभाजीनगर खंडपीठ यांच्या 24 एप्रिल 2026 रोजीच्या आदेशानुसार राज्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्या बाबतीत एक वेळ विशेष बाब म्हणून शासनानं धोरणात्मक निर्णय घेतल्यास राज्यातील सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल अशी मागणी करत ही लक्षवेधी सूचना मांडली होती. पदवीधर अंशकालीन म्हणून रुजू झालेला दिनांक शासन ग्राह्य धरून सर्व अनुज्ञेय असलेले लाभ पूर्वलक्षी प्रभावानं देण्याकरता आंध्र प्रदेश शासनाच्या धर्तीवर एक विशेष बाब म्हणून पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचा अल्पशासकीय काळ विचारात घेऊन सेवानिवृत्तीचं वय 58 वरून 60 करण्याबाबत तसंच सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 अन्वये जुनी पेन्शनचा लाभ देण्याकरता शासनानं कार्यवाही करावी अशी मागणी सदस्यांनी या चर्चेदरम्यान केली. याबाबत न्यायालयानं दिलेले निवाडे आणि प्रचलित कायदा या सगळ्याचा विचार करून या कर्मचाऱ्यांना लाभ होईल आणि फायदे मिळतील यासाठी काय करता येईल याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल असं मंत्री शेलार यांनी सांगितलं.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे, वाचन केलं कौस्तुभ पटाईत यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: भाभी वो मतलब भाभी, हाँ। वो आपकी बहन है ना,
1: हाँ।
0: उससे मिलना चाहता हूँ।
1: क्यों, टेली चैंपियन हो गया है इसलिए?
0: अरे तुम्हें कैसे मालूम भाभी?
1: अरे वही बता रही थी, तुम्हारे खेल की बहुत तारीफ कर रही थी।
0: कौन? वो मेरे खेल की तारीफ?
1: हाँ हाँ, कह रही थी दीपक बहुत अच्छा खेला।
0: वो मेरा नाम जानती है?
1: क्या तुम उसका नाम नहीं जानते?
0: नहीं, मतलब हाँ, मतलब मैं उनका नाम जानता हूँ। दरअसल मंजू भाभी, बात यह है भाभी कि मैं उनके करीब से जब भी गुजरा बहुत चाह कि एक बार शील जी कहकर उन्हें पुकारूं, पर जाने क्या हो जाता है भाभी, मुंह से आवाज ही नहीं निकलती, जुबान को जैसे लकवा मार जाता है। और फिर भाभी, अगर सबके सामने वो मेरी तरफ अजनबी निगाहों से देखकर मुंह मोड़ लेती है तो मेरा कलेजा फ्लैट हो जाता है। और भाभी, फिर पता चला वो तुम्हारे पास रहने लगी है तो
1: के बच्चे, तो तुझे भाभी की याद आई। चल कुछ कहेगा भी?
0: जरूर कहूंगा।
1: तो कहना।
0: कहूं क्या तू?
2: आकाशवाणी मुंबई। And I'm sure this सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, मौसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यांमध्ये घट। महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना, हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन। विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल। महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल। सलग 9व्या तिमाहीसाठी विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे। आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा पराभव, मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलची बाद फेरीत धडक। मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे। जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे। गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती, त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे। भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे। भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे, कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे। दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं। अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना, हरकती विचार घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली। यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले। उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली। अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला। महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर झालं। विकास करार रद्द, निरस्त किंवा समाप्त झाला तर मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही अशी तरतूद या विधेयकात आहे। विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते। अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे। विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या होणार आहे, त्यासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला आहे। या अर्जांची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासली तर निवडणूक होईल। MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यासाठी CBT अर्थात संगणक आधारित परीक्षा पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे। ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांवर अवलंबून राहावं लागतं। केंद्र सरकार, विविध राज्य, बँका आणि इतर संस्थांच्या स्पर्धा परीक्षा याच काळात होत असल्यानं परीक्षा केंद्र उपलब्ध होत नाही।

0: असतात, त्यामुळे सीबीटी पद्धत अधिक उपयुक्त आहे असं सेलार म्हणाले. विधान परिषदेतले आमदार सचिन अहिर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधान परिषद उपसभापती पदासाठी आज अर्ज भरण्यापूर्वी अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. सचिन अहिर हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले असून ते शिवसेनेचेच आमदार आहेत असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज दुपारी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत आल्यानंतर अहिर यांच्या प्रवेशानं शिवसेनेची ताकद आणखी वाढेल असं ते म्हणाले. राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या सर्व पुरवणी मागण्या विधानसभेनं आज मंजूर केल्या. या मागण्यांवरची चर्चा काल सभागृहात सुरू झाली होती, ती आज पुढे नेण्यात आली. या चर्चेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिलं. त्यानंतर सर्व विभागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर झाल्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सलग 9व्या तिमाहीसाठी सरकारनं विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. उद्या ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत ही तिमाही आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं आज ही माहिती दिली. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2% आहे, तर चालू तिमाहीत 3 वर्षांच्या मुदत ठेवीवरचा व्याजदर 7.1% कायम आहे. PPF अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाचा व्याजदर 7.1%, तर NSC अर्थात नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचा दर 7.7% कायम आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा धक्कादायक पराभव झाला असून मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलने बाद फेरीत धडक मारली आहे. अमेरिकेतल्या बोस्टन इथं झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पॅराग्वेने जर्मनीचा पेनल्टी शूटआउटमध्ये 4-3 असा पराभव केला. तत्पूर्वी निर्धारित वेळेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत होते. दुसरीकडे मेक्सिकोतल्या ग्वादालुपे इथं झालेल्या सामन्यात मोरोक्कोनं नेदरलँड्सवर पेनल्टी शूटआउटमध्ये 3-2 अशी मात केली. हा सामनाही निर्धारित वेळेत 1-1 असा बरोबरीत सुटला होता. तसंच ह्युस्टन इथं झालेल्या सामन्यात ब्राझीलनं जपानचा 2-1 असा पराभव करत बाद फेरीतलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. दरम्यान भारतीय वेळेनुसार आज रात्री 10:30 टेक्सास इथं आयव्हरी कोस्ट आणि नॉर्वे यांच्यात सामना रंगणार आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग समानता असलेल्या समावेशी समाजाच्या उभारणीसाठी करावा असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज विशाखापट्टणम इथं केंद्रीय आदिवासी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलत होत्या. आदिवासी भाषा आणि बोलीचं जतन करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी हे विद्यापीठ करत असलेल्या कार्याची त्यांनी यावेळी प्रशंसा केली.
1: जनजातीय विश्वविद्यालय से विशेष रूप से ये अपेक्षा भी की जाती है कि वे जनजातीय भाषा बोलियां के संरक्षण पर मिशन मोड में काम करेंगे. मुझे बताया गया है कि संस्था के ट्राइबल स्टडीज विभाग द्वारा कुई और सहरा समेत अनेक जनजातीय बोलियों के डॉक्यूमेंटेशन को लेकर के इसी प्रकार से जमीनी कार्य किया जा रहा है.
0: जपानच्या प्रधानमंत्री सानाए ताकाईची उद्या संध्याकाळपासून 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. ते नवी दिल्लीत होणाऱ्या 16व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती भवनात ताकाईची यांचं औपचारिक स्वागत केलं जाणार आहे. त्यानंतर त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्यासाठी आणि सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतर सामंजस्य करार होतील. भारत जपान बिझनेस फोरममध्ये त्या सहभागी होणार आहेत. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात आज मुंबईत मोर्चा निघाला. सर्वपक्षीय अनुसूचित जाती प्रवर्गाच्या संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. राज्यभरातून या मोर्चासाठी 1000 कार्यकर्ते आले होते. या मोर्चाला मेट्रो सिनेमापासून सुरुवात झाली आणि आझाद मैदानावर त्याचं सभेत रूपांतर झालं. यात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, बबनराव घोलप, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई, डॉक्टर सुरेश माने, तसंच सिद्धार्थ खरात, ज्योती गायकवाड, संजय मेश्राम

0: बालाजी किणीकर यांच्यासह सर्वपक्षीय आमदार सहभागी झाले होते. या सभेत विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाला तीव्र विरोध केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळं देशभर खरीपाच्या पेरण्यांमध्ये घट. महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चांती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. सलग नव्या तिमाहीसाठी विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा पराभव. मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलची बाद फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय

0: आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा पराभव, मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलची बाद फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन. कार्यक्रम चित्रलोक बस थोड़ी ही देर में.

मेरा अरमां भी रह जाए।